0: एखादी व्यक्ती संकटात सापडते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात असुरक्षितता, भीती, एकटेपणाची भावना निर्माण होत असते. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होत असते तेव्हा त्या व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीने साथ दिली आणि सकारात्मक आश्वासक उपस्थिती दिली तर त्या व्यक्तीच्या मनाला स्थैर्य हे लाभत असते. सांत्वन हे केवळ सांकेतिक कृती नसून भावनिक पुनर्बांधणीचे प्रभावी साधन आहे. सांत्वनाची मूळ कल्पना दुसऱ्याच्या वेदनेत सहभागी होण्यात आहे. सांत्वन देणारी व्यक्ती केवळ सल्ला देत नाही तर ती समोरच्याच्या दुःखाला मान्यता देते. मी तुझ्यासोबतच आहे ही जाणीवच दुःखित व्यक्तीला उभारी देण्यासाठी पुरेशी ठरते. त्यामुळे सांत्वन हे मनुष्याच्या सामाजिक स्वभावाचे प्रतीक आहे. सांत्वनाची प्रक्रिया दोन स्तरावर घडते, भावनिक आणि व्यवहारिक. भावनिक स्तरावर सहवेदना, लक्षपूर्वक ऐकणे आणि प्रेमळ शब्द यांचा समावेश होतो. व्यवहारिक स्तरावर प्रत्यक्ष मदत, आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे, अडचणीमध्ये साथ देणे या गोष्टी येत असतात. या दोन्ही बाजूंच्या एकत्रित परिणामामुळे व्यक्तीला सुरक्षिततेची जाणीव होते. सांत्वनाचे स्वरूप विविध प्रकारे व्यक्त होते. काही वेळा शांत सहवासाच मोठा दिलासा देतो. कधी एखाद्या स्पर्शातून किंवा आश्वासक नजरेतूनही मनाला बळ मिळते. यावरून सांत्वन हे शब्दापुरते मर्यादित नसून भावनिक संवादाचे व्यापक स्वरूप आहे. मानवी जीवनात सांत्वनाचे महत्व हे अनन्यसाधारण राहिलेले आहे. दुःख वाटून घेतल्याने त्याची तीव्रता कमी होते. व्यक्तीला आपल्या वेदना व्यक्त करण्याची संधी मिळते. अशा वेळी मिळालेला आधार तिला मानसिक संतुलन राखण्यास मदत करतो. शिवाय सांत्वनामुळे आशावाद निर्माण होतो आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते. सांत्वन हे नातेसंबंध दृढ करण्याचे माध्यम आहे. संकटाच्या वेळी जो सोबत राहतो त्याच्यावर विश्वास वाढतो. त्यामुळे मानवी संबंध हे अधिक घट्ट होत असतात. सामाजिक पातळीवरही हीच प्रक्रिया ऐक्य निर्माण करते. सहानुभूती ही सांत्वनाची पायाभूत अट आहे. दुसऱ्यांच्या भावनांची खरी जाणीव नसल्यास दिलेला दिलासा वरवरचा वाटतो. सहानुभूतीमुळेच समोरच्याच्या दुःखाला योग्य प्रतिसाद देता येतो. त्यामुळे सांत्वन अधिक प्रभावी बनते. कुटुंबात सांत्वनाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. कुटुंबियाच्या आधारामुळे व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो. अपयश, आजारपण किंवा आर्थिक अडचणी अशा प्रसंगी जवळच्या माणसांचा धीर व्यक्तीला पुन्हा उभे राहण्यास मदत करतो. मित्रपरिवारात मिळणारे सांत्वनही तितकेच महत्वाचे असते. मित्रांसमोर व्यक्ती मोकळेपणाने भावना व्यक्त करू शकतो. या मोकळेपणांमुळे ताण हलका होतो. मित्रांचा आधार नैराश्य कमी करण्यास उपयुक्त ठरत असतो. समाजात सामूहिक संकटाच्या काळात सांत्वनाची गरज अधिक जाणवत असते. एकमेकांना दिलेला आधार समाजात परस्पर विश्वास वाढवत असतो. अशा वेळी सांत्वन ही मानवतेची अभिव्यक्ती ठरते. मानसशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर दुःख व्यक्त करणे ही उपचारात्मक प्रक्रिया आहे. मनातील भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या शेअर केल्यास किंवा बोलून दाखवल्यास मानसिक ताण कमी होत असतो. सांत्वनामुळे व्यक्तीला भावनिक समतोल परत मिळवता येत असतो. सांत्वन देताना संवेदनशीलता आवश्यक आहे. समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे आणि त्याच्या भावनांचा आधार करणे आणि त्याला वेळ देणे हे सांत्वनामध्ये आवश्यक असते. अविचारी सल्ले किंवा तुलना केल्यास त्याचा उलटा परिणाम होत असतो. शब्दांची निवड येथे निर्णायक ठरत असते. प्रेमळ आणि आश्वासक भाषा मनाला बळ देते. असंवेदनशील शब्द मात्र वेदना वाढवू शकतात. म्हणून सांत्वन करताना शब्दापेक्षा भावना महत्वाच्या असतात.
1: चिंतन या कार्यक्रमातून आताच आपण प्रवीण कामठेकर यांच्याकडून सांत्वन याविषयीचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रद्धेहो FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून NewsOn AIR ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तीसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया राजेश्री सराफ यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे रवींद्र कसबेकर यांचं.

0: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमातून ऐकूया प्रवीण कामठेकर यांच्याकडून सांत्वन याविषयीचे विचार.
1: सांत्वन सांत्वन या विषयावर विचारमंथन करत असताना सांत्वन म्हणजे काय, तर सांत्वन म्हणजे धीर देणे किंवा मानसिक आधार देणे. जर एखादा व्यक्ती दुःखी, व्यथित किंवा निराश झालेला आहे, अशा व्यक्तीला आपण त्याच्या भावना समजून घेऊन त्याला धीर देणे म्हणजेच सांत्वन होय. सांत्वन म्हणजे सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा आणि समजूतदारपणाचा मिश्र समावेश होय. जेव्हा

श्रद्धेहो भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया उत्तरा केळकर आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातील डॉ सदाशिव जावडेकर यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे डॉ धनंजय देवठणकर यांचं.

भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण किशोर देसाई यांनी गायलेली संत रामदास स्वामी यांची भक्तिगीत रचना ऐकली. संगीत होतं आनंद मोडक यांचं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील अरुणा ढेरे यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं.

भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून शेवटी ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं.

सुधीर फडके यांच्या स्वरातील या गीतानं भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

FM 101.1 मेगाहर्ट्ज वर आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापुरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ओळख करून घेऊ आमच्या आजच्या प्रसारणसभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची. यानंतर ठीक 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम. सकाळी 7 देशभक्तीपर गीतरचना, यामध्ये आज AR रहमान यांच्या स्वरातील देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर

केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. आज यामधून सुधीर फडके, वैशाली सामंत, जीवनचंद्र नामजोशी यांच्या स्वरातील मराठी भावगीत रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमातून पॉपगीत, बालगीत, हिंदी गझल रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमातून आज चंदनदास, पंकज उदास, मिताली मुखर्जी यांच्या स्वरातील हिंदी गझल रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ते 10 या वेळेदरम्यान आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 10 श्रोत्यांच्या फोनिंग गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल, फोन फरमाईश. आज या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधला आहे आनंद पंडित आणि वर्षा खांजोडे यांनी.

आजच्या प्रसारणात सकाळी 11 वाजता आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमाचा भाग 21वा प्रसारित होईल. सकाळी 11:15 लोककला रूपरंग या कार्यक्रमातून पोवाडा या हा लोककला प्रकार आपण आज ऐकू शकाल. सादरकर्ते शहीर हिरामन जाधव आणि सहकारी. सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज यामध्ये पॉपगीत रचना, बालगीत, हिंदी गझल रचना आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनित मंडळांतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वेळ असेल शेतकरी बांधवांसाठीच्या किसानवाणी या कार्यक्रमाची. आज यामध्ये पशुप्रजनन आणि दूध उत्पादनाचे गमक याविषयी डॉक्टर मंजुषा पाटील यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल तरी ठीक 11:10. आमच्या आजच्या प्रसारण सभेतील बातमीपत्रांच्या वेळा या नियमित प्रमाणे असतील. श्रोते हो, युवती ओळख आमच्या आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची.

0: FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात आंबा झाडावरील काढणीयोग्य आंबा फळं कशी ओळखावीत याविषयीची माहिती आज आपण ऐकूया. मंडळी, फळाची घनता तपासणी देखील करता येते. फळाची घनता तपासणं ही एक अतिशय महत्वाची आणि सोपी पद्धत आहे. ही विशेषत केसर आंब्यामध्ये महत्वाची ठरते. झाडावरील काही फळं काढून ती एका पाणी असलेल्या भांड्यामध्ये अलगद सोडावीत. फळ पूर्णत बुडाल्यास हे फळ काढणीस तयार झाल्याचं समजावं. थोडेसे उघडे असल्यास ज्याला आपण चौली पडणं असं म्हणतो हे फळ सुद्धा निर्यातीसाठी किंवा दूरच्या अंतरावर पाठवण्यासाठी काढणी योग्य असल्याचं समजावं. म्हणजे हे फळ काढणीनंतर जास्त दिवस टिकतं, मात्र

0: फळ पाण्यात बरेच तरंगायला लागलं आणि त्याचा बराच भाग उघडा दिसल्यास हे फळ अजूनही काढणी योग्य नसल्याचं समजावं. मंडळी, गराचा रंगसुद्धा फळ काढण्यासाठी आपल्याला समजण्यासाठी सोपा पर्याय आहे. यामध्ये फळ काढून त्यास चाकूनं कापून गराचा रंग पाहावा. हा रंग जर दुधाळ म्हणजेच एकदम पांढरा असेल तर फळ अजूनही कोवळेच असल्याचं समजावं. गराचा रंग पिवळसा झालेला असल्यास काढणीस फळ तयार असल्याचं समजावं. मंडळी, आंबा काढणीची शास्त्रीय पद्धत देखील आहे. ती अशी आहे, फळ काढण्यासाठी प्रथम मजुरांना प्रशिक्षित करावं. काढणी आणि त्याच्या प्रशिक्षणासाठी शक्यतो अनुभवी मजुरांचा उपयोग करावा. झाडावरील सर्व फळं एकदाच न काढता ती 3-4 वेळेस पक्वतेच्या हिशोबाने काढावीत. असे केल्यास आणखी एक फायदा म्हणजे सुरुवातीला मोठी फळं काढली जातात. लहान फळं दुसऱ्या काढणीपर्यंत बऱ्यापैकी मोठी झालेली असतात. त्यासाठी बागेला पाणी देण्यासारखी व्यवस्थापनाची कामं जरूर करावीत. फळांची काढणी ही सकाळी 6-9 किंवा संध्याकाळी 5-7 या वेळात करावी. यावेळी वातावरण थंड असतं. अशा वातावरणात काढलेली फळं पुढे पिकल्यानंतर अतिशय चांगल्या प्रतीची असतात. फळे काढण्यासाठी स्टीलची कात्री किंवा लहान सिकेटर वापरणं सोयीचं ठरतं. फळे हातानेच काढावं किंवा झाडे मोठे असल्यास निदान डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या खास झेल्याचा वापर करावा. खुडी किंवा अन्य कोणत्याही झेल्याचा वापर शक्यतो टाळावा. फळे काढताना 4-6 सेंटीमीटर देठ ठेवून काढावीत. देठ कापताना फळ डाव्या हातात धरून उजव्या हातानं कापावं. महत्वाचं म्हणजे कापताना देठास थोडाही झटका बसणार नाही. देठाजवळच्या भागातून बाहेर पडणाऱ्या चिकाचा फळावर डाग पडणार नाही याची काळजी देखील घ्यावी. फळे काढणाऱ्या व्यक्तीची स्वच्छताही यात फार महत्वाची असते. फळं काढल्यानंतर एक एक फळ अगदी अलगद क्रेटमध्ये ठेवावं. अगदी थोड्या अंतरावरूनही फळ आदळू नये. प्लास्टिकच्या क्रेटमध्ये ओला कपडा निर्जंतुक करून 2 थरात अंथरून ठेवावा. क्रेटच्या कडेला सुद्धा कपड्याच्या कडा थोड्या वर आलेल्या असाव्यात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे फळं काढणीनंतर फळांना थोडेही ऊन लागणार नाही याची देखील काळजी घ्यावी. त्यासाठी क्रेट लगेच सावलीत न्यावेत. फळे भरल्यानंतर क्रेट कपड्यानं झाकून वाहतूक करावयाच्या वाहनापर्यंत आणावं. रिकामे क्रेट सुद्धा उन्हात ठेवू नये, कारण त्याचं तापमान वाढल्यास त्यांचे चटके फळाला बसू शकतात. फळे काढल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्यांचे तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडळी, एवढी काळजी घेतल्यास आपल्या आंबा फळाचा दर्जा बाजारपेठेत पोहोचेपर्यंत आणि त्यानंतर ग्राहकाच्या हाती पडेपर्यंत नक्कीच चांगला राहील, यात शंका नाही.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण निसर्गोपचार म्हणजे काय हे समजून घेतलं. आज आपण त्यामागची मूलभूत तत्व आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी आणायची हे पाहूया. निसर्गोपचार पूर्णपणे निसर्गाच्या पंचमहाभूतांवर आधारित आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाचही तत्व आपल्या शरीरातही आहेत आणि जेव्हा यांचं संतुलन बिघडतं तेव्हा आजार निर्माण होतात. उदाहरणार्थ पचन व्यवस्थित न होणं, शरीरात उष्णता वाढणं किंवा सतत थकवा जाणवणं हे सगळं या तत्वांच्या असंतुलनाची चिन्ह असू शकतात. पण ही तत्व संतुलित ठेवायची कशी? तर याचं उत्तर आहे आपली दैनंदिन जीवनशैली. आपण रोज काय खातो, किती पाणी पितो, किती वेळ झोपतो आणि किती चालतो हे सगळं आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतं.

0: निसर्गोपचारात एक खूप साधा पण महत्वाचा नियम आहे, जसं नैसर्गिक तसंच आरोग्यदायी. सकाळी लवकर उठणं, ताजी हवा घेणं, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणं आणि साधं नैसर्गिक अन्न जेवणं, हे सगळं आपल्या शरीराला संतुलित ठेवायला मदत करतं. आजच्या काळात आपण खूप प्रोसेस्ड फूड खातोय, रात्री उशिरापर्यंत जागतोय आणि सतत स्क्रीन समोर असतो, त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि हळूहळू इम्बॅलन्स तयार होतं. म्हणूनच मोठे बदल करण्याची गरज नाही, छोट्या छोट्या सवयी बदलणं हेच महत्वाचं आहे. जसं की दिवसभरात पुरेसं पाणी पिणं, जेवताना शांतपणे आणि लक्ष देऊन जेवणं आणि दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं. हे सगळं खूप साधं वाटतं पण याचा परिणाम खूप खोलवर होतो. निसर्गोपचारात आपल्याला हेच शिकवतो, आरोग्य बाहेरून मिळत नाही तर आपल्या रोजच्या सवयींमध्येच तयार होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे खातो तेवढंच नाही तर आपण कसं खातो हेही तितकंच महत्वाचं आहे. घाईघाईत मोबाईल पाहत किंवा ताणात खाल्लेलं अन्न शरीराला पूर्णपणे पचवता येत नाही, म्हणूनच माइंडफुल ईटिंग वर भर दिला जातो. शांतपणे प्रत्येक घासाची जाणीव ठेवून खाणं, यामुळे पचन सुधारतं आणि शरीराला योग्य पोषण मिळतं. ही सवय छोटी वाटते पण दीर्घकाळात आरोग्यावर खूप मोठा परिणाम करते, कारण शेवटी आरोग्य ही फक्त आपण काय खातो यावर नाही तर आपण कसं जगतो यावर अवलंबून असतं. म्हणूनच निसर्गाशी जोडून रहा आणि आपल्या दैनंदिन जीवनात छोटे पण योग्य बदल करा. पुढच्या भागात आपण पाहूया सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचाराचा दृष्टिकोन नेमका कसा असतो आणि तो इतर उपचार पद्धतींपेक्षा कसा वेगळा आहे याबद्दलची माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.
0: सहा 50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
2: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं जाणून घेणार आहोत की डेड झोन्स किंवा हायपॉक्सिया अशी एक टर्म आहे, तर त्यासंबंधित आम्हाला थोडं समजून सांगा मॅडम.
1: हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनचा अभाव. कोणताच जिवंत प्राणी ऑक्सिजनच्या अभावात जिवंत राहू शकत नाही आणि हे जे प्रमाण आहे ऑक्सिजनचं ते बारीक बारीक प्राण्यांसाठी सुद्धा, समुद्र आणि त्यातील जैवविविधतेसाठी सुद्धा 2 मिलीग्राम प्रति लिटर असं आहे. 2 मिलीग्राम प्रति लिटर असा जर का ऑक्सिजन नसेल तर ते प्राणी मरण पावतात आणि ह्याच्यामुळे अर्थातच जैवविविधतेचा नाश होतो. परंतु ही परिस्थिती केव्हा उद्भवते तर जेव्हा प्रदूषित पाणी मिसळतं. मग ते एक दुष्टचक्रासारखं ते सुरू होतं की प्रदूषित पाणी मिसळलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रियंट्स होते, खनिज होते, त्याच्यामुळे ती अल्गल ब्लूम हा एक प्रकार असतो की ते भरपूर प्रमाणात शेवाळ तयार होतं त्याच्यामधून आणि हे शेवाळ इतकं

0: वाढतं की ते हवेतला ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळायला देत नाही.
1: मॅडम, अल्गल ब्लूमचा आपण उल्लेख केला तर हे जे काही डेथ झोन वाढत जात आहेत त्यामुळे एकूणच मासेमारीवर म्हणा किंवा तळाशी राहणारे जे काही जीव आहेत यांच्या जगण्यावर किती याचा परिणाम होतोय?
0: हे जैविक वाळवंट जे निर्माण होतं त्याचा अभ्यास जेव्हा वैज्ञानिक करतात तेव्हा अनेक रोबोटिक साधनं वापरून आणि सी ग्लायडर्स नावाची उपकरणं आणि इतर अभियांत्रिकी उपकरणं वापरून त्याचा अभ्यास केला जातो. कारण की खोल समुद्रात तर आपण जाऊ शकत नाही. तेव्हा असं आढळलं की वाढते तापमान आणि मान्सून वाऱ्यांमध्ये बदल त्याच्यामुळे सुद्धा एक जे दुष्टचक्र तयार होतं की अल्गल ब्लूम येते, त्याच्यानंतर हवेतला प्राणवायू पाण्यामध्ये विरघळू शकत नाही, ज्याच्या अभावी वनस्पती प्लवक प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत, ते मरतात, त्याच्यामुळे प्राणी प्लवकांना खाद्य मिळत नाही, प्राणी प्लवक उपलब्ध होत नाही म्हणून मोठे मासे मरतात जे त्यांच्यावर जगत असतात आणि त्यांच्याहून इतर मोठे मासे असतात त्यांनाही खाद्य मिळत नाही म्हणून ते अजैविक वाळवंट तयार होतं. आणि ऑक्सिजनच्या अभावात नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होते आणि हा 300 पट अधिक धोकादायक हरितगृह वायू आहे जो पुन्हा वातावरणात फेकला जातो. पण अशा वेळेस होतं काय की जे मासेमारीसाठी योग्य मासे असतात त्यांना सुद्धा ऑक्सिजनचा अभाव जाणवतो आणि ते समुद्र सपाटीवर येतात आणि ते मासेमारी बोटींच्या जाळ्यात अडकतात आणि तेव्हा कदाचित अतिमासेमारी पण होऊ शकते. अतिमासेमारी जर का झाली तर एक कोणती तरी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गापर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे वा भरपूर मासे मिळत आहेत, तर तसं नसून हे मासे संपले की यापुढे मिळतील की काय अशी शंका निर्माण होते. तर हा एक त्याचा दुष्परिणाम आहे. तसेच समुद्र तळाशी राहणारे बेंथिक प्राणी जे असतात, जे बिळांमध्ये राहतात, गाळामध्ये राहतात, ते सुद्धा प्राणवायूच्या अभावी मरतात. असंही होतं कधी कधी की खूप विषम परिस्थिती निर्माण झाली की त्यातूनही काही प्रजाती अशा आपल्याला अभ्यासल्या जातात की ज्या ही सगळी विषम परिस्थिती असून सुद्धा त्यात तग धरून राहतात.
1: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या आपण भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की समुद्राच्या पाण्यात जर ऑक्सिजन कमी झाला तर त्यामुळे काय होऊ शकतं. पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर त्याने काय होतं. नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या यापुरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता ऐकूया दिनविशेष हा कार्यक्रम. सुविचार. ज्या क्षणी सर्व भयग्रंथी चित्तातून विसर्जित होतात त्या क्षणी जे घडते तो सत्याचा साक्षात्कार असतो. दिनांक 2 मे दिनविशेष. राजव्यवहार कोषकर्ते रघुनाथ पंत हनुमंते यांचा स्मृतिदिन 1683. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्मदिन 1899. ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांचा जन्मदिन 1921. सार्थ ज्ञानेश्वरीचे संपादक बाळकृष्ण हनुमंत भिडे यांचा स्मृतिदिन 1929. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीदभाई दलवाई यांचा स्मृतिदिन 1977. व्यक्तिविशेष. छत्रपती शिवाजीराजांच्या प्रतिभेची झेप ही कल्याणकारी राज्याची होती. प्रचंड व्याप असताना सुद्धा महाराजांनी विद्या आणि कला याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले होते. राजव्यवहारामध्ये आढळून येणारी फारसी व दख्खणी उर्दूतील शब्दांऐवजी पर्यायी

0: संस्कृत शब्द वापरून राजव्यवहाराचे मराठीकरण करण्याची तशा प्रकारचा कोष तयार करण्याची योजना महाराजांनी आखली आणि ती सिद्धीस नेली रघुनाथ नारायण हनुमंते यांनी. आज त्यांचा स्मृतिदिन. सुमारे 1380 शब्दांचा हा राजव्यवहार कोश म्हणजे उर्दू संस्कृत असा पहिलाच कोश. इसवी सन 1677 मध्ये हा प्रसिद्ध झाला. राजव्यवहार कोश म्हणून याच रघुनाथ पंत हनुमंतेंनी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयात मोलाचे सहकार्य केले. जिंजीचा सर्वाधिकारी अमात्य म्हणून काम करताना रघुनाथ पंतांनी तेथील प्रदेशाची मुलकी आणि लष्करी व्यवस्था चोख ठेवली होती. तिरुवनमल्लई येथील समोत्ती पेरुल म्हणजेच अरुणाचलमच्या मशिदीत रुपांतरित झालेल्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले. शैव वैष्णव आणि माध्य पंथीयांचे एकत्रीकरण केले. परंतु त्यांच्या या सर्व कर्तृत्वापेक्षा महत्वाचे सांस्कृतिक कार्य म्हणजे राजकोषाची निर्मिती. दिनांक 2 मे 1683 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. श्रोतेहो, दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. ऐकूया काही व्यावसायिक जाहिरात संदेश.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
7: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापूर्ती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतरचना. कार्यक्रमातून ऐकूया जावेद अख्तर यांची रचना. गायक आणि संगीतकार आहेत AR रहमान.

देशभक्तीपर गीताच्या कार्यक्रमातून आताच आपण AR रहमान यांच्या स्वरातील जावेद अख्तर यांची देशभक्तीपर गीत रचना ऐकली. देशभक्तीपर गीत रचना आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली.

हे नांदेड केंद्र आहे. आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं एक निवेदन. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या हद्दीतील सायली सत्यम ढवळे 20 वर्षे वयाची ही मुलगी विष्णुपुरी नांदेड येथून 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 बेपत्ता आहे. वर्णन: सडपातळ बांधा, उंची 5 फूट 1 इंच, मराठी भाषा बोलता येते, रंग सावळा, पोशाख गुलाबी पॅन्ट आणि नेव्ही ब्ल्यू टी शर्ट, पायात बूट. तरी वरील वर्णनाची मुलगी कुणास आढळून आल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याशी संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं निवेदन संपलं. FM Band 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

करू या वेगी विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्याच महसूल मंडळात.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 67वा महाराष्ट्र दिन काल राज्यभरात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा. महाराष्ट्रात प्रत्येकानं मराठी शिकावी पण भाषेच्या आधारावर हिंसा अमान्य, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पहिल्या डिजिटल जनगणनेला राज्यपालांच्या स्वगणनेनं औपचारिक प्रारंभ. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात आयोजन आणि राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल. आता सविस्तर बातम्या. 67वा महाराष्ट्र दिन काल राज्यभरात उत्साहात साजरा झाला. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मुंबईच्या विधानभवनात विधान परिषद सभापती राम शिंदे आणि उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. मराठी बांधव देशाच्या कुठल्याही राज्यात असल्यास

0: इथल्या विकासात भर घालताना दिसतो याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकायला हवी, पण भाषेच्या आधारावर हिंसा वाद मान्य नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
1: महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही.
0: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील थेट जोडमार्ग मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुमारे 13.5 किलोमीटर लांबीच्या या नवीन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवासाच्या वेळेत साधारण 30 मिनिटांची बचत होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यात काल झालेल्या ध्वजारोहणाचा हा संक्षिप्त आढावा.
2: मराठवाड्यात महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड इथं शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या,
3: त्या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा लाभलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संत गोरोबाकाकाच्या पवित्र तीर नगरीमध्ये माझा जन्म झाल्यामुळे माझं या भूमीची एक अतूट नातं आहे. मराठवाड्याची लेख म्हणून या मातीच्या संस्काराचा आणि वारशाचा मला अत्यंत अभिमान आहे.
2: जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात मुंडे यांनी माझी वसुंधरा अभियान, ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना तसंच विविध विकास प्रकल्पांमुळे जालना जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळत असल्याचं नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले,
4: ज्या राज्याला प्रगतीचा वारसा आहे, संतांची परंपरा आहे, जरी देशाची आर्थिक राजधानी मुंबई जरी असली तरी या राज्यातील प्रत्येक भागातून एक प्रगतीचा रथ हा सातत्यानं पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक जिल्ह्यातून केला जातो.
2: परभणी इथं पालकमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस पथसंचलनानंतर पालकमंत्री बोर्डीकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन तसंच लघु चित्रपटाचं प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. हिंगोली जिल्ह्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांची माहिती पालकमंत्री झिरवाळ यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिली. लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस, प्रशासकीय सेवा, क्रीडा आणि युवा जिल्हा पुरस्कार तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारही पालकमंत्र्यांनी प्रदान केले. सायबर पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं लोकार्पणही पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. धाराशिव जिल्ह्याचं मागासलेपण दूर करून हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं सरनाईक यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
4: आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडत आहे. आधुनिक रुग्णालय, आयसीयू, MRI, डायलिसिस आणि इतर अत्याधुनिक सुविधा जिल्ह्यात उपलब्ध होत आहे. गृह, शेती आणि सामाजिक क्षेत्रातही शासनाच्या विविध योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानही बनत आहे. नियोजन समिती मार्फत विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे. जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे.
2: नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री गुरु गोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात नव्यानं बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक MRI मशीनचं लोकार्पणही पालकमंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र दिनाच्या विशेष ध्वनिचित्रासाठी मराठवाड्यातल्या सर्व प्रतिनिधींसह हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
0: जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रात पहिल्या डिजिटल जनगणनेचा काल मुंबईत लोकभवनात राज्यपाल जिष्णुदय वर्मा यांनी स्वगणनेनं औपचारिक प्रारंभ केला. राज्यातल्या जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं. ही स्वगणना येत्या 15 मे पर्यंत चालणार असून त्यानंतर कर्मचाऱ्यांद्वारे घरोघरी जाऊन जनगणना होईल. राज्यात 2,60,000 कर्मचारी जनगणना करणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे इथं होणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे. काल पुणे इथं बालपुस्तक जत्रेचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषेचा गौरव आणि साहित्याचा जागर करणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाबाबत आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही वेगानं सुरू असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. यंदाच्या इफ्फी चित्रपट महोत्सवासाठी संचालक म्हणून प्रख्यात चित्रपट निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती झाली आहे. दरवर्षी गोव्यात भरणाऱ्या या महोत्सवाचं हे 57वं वर्ष आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सोबतीनं महोत्सव आयोजनाची संधी मिळाल्याबद्दल गोवारीकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होत आहे. महारिझल्ट.nic.in, महाएचएसएससीबोर्ड.in आणि hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता निकाल बघता येईल. गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून अर्ज करता येतील. जालना जिल्ह्यातल्या परतूर मंठा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं काल सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी 9 वाजता परतूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. रायझिंग जालना 2026 या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काल त्या बोलत होत्या. नवीन गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्याबरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी जालना आदर्श जिल्हा बनवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन पीसीआर मॉड्युलर लॅब तसंच स्किल लॅबचं काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जिल्हा पोलीस दलात दाखल विविध अत्याधुनिक वाहनांचं पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जिल्ह्यातील नागरिकांनी डिजिटल स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सरनाईक यांनी केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तसंच खताची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. राज्यात काल सर्वाधिक 44.5 सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं 43.5, छत्रपती संभाजीनगर इथं 42.8, धाराशिव आणि नांदेड इथं सरासरी 42 सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 67वा महाराष्ट्र दिन काल राज्यभरात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा. महाराष्ट्रात प्रत्येकानं मराठी शिकावी पण भाषेच्या आधारावर हिंसा अमान्य, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पहिला डिजिटल जनगणनेला राज्यपालांच्या स्वगणनेनं औपचारिक प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: FM 101.1 मेघाहर्ट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापुरती आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण.
4: टेहरे

0: टेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
0: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 18 50 50.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
0: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: मला जाऊ द्यान घरी।
4: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00 ते 11:00 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश।

FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIRI यापुरती आकाशवाणीचं हे नजर केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूरगौरव संध्या।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय। सकाळचे 7:25 झालेले आहेत। थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।
2: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल। तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय कायम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपातळी जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीटवेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवलं. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसादाची यंत्रणा जी अलर्ट एजन्सीत आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण 0 मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
0: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकद.

0: पूर्ण तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशाप्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
1: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
0: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय, वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
1: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना, याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर येईल. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राउंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
0: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
1: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय, मग ते आपले राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
0: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठलाही

0: शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते. त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: FM 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया श्रीधर फडके यांच्या स्वरातील कवी कुसुमाग्रज यांचं भावगीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

सर्व जनतेस कळवण्यास आनंद होतो की माजी आमदार ॲडव्होकेट ईश्वरराव नारायणराव भोशीकर आणि सौ सरस्वती ईश्वरराव भोशीकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि गौरव ग्रंथाचं प्रकाशन रविवार दिनांक 3 मे रोजी सकाळी

0: साडेअकरा वाजता श्री श्री श्री 1008 केदार जगद्गुरु भीमाशंकर लिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात आणि हरिभक्त गहिनीनाथ महाराज आवसेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसंच प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचं स्थळ सरस्वती नर्सिंग कॉलेज पानभोशी. तरी सर्व जनतेनी उपस्थित राहावं ही विनंती. विनीत समस्त गावकरी मंडळी पानभोशी तालुका कंधार.
1: भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेली चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

सर्व जनतेस कळवण्यास आनंद होतो की माजी आमदार ऍडव्होकेट ईश्वरराव नारायणराव भोशीकर आणि सौ सरस्वती ईश्वरराव भोशीकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि गौरव ग्रंथाचं प्रकाशन रविवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 11:30 वाजता श्री श्री श्री 1008 केदार जगद्गुरु भीमाशंकर लिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात आणि हरिभक्त गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसंच प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचं स्थळ सरस्वती नर्सिंग कॉलेज पानभोशी. तरी सर्व जनतेने उपस्थित राहावं ही विनंती. विनीत समस्त गावकरी मंडळी पानभोशी तालुका कंधार.

जीवनचंद्र नामजोशी यांनी गायलेली, डॉ सतीश गायकवाड यांची भावगीत रचना आता आपण ऐकली. संगीत होतं यशपाल मुंबरकर यांचं. या गीतानं मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतो, सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: सर्व जनतेस कळवण्यास आनंद होतो की माजी आमदार ऍडव्होकेट ईश्वरराव नारायणराव भोशीकर आणि सौ सरस्वती ईश्वरराव भोशीकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि गौरव ग्रंथाचं प्रकाशन रविवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 11:30 श्री श्री श्री 1008 केदार जगद्गुरु भीमाशंकर लिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात आणि हरिभक्त गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसंच प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचं स्थळ सरस्वती नर्सिंग कॉलेज पानभोशी, तरी सर्व जनतेने उपस्थित राहावं ही विनंती. विनीत समस्त गावकरी मंडळी, पानभोशी, तालुका कंधार.
5: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया अमेय जोग यांच्या स्वरातील सरिता पत्के यांचं बालगीत. संगीत आहे वर्षा भावे यांचं.

0: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
1: स्वनिमाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93218550.
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
2: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
3: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

मिश्रसंगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण अनुप जलोटा यांच्या सुरातील सईद राही यांची हिंदी गझल रचना ऐकली. संगीत होतं अनुप जलोटा यांचं. या गीतानं मिश्रसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज सकाळी फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांचे अहवाल तपासल्यानंतर आयोगानं फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी आणि गृहमोजणी संबंधित कामकाजाला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सुरुवात झाली. या राज्यांसह संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये स्वगणना या 15 दिवसांच्या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. यामध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर 33 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घर यादी करणार आहेत. यावेळी स्वगणना केली असल्यास त्याचा क्रमांक देणं अपेक्षित आहे. जनगणना 2027 प्रथमच सुरू करण्यात आलेल्या स्वगणना सुविधेला जनतेकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे.

जनगणना 2027 साठी स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल दृष्टिकोनाचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे 82 लाख कुटुंबांनी SE.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे या सुविधेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. दरम्यान स्वगणना मोहिमेत महाराष्ट्रातही काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री, पालिका आयुक्त आदींनी सहभागी होत नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्याचा काल 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होता. यावेळी राज्यात मुख्य सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करतानाच केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणा स्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा राज्यात खोलवर रुजल्याचं मोदींनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. देशभरात काल बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लेहमधील जीवत्सल इथं तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि केंद्रीय गृह सचिव उपस्थित होते. हे प्रदर्शन या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला कालच्या दिवसात 20,000 लोकांनी उपस्थिती लावल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लडाखच्या भूमीमधून मिळणारा संदेश जगभरातील साधक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचं शहा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या हस्ते कारगिलमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या आणि 10 टन प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली, तसंच एक मोबाईल लॅब, बल्क मिल्क कूलर आणि ऍप आधारित दूध संकलन प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे वाटाघाटीतून तोडगा निघण्याच्या शक्यतांवर शंका निर्माण झाली आहे आणि संघर्ष आणखी वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणनं आपला सुधारित प्रस्ताव मध्यस्थांमार्फत सादर केला असून सरकारी माध्यमांनी या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी मान्य केलं की तेहरान वाटाघाटींमध्ये प्रगती करत आहे, परंतु सध्याच्या अटींवर ते असमाधानी आहेत. इराण अशा सवलती मागत आहेत ज्या त्यांना मान्य नाहीत असं सांगून इराणचं नेतृत्व अत्यंत विस्कळीत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. दुसरीकडे लेबनानमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात एकाच दिवसात 2 मुलांसह 30 हून अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. लेबनानमध्ये या व्यापक संघर्षात आतापर्यंत 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियानं लावलेले निर्बंध आणि तेल क्षेत्रावरील लक्षित हल्ल्यांमुळे 2026 मध्ये आतापर्यंत सुमारे 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. एप्रिलमध्ये युक्रेनचे दीर्घकालीन निर्बंध अधिक तीव्र झाले असून रशियाचा तेल महसूल कमी करणं आणि त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील निर्बंधांचा प्रभाव वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत मुंबईत 1700 कोटी रुपयांहून थोडे अधिक किमतीचं 349 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या एका संदेशात गृहमंत्री अमित शहा यांनी ही कारवाई तळापासून वरच्या स्तरापर्यंत केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. यामध्ये अंमली पदार्थांच्या कमी प्रमाणातील खेपेचा मागोवा घेत प्रचंड मोठं जाळं उघड

आणला आहे. या यशाबद्दल त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला असल्याचे शहा यांनी यावेळी नमूद केलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुरू केलेल्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल असिस्टिव्ह प्रॉडक्ट या उपक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी काही मानकं निश्चित केली आहेत. यामध्ये कुबड्या, चालण्याच्या काठ्या आणि तीन किंवा अधिक पाय असलेल्या चालण्याच्या काठ्यांसाठी काही मानकं ठरवली आहेत. त्याचबरोबर ऍक्सेसिबल डिझाईन माहिती सामग्री, स्पर्शात्मक मार्गदर्शक नकाशांची आकृती आणि प्रदर्शन पद्धती, ऍक्सेसिबल डिझाईन चिन्ह उपकरणं आणि साधनांवर ब्रेलचा वापर आणि पोर्टेबल रॅम्प यांसाठीचीही मानकं निश्चित केली आहेत. पंचायत राज मंत्रालयानं आज हैदराबाद इथं आत्मनिर्भर पंचायत उपक्रमावर आधारित एका संपर्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रमाचा दृष्टिकोन, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज बीजभाषण करतील. त्यानंतर आत्मनिर्भर पंचायत पोर्टलचं प्रत्यक्ष आणि संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून सहभागींना या एप्लिकेशनची कार्यप्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्डची माहिती करून देण्यात येईल. आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. देशात आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ईशान्येकडील राज्य तसंच तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळम, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील काही भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 101.1 मेघाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्यांनो, आता सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया चंदनदास यांच्या स्वरातील इब्राहिम अश्क यांची रचना. संगीत आहे चंदनदास यांचं.

गझल गाण्याच्या कार्यक्रमातून आताच आपण पंकज उधास यांच्या स्वरातील जफर गोरखपुरी यांची रचना ऐकली. संगीत होतं पंकज उधास यांचं. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया मैथिली मुखर्जी यांच्या स्वरातील इब्राहिम अश्क यांची रचना. संगीत आहे भूपिंदर सिंग यांचं.

मिताली मुखर्जी यांच्या स्वरातील या गझल रचनेनं गझल गाण्याचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोत्या सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन कार्यक्रम फोन फरमाईश.
1: श्रोते, आज या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधत आहेत आनंद पंडित आणि वर्षा खंजोडे.
0: तांत्रिक सहाय्य जयराम कंचलवाड घुंगराळेकर आणि शेख शब्बीर उस्मान नगरकर.
1: तंत्रनिर्देशन बाबूराव डोली.
0: सादर करते राहुल अत्राव. कार्यक्रमाला सुरुवात करूया या फोनने. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश.
2: हॅलो, नमस्कार.
0: कोण बोलताय आमच्याशी?
2: मी शंकर के बोलतो सर. मी आलेगाव.
0: कोणतं आलेगाव?
2: आलेगाव सर्वात पत्त्यापासून तालुका पूर्णा जिल्हा परभणी. सर,
0: काय करता बरं आपण?
2: सर, मी त्या कोट्यामध्ये जुन्या कोट्यामध्ये शाळा काय पडले. सर,
0: काम कोणत्या प्रकारचं करता? मग
2: शेतीमध्ये काम करतो सर.
0: खूप ऊन पडलेलं आहे, भयंकर ऊन आहे. आणि या गर्मीमध्ये आपण कशा पद्धतीने मग काम करता?
2: सर, आम्ही सकाळी 6 वाजता आउट लावतो, 10 सोडून देत होतो उन्हामुळे.
0: अच्छा, 10 वाजेपर्यंत थोडस कमी ऊन असतं, तेवढ्या वेळामध्ये आपलं काम करून घेतात, त्याच्यानंतर मग ते बंद करतात. मग संध्याकाळच्या वेळेला कधीपासून करता सुरुवात?
2: 4 लावतो सर मी, 4-6 चलते आहोत.
0: आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
2: सर, आपलं दोस्त नाव घ्या की.
0: दोस्त हे गावाकडचे आहेत का कवठ्याचे आहेत? मग
2: कवठ्यातले सर. कवठ्यातले.
0: अच्छा, इथं कवठ्यामध्ये आल्याच्या नंतर हे मित्रमंडळ आपण बनवलेलं आहे.
2: हो,
0: आपण जिथे गेलो तिथे मित्र आपल्या जवळ असणं फार महत्वाचं असतं. कुठलं गीत ऐकायचं मग आपल्याला आज? माहेरच्या साडीचं कुठलं गीत ऐकताय?
2: कोणतं टाकलं सर आवडते.
0: बरं, सर्वच गाणी चांगली आहेत माहेरच्या साडी चित्रपटात. ठीक आहे शंकरराव, आपण फोन केलात आणि खूप छान गाणं सुचवलं. ऐकूयात आपल्यासाठी हे गीत.

0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलत आहे?
1: मी वर्षा जमदारे बोलायलो.
0: काय करता वर्षाजी आपण?
1: काय नाही बघा, असं शेजर काम. शेती?
0: तुमची शेती स्वतःची आहे का?
1: स्वतःची शेती आहे. स्वतः शेतीमध्ये काय नाही, आता सोयाबीन ठेवली राहती वर्षाजीची.
0: आता ऊन खूप पडलंय तर मग आता तुम्ही शेतामध्ये जात आहे का?
1: हो, मग ऊन आहे. सकाळी सातला जा, सकाळी जाते सातला, एक वाजे तिथे.
0: बर,
1: 250 रुपये मजुरी आहे.
0: तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं?
1: आता घरी पूरक
0: बर. आज तुम्ही कार्यक्रमात कोणते गीत ऐकणार आहात?
1: जयंतीचा महिना आहे, आता जयंतीचं गाणं पाहिजे बाबासाहेबांचं. तुमच्या मनाने कोणतं बाबासाहेबांचं?
0: वर्षाजी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे गीत.

0: हा माझ्या भीमरायाचा मळा।
1: हॅलो नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश
2: नांदेड केंद्र का?
1: हो, आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे फोन फरमाईश। कोण बोलताय आपण?
2: सर मला गाणं ऐकायचं होतं।
1: मला आपलं नाव, आपलं गाव आणि आपल्या गावासंबंधी काही माहिती।
2: माझं नाव अनिल सिद्धार्थ जाधव, राहणार तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड।
1: अनिल, काय करता आपण तामशामध्ये?
2: सर मी मिस्त्री आहे, मिस्त्री काम करतो।
1: कुठल्या प्रकारचे मिस्त्रीची कामं करता मग तुम्ही?
2: बांधकाम विलावा।
1: आता तर खूप ऊन पडलेलं आहे आणि अशा उन्हामध्ये बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल तर याचं काम करणं तसं खूप कठीण जातं आणि तुमच्या कामाच्या वेळा हे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंतच असतात।
2: हो,
1: तर इतक्या उन्हामध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्या स्वतःचा बचाव कशा पद्धतीने?
2: वेळ चेंज केली ना सर।
1: आता ती वेळ कोणती केलेली आहे?
2: 7 ते 2।
1: मग सकाळी 7 तुम्हाला मजूर इतक्या लवकर मिळतात का?
2: लवकर गेले तर लवकर होते ना काम। हो ना, एकाच ना सर, आता एकाच गल्ली मधली आणा।
1: प्रत्येकालाही आपल्या जीवाची काळजी आहे आणि उन्हाचा चटका आपल्याला नको आहे, त्याच्यामुळे सकाळी लवकर येत आहेत। प्रथम स्वतःला वाचवणं महत्वाचं आहे। दुपारी 2 काम बंद करून आपण आपल्या घरी जात आहात।
2: हो, पण सकाळी जरा लवकर गेलो तो सुट्टी करायची 2
1: थंड वातावरणामध्ये काम पण थोडस जास्त होतं।
2: ऊन खूप वाढलेलं आहे सर, उन्हाचं तापमान वाढलेलं।
1: बरं, अनिल आज या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आपल्याला? ठीक आहे अनिल जी, आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद। ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पुतणीच्या लग्नाच्या निमित्ताने हे गीत। फोन केलात त्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो
1: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश.
0: नमस्कार साहेब.
1: नमस्कार, कोण बोलताय?
0: हा, मी मुक्काम पोस्ट गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, इथून रवींद्र पवार बोलतो.
1: रवींद्र पवार, पवारजी काय करता आपण?
0: ताई, माझं सलूनचं दुकान आहे आणि सलूनच्या दुकान मध्ये आपले कार्यक्रम असतो ताई नाही, नियमितपणे आपली पसंत आपली आवड.
1: बरं.
0: आणि हा हा फोन इन कार्यक्रम, हे कार्यक्रम जास्त आवडत ताई मला.
1: मग तुमचं जे काम तुम्ही करतात त्या कामामध्ये हा रेडिओचा अडथळा येतो का तुमचं म्हणजे मनोरंजन?
0: नाही, अडथळा काही येत नाही. आम्ही कमी आवाज म्हणजे लहान आवाजात आम्ही लावतो आणि आमचे ग्राहक सुद्धा ऐकतात आणि आम्ही सुद्धा ऐकतो ताई आणि त्यांना सुद्धा नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकतात ताई.
1: म्हणजे तुमचं कामही होतं आणि तुमचं मनोरंजनही होतं.
0: हा, होतंय माहिती मनोरंजन.
1: बरं, आता सध्या ऊन कसं आहे तुमच्या इकडे?
0: ऊन ताई आमच्या इकडे तर जवळपास 42-43 वर गेलं ताई ऊन आमच्या भागात.
1: हो हो, उन्हाचा ह्यावेळी खूप जास्त तडका
0: आणि उन्हाची सर्व श्रोत्यांनी आणि तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे ताई.
1: हो हो हो.
0: आणि आम्ही बी ताई आता 12 वाजता दुकान बंद करतो आणि आम्ही सायंकाळी 4-4:30 दुकान उघडतो ताई. उन्हामुळे आम्ही दुकान बंद ठेवतो 4-5 घंटे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे, काळजी घेतलीच पाहिजे. सकाळी किती वाजता उघडत असता तुम्ही दुकान?
0: सकाळी आम्ही 6 वाजता दुकान उघडतो आणि 11:30-12 वाजेपर्यंत दुकान चालू राहते ताई आमचं.
1: तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं?
0: कुटुंबात ताई पत्नी आणि एक मुलगा.

0: बर
1: मुलगा यावर्षी बीकॉम फायनल आहे ते.
0: वा छान, खूप छान. मग आज तुम्ही कार्यक्रमात कोणते गीत ऐकणार आहात?
1: गिरफ्तार मधलं ऐकू आशा भोसल्यानी, किशोर कुमार यांनी गायलं धूप मी निकला ना करो रूप किराणी. हा या गाण्यासाठी माझे काही मित्र आहेत दोन तीन नांदेडचे, आहेत राजेश दुडके, गुणवंत कडू, गौतम रायबोले आणि वसारीचे एकनाथ जाधव.
0: बर.
1: आणि आमचा संपूर्ण पवार परिवार आहे.
0: बर. तुमच्या सर्व पवार परिवार आणि सर्व मित्रांसोबत ऐकूयात तुमच्या आवडीचं गिरफ्तार या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो।
1: हेलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाइश.
0: हाँ नमस्कार सर। हाँ सर, मी सिद्धार्थ गोंडाने ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून बोलतो सर।
1: बरं सिद्धार्थ, अमरावतीवरून इतक्या लांब आकाशवाणी नांदेड करता आपण फोन लावलात फोन फरमाइशला,
0: हाँ सर
1: तर यासोबतच बाकीच्याही केंद्रांना आपण फोन लावत असाल निश्चितपणे.
0: बिलकुल सर, देशभरातील जवळपास सर्वच आकाशवाणी केंद्रावर माझे फोन कॉल असतात
1: बर बर बर.
0: आणि यासोबतच आता न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपमुळे सर्व आकाशवाणी केंद्र अगदी मोबाईलच्या माध्यमातून सहज आणि सुलभ आपण ऐकू शकतो।
1: अगदी अगदी अगदी
0: आणि आमचा एक श्रोता एक हॅलो फरमाईशचा ग्रुप सुद्धा आहे,
1: बर.
0: या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला विविध केंद्राचे अपडेट मिळतात, कुठे फोनिंग कार्यक्रम सुरू आहे, रेकॉर्डिंग आणि प्रसारण आहे, ह्या सर्व बाबतीत आम्हाला माहिती मिळत असते सर।
1: आकाशवाणी अमरावती पण आपल्याकडे सुरू आहे आणि
0: हो
1: तिथे
0: सर
1: तिथे पण असे सगळे कार्यक्रम सुरू असतात. मग
0: बिलकुल, आणि इथले सुद्धा कार्यक्रम आम्ही ऐकत असतो। यासोबतच विदर्भातील यवतमाळ आहे, अकोला आहे आणि इकडे सर्व आसपासचे नागपूर वगैरे, आणि यासोबतच आम्ही सर राज्यातील आणि राज्याबाहेरील केंद्र सुद्धा माझी ईमेल व्हॉट्सअप पत्राच्या माध्यमातून आणि फोन कॉलच्या माध्यमातून फरमाईश सातत्याने असते सर।
1: सिद्धार्थ, आपण सांगितलं की महाराष्ट्राच्या बाहेरची जी केंद्र आहेत आकाशवाणीची तिथेही आपण फोन फरमाईशसाठी फोन करतो.
0: बिलकुल सर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक केंद्र आहेत सर, अगदी काही खासगी रेडिओ चॅनल सुद्धा, काही कृषी केंद्र जे असतात ते सुद्धा चॅनल आहेत,
1: बर.
0: आणि जवळपास अनेक असे आहेत सर जिथं आपल्याला एकंदरीत त्याचा आकडा सांगता येणार नाही, पण बरेचसे काही राष्ट्रीय चॅनल्स आहेत, काही लोकल आहे आणि इतरही चॅनल आम्ही त्याचा आस्वाद घेत असतो सर।
1: मला हा एक प्रश्न पडतो की तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर फोन फरमाईश किंवा अशा फोन इन कार्यक्रमासाठी फोन करता तर त्यांची भाषा वेगळी असू शकते.
0: हो सर अगदी बरोबर आहे।
1: मग त्यावेळेला तुम्ही त्या भाषेचा कशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेचा कसा वापर करता?
0: बिलकुल सर, आता कसं झालं जनरल आपली मराठी महाराष्ट्राची मातृभाषा आपली मराठी आहे आणि काही बहुतांश जवळपास 99% सर बरेच केंद्रावरती हिंदी वापरल्या जाते, पण काही असे काही प्रादेशिक ज्या भाषा असतात जसं पंजाबचं आहे केंद्र, त्या ठिकाणी जेव्हा आमचे कॉल लागतात पटियाला जालंधर आणि बठिंडा वगैरे केंद्रावर, तर आम्ही आता तिथलं प्रसारण सातत्याने ऐकत असल्यामुळे आम्हाला सुद्धा पंजाबी भाषा आता आलेली आहे। जवळपास आम्ही 3-4 वर्षापासून केंद्रात ऐकत असल्यामुळे आम्ही सुद्धा पंजाबी भाषा शिकलो, तर काही कॉल आमचे पंजाबी मध्ये सुद्धा आम्ही घेत असतो सर।
1: म्हणजे आकाशवाणीनं हेही काम सोपं केले, भारताची एकात्मता टिकवण्यासाठी, एकात्म भारत बनवण्यासाठी आकाशवाणीनं खूप मोलाचं एक योगदान दिलेलं आहे असं आपल्याला यातून म्हणता येईल.
0: बिलकुल सर, आणि यासोबतच छत्तीसगडमध्ये छत्तीसगडी या भाषा आहे सर, आणि हे सुद्धा आम्हाला की नाही खूप नवीन नवीन भाषा शिकायला मिळते। महत्वाचं म्हणजे आकाशवाणीनं फक्त श्रोत्यां फरमाईश पुरतच नव्हे तर संस्कृती, लोककला आणि यासोबतच भाषेच्या संदर्भामध्ये आम्हाला सुद्धा तिथलं ज्ञान मिळत असते आणि सातत्यानं आमचं व्यक्तिमत्व विकास घडत असते त्या बोली भाषेनं तिथल्या संस्कृतीमुळे.
1: अगदी, आपल्याला भारतातल्या बऱ्याचशा भाषा शिकायलाही मिळतात, ऐकायलाही मिळतात आणि त्यांच्याशी संवादही त्या भाषेमध्ये साधायला मिळतो. हे एक खूप मोठं योगदान आपल्या आकाशवाणीचं आहे असं आपण म्हणू शकतो.
0: बिलकुल सर, आणि त्यांना सुद्धा खूप आनंद वाटते की इतक्या लांबवरून श्रोता मित्र फोन करतात, ते सुद्धा मराठी भाषिक इतक्या चांगल्या पद्धतीनं पंजाबी भाषा बोलतात, तर त्यांना सुद्धा खूप छान वाटते.
1: तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप छान वाटलं सिद्धार्थ. आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकणार आहात?
0: आज मला सर हम है राही प्यार के या चित्रपटातील घुंगट की आड से दिल भर का हे गीत आम्हाला सर ऐकायचं होतं सर.
1: छान गीत सुचवलं आपण सिद्धार्थ, ऐकूयात आपल्यासाठी हे गीत.
0: आपल्याशी सुद्धा संवाद साधून मला सुद्धा खूप मनापासून खूप आनंद वाटला सर आणि खूप चांगला तुमचं प्रेझेंटेशन आहे आजच्या कार्यक्रमात सर.
1: धन्यवाद, आणि ऐकूयात आता आपल्यासाठी हे गीत.
0: धन्यवाद सर, थँक्यू.

0: हेलो
1: हेलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम, फोन फरमाइश।
0: हेलो मॅडम, सतीश राठोड बोलतो मॅडम, कुरुवाटाडाऊन भोकर तालुका।
1: हेलो, नमस्ते सतीश जी, काय करता आपण?
0: मॅडम शेळी चारी तो
1: बरं, आता ऊन तर खूप पडते हो, मग शेळ्याचं कसं करत आहात तुम्ही?
0: पत्रा खाली बांधायला मॅडम शेळ्या, उन्हाचं पारा कम जास्त म्हणल्या ना मॅडम, आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 45 वाढलंय तापमान।
1: हा मग तुम्ही शेळ्याची कशा प्रकारे काळजी घेतात?
0: संध्याकाळी मॅडम 5 ला सोडालो 2-4 दिवसापासून, आणि पत्रा खाली बांधालो, थंड आहे पत्रा खाली।
1: शेळ्या किती आहेत तुमच्याकडं?

0: मॅडम 15 राहिले मॅडम, शेळी पालन करावं लागते मॅडम, पिकला चालल्या शेतामध्ये काय.
1: जोड व्यवसाय असलं तर खूपच चांगले. सतीशजी आपण आज कार्यक्रमात कोणते गीत ऐकणार आहात?
0: गीत मे सेनाई मे साब मे पुरवाई मे धूप मे परछाई मे मुझे तुम याद आते हो.
1: सतीशजी आपण कार्यक्रमात खूप छान गीत सुचवलं, ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश.
1: डॉक्टर महेश का सर?
0: हो, आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम फोन फरमाईश.
1: संतोष घुले बोलतो सर, नांदेडहून.
0: काय करता बरं आपण संतोष?
1: मी सर कपडे विकतो सर, साड्या, गाऊन, रेडीमेड.
0: कपडे विकण्याचा व्यवसाय तुम्ही घरी करता, दुकान आहे का, बाहेर फिरून विकता?
1: सुरत माल आणतो सर आम्ही विकायला.
0: घरीच दुकान आहे का तुमच्या?
1: हो सर, घरीच आहे, घरीच विकतो आम्ही.
0: मग दुकान म्हटल्याच्या नंतर आपल्याला एका माणसावर तर चालत नाही.
1: सकाळी आम्ही फिरून येतो सर, थोडं एक दोन घंटे
0: फिरून पण व्यवसाय करता कपड्यांचा?
1: हो सर, फिरून गाडीवर फिरतो आम्ही आणि माझी पत्नी, दोघे करतो आम्ही. ठराविक ग्राहक आहेत सर आपले काही?
0: बघ, ग्राहक पण ठराविक आहेत आणि कपडे पण तुम्ही ठराविकच विकता. तर या ठराविक कपड्यामध्ये कोणते कोणते तुम्ही आयटम विकता बरं?
1: लेडीज आयटम सर्व आहे सर.
0: आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आपल्याला?
1: आम्हाला बुद्ध गीत ऐकायचं सर.
0: कोणतं गीत आहे?
1: बाबासाहेब जीवाला जीवा द्या.
0: पूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर पूर्ण भारतभर हा महिनाभर भीमजयंती साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

0: हॅलो हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय? आपण
1: गिरगाव बोलतो मॅडम, अविनाश नादरी.
0: अविनाश, काय करता? आपण
1: शेती करतो.
0: शेतीमध्ये काय आहे सध्या?
1: शेतीमध्ये मॅडम आता हळद शिजली, 35 गुंठे हळद होती, 1 लाख कमी.
0: तुमच्या परिवारामध्ये कोण कोण असतं? आपण कार्यक्रमामध्ये आज कोणतं गीत ऐकणार आहात? विवाह चित्रपटातील. अविनाशजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं विवाह या चित्रपटातील हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश.
1: सर, मी स्वप्नील गुप्ते बोलायलो भोकरून.
0: स्वप्नील, काय करता आपण भोकर मध्ये?
1: मी 10वीची परीक्षा द्यायलो.
0: यावर्षी अभ्यास कसा केला होता?
1: चांगला गेलो.
0: आता पुढच्या वर्षी कुठे ऍडमिशन घ्यायचं आपल्याला?
1: आता इकडं नांदेड मध्ये घ्यायचा विचार आहे सर.
0: बरं बरं. स्वप्नील, आज या कार्यक्रमामध्ये कुठले गीत ऐकायचे आपल्याला?
1: बेटा चित्रपट असलं टाका.
0: कोणतं गीत?
1: कोणतं पण टाका.
0: ठीक आहे स्वप्नील, आज आपण फोन केलात, ऐकूयात आपल्यासाठी बेटा चित्रपटातील हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कौन बोलता है?
0: जी, नारायण जाधव।
1: नमस्कार नारायण जी।
0: नमस्कार, तिलकवाडी बोल।
1: नारायण, काय करता आपण?
0: मी सलूनचं दुकान आहे।
1: मग आता कसा सुरू आहे तुमचा व्यवसाय? व्यवस्थित आहे का?
0: हा, व्यवसाय व्यवस्थित आहे। गाणं ऐकायचं होतं मॅडम।
1: कोणतं गीत ऐकू?
0: हा,
1: कोणतं गीत ऐकायचं आहे म्हणलं?
0: दिलवाले पिक्चर म्हणून।
1: दिलवाले चित्रपटातील कोणतं गीत?
0: अजय देवगणचं।
1: हो, त्याच्यात सगळेच गीताचे बोल सांगा ना।
0: कितना हसीन चेहरा,
1: छान गीत सुचवलं तुम्ही नारायणजी। आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूयात आपल्या आवडीचं दिलवाले या चित्रपटातील हे गीत।

0: श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात, फोन फरमाईश.
1: आज या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता आनंद पंडित आणि वर्षा खांजोडे यांनी.
0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं जयराम कंचलवाड घुंगराळेकर आणि शेख शब्बीर उस्मान नगरकर.
1: तंत्रनिर्देशन बाबूराव डोली.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अत्राम.
1: फोन फरमाईश या कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, आज सकाळी 11 वाजता आपण ऐकू शकाल नटरंग या आनंद यादव लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचनाचा आज भाग 21वा प्रसारित होईल. सकाळी 11:15 लोककला रूपरंग या कार्यक्रमातून शाहीर हिरामन जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला लोककला प्रकार पोवाडा आपण ऐकू शकाल. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी ठीक 11:45. आज या कार्यक्रमातून पॉप गीत रचना, बालगीत रचना आणि हिंदी गझल रचना प्रसारित होईल.

FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापुरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्यांना सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचनाचा भाग 21.

एका मनस्वी कलाकाराच्या आयुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक संजय पाटील.

काय जाण्या पब्या? नाही काय नाही. अरे काहीतरी बोला की. काय बोलू र बुरशा हो, एकदम कंडम आहेसा तुम्ही. ह्या नाच्याचं काम नाही जमायचं ह्यासनी. जाण्या काळ आणि फतागड्या पायाचं हाय. पब्याला तर काय नाक नाही, काळतोंड्या माकडासारखा त्याचा चेहरा. त्यांच्या नशिबात राजपुत्राची कामं आल्यात हेच रगाड झालं. एकाला बी नीट बोला येत नाही. बघायची चांगली दोन पोर कुणी गावली तर. आणि ह्यासनी दाजीर जी जी जी म्हणत कडी तुंतून घेऊन उभं करायचं. नाचा कसा जरा तरी तरतरी डोसक्याचा पाहिजे. किसण्याला नाचाचं काम जमलं असतं, प्रत्येक काय तयार नाही. जोरा केला तर ते बी ख्यास मारायचं, त्याला दुखवून नाही भागणार. शंकराला आणि त्याला गळा आहे, बाकीची निस्ती रडकागत वारडत्यात. उगज भांडाभांडी दिचका न ग. यातली बरीशी बिणी नुसती पोट भराय आल्या ती. एकाला बी काय कला कळत नाही. ज्याला त्याला वाटतंय नाचाचं काम केलं म्हणजे समधी फलक म्हणतील, गावालाच भेटत ती. अरे अंगात हिकमत असेल तर ह्यासनी कोणचं बी काम करायला कमीपणा का वाटतोय.

या कशीबशी काम करून नुसता पैसा पाहिजे यासनी, पोटाला नाही म्हणून फाडात आले ते। तमाशात काय आतड्याला पीळ पडत नाही का, उन्हातानातनं घाम गळत नाही? आई तर सावलीला बसून काम करायची, पब्लिक मोहर मिरवायचं, मिरवायला बी मिळतंय आणि कामाला बिन जाता टाकीवर पैसा बी मिळतोय। तसं नसतं तर कशाला आली असती हे? समधी ही सगळ्या अशीच, आपल्यालाच तेवढी खाज आहे। काय जरी झालं तर आपण राजाचा पार्ट सोडायचा नाही। आपणच ह्यो फळ उभा केलाय, आपण म्होरक्या आहे, आपण ठरवू तेच हिनी केलं पाहिजे। हळूहळू बघायचं, नाहीतर पुढं पुढं चालल तसं नवी जाणकार गरजवान माणसं भरायची, कला असलेली, तमाशाच्या कळवळ्याची, तीच आपल्या उपयोगी पडतील।

हळूहळू बघायचे, नाहीतर पुढं पुढं चालन तसं नवी जाणकार गरजवान माणसं भरायची. कला असलेली, तमाशाच्या कळवळ्याची, तीच आपल्या उपयोगी पडतील. ही काय, ही बाजारबुणगी आहे ते. राजा प्रधान राणी बदलली नाही म्हणजे झालं. म्हणूनच आपण राजा, नानाला प्रधानपद दिलं पाहिजे. समध्यासने आपण एका जागी बांधलंय, समधी धडपड आपण करतो, समध्या लावण्या वग आपणच लिवल्यात, आणि ही कुत्री मला मला नाचा हो म्हणत्यात. मी काय म्हणून नाचा होईन र बुरशा हो. कुणीच नाही तयार झालं तर बघू म्हण, दुसरी काय योजना करायची ती काय, नाहीतर नयनाचे अजून समजूत काढू. हा नाच्याशिवाय तमाशा उभा करू, हाय काय त्यात. अगर आणि तारामती, तू हा माझं एवढं ऐकलं पाहिजेस बघ. एवढं केलंस तर मी तुझ्यावर पैशाचा पाऊस पाडीन, माझा जीव ववाळून दोन्ही बाजूला दोन भकल करून टाकेन. तू माझी राणी आहेस, माझं एवढं बी ऐकणार नाहीस. दारकी आई गळ करून विव्हळली आणि या कुशीवरनं त्या कुशीवर झाली. तिची पावलं सरळ त्याच्या उजव्या हाताजवळ आली. त्यानं किंचित तिच्या पावलानं स्पर्श केला. क्षणभर तिनं ती तशीच ठेवली आणि बाजूला सरकवून घेतली. तो क्षणभर गप बसला, म्हाताऱ्याची चावल घेतली. त्याचं गुडघं आता भुईवर एका बाजूला कलंडलं होतं, निश्चित होऊन पडला होता. घोंगड्यातनं तो हळूच वरती सरकला, दारकीच्या डाव्या बाजूला हळूच कलंडला आणि तिला बिलगून पडला. त्याचा डावा हात हळूवार तिच्या अंगावरनं फिरू लागला. तिच्या पोटाचा ढीक सोडला तर सगळं अंग कसं सुकून गेलेल्या चिपाडागत झालं होतं. निश्चित गप पडली होती. तिनं चादरीची सावरासावर केली आणि कूस वळवून चादरीचं जाळं अंगाबरोबर घट्ट लपेटून पडून राहिली. तासभर तसाच एकलकोंड्या मनानं पडला. नाईलाजानं उताना झाला, गारठा जास्त जाणवू लागला, तसा उदास होऊन उठला आणि घोंगड्याच्या खोळत जाऊन शिरला. एकटाच खालवर नुसता घोंगड्याचा आधार. कसं सांगायचं आता हिला, आणि कुणाला सांगायचं? आपलं आपल्याजवळ ठेवायचं झालं. दुसऱ्या दिवशी रातचं मळ्याकडनं उशिरा आल्यावर तो न जेवताच पांडवाकडे जाऊन बसला. पांडवा जेवत होता. जेवता जेवता त्यानं आदल्या दिवशीचा सगळा इतिहास ऐकला. जेवणं झाल्यावर दोघेही उठून नानाच्या घराकडे आले. पोरं जमल्यावर पांडवानं सगळ्यांना नीट सुधरून परोपरीनं सांगण्याचा प्रयत्न केला, पण कुणावरच परिणाम नाही. नाचा व्हायला कुणी तयार नाही. पैशाची लालूच दाखवली तरी कुणाचं मन ढळेना. शेवटी सगळी पोरं गेल्यावर गुणा, नाना, पांडवा पुन्हा विचार करीत बसले. उसासून गुणा आणि पांडवा उठले. नाना तिथंच घोंगड पसरून पडला. दोघे घराकडे चालले, गुणा उपाशीच. परत जाता जाता पांडवाच्या मनात काहीतरी साचत चाललं. तो अधिकाधिक गंभीर होत चालला. मन अवघडत गेलं. चालता चालता तिकटीला अंधारातच गुणाला आणि स्वतःलाही म्हणाला, चार पाच महिने एवढी केलेली धडपड आता एका माणसापायी वाया जाणार. तर काय, पोरीच दुसऱ्या कुठे मिळायच्या नाहीत. आता तूच बघितलायस नव, तमाशा म्हटला की खेडची माणसं माना टाकतात. देवाच्या दयेनं एका जागी या दोन पोरी गावल्या. त्यात पुन्हा नाचकाम शिकवायची दगदग नाही. आयत्या तयार आहे ते, रुपाला बी काही कमी नाही ते. शेरगावच्या पोरी नखऱ्याला बी कमी पडणार नाहीत. बेमुरवत असत्यात. सोंगाड्यानं वाटेल तसली चेष्टा केली तरी लाजणार नाहीत का पब्लिकला बी भिणार नाहीत. अरे सगळं जमून आलंय गुणा. सोन्याचा घास ताटातनं हातात आलाय बघ.

0: पर खुट्टा मारून ठेवलाय की तिनं. इसवर गाव हेलपाटलो तरी कुणी तयार नाही. पोरांची तर ही तरा. गुणबा, खालच्या आवाजात त्या अंधारात पांडवानं विश्वासानं हाक मारली. नाही तूच का नाचा होईत नाहीस रे? मी? अचानक धडावरनं शिर उडाल्या गत तो ओरडला. देवाशपथ तुला सांगतो, अरे म्या वशाच्या मिंत्या मिंत्या केल्या. बाकीच्या पक्षात दुप्पट वाटा तुला मिळेल म्हटलं, अप पोरगा ऐकना झाले रे. पांडुमा, नाही मला नाही काम सोसणार. का सोसणार नाही? अहो मी राजाचं काम करणार. मी म्होरक्या आहे म्हणूनच म्हणतो रे. तू म्होरक्या आहेस, राजाचं काम कोण बी करल? कुणाला बी ते सांगा येईल? नाचा आपण म्हणतोय तितका साधा नसतोय गुना. हे बघ, हा अरे तुझ्या अंगात हुन्नर आहे, अंग भी शलाट आहे, रंग चार जणात उजळ आहे, चेहऱ्याला डौल आहे, काय बी कमी नाही बघ तुझ्यात. नाही पर नाचा म्हणजे तसं काय नाही रे. निदान तुला तरी हे पटलं पाहिजे बघ. आता 12 न 12 24 तास तू काय नाचा होणार नाहीस. हा कामापुरत रे. ती कला झाली का आपण मोकळ. उलट मला तर काय वाटतंय माहित आहे का नाचाची कला तुला तुझ्या हुन्नरीनं लवकर येईल. 15 दिवसात तालीम बसेल आणि तुझ्या वाट्याचा पैसा वाढवून घेऊ की आपण. खरं म्हणजे नाचाचं काम सगळ्या कामात अवघड वाटेल त्याला ती येणार नव. ते कस? आता तूच बघके. आ बापयासारख्या बापयानं आपलं सगळं गुण आपलं बोलणं चालणं सोडून द्यायचं. हा अन बायगत काम करायचं म्हणजे बापयातनच बाईच हुबी करून दावायची म्हणकी रे. हा साधं हाय होईये. अरे बापयाला राजा पर्दानाचं शिपाया हवालदाराचं काम करणं अवघड नाही. ती समज बापच आहेत ना. पर नाच्या म्हणजे बापयानं हुबी केलेली बाई. अरे गुना तुझ्या बिगर कुणाला जमलते? हा कोण हाय का एवढं शान फाडात सांग बर. टिकटीजवळ ते तसेच थांबलेले. गुणा दगडागत गंभीर झालेला आपल्यातच आत आत वळून अंधारात खाली बघत उभा राहिलेला. तो गप उभा राहिलेला बघून पुन्हा पांडवा समजुतीनं म्हणाला, बघ म्हणजे विचार कर रे. हा उद्या रातच तू आणि मी बसून काय ते ठरवू आणि धाडस करायचं बघ. कुणाच्या बाला भ्याचं नाही. हा बघ विचार कर. चल तुम्ही चल. तो नाहीसा झाला आणि गुणा तिकटीवरच भोवतीभोर काळाकुट्ट अंधार घेऊन उभा राहिला. काय करावं ते त्याला सुचेना. घराकडे जावंसं वाटेना. घर खायला उठल असं वाटत होतं. तिन्ही बाजूला तिकटीच्या 3 वाटा गेलेल्या. कुठं जावं? हातात हळूहळू चुना तंबाखू मळला जात होता. नकळत त्याची चिमूट केली आणि दाढ्यात सरकवली. तोंड कडवट झालं, चुरचुरू लागलं, पण मग बरं वाटू लागलं. दातखिळी बंद करून तो हळूहळू घराच्या बोळकांडाकडं असहाय्यपणे वळला.
1: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते

आताच आपण आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचनाचा भाग 21 आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, एफएम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोककला रूपरंग या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि सहकार्यांनी सादर केलेला लोककला प्रकार पोवाडा.
1: श्रोतेहो, लोककला रूपरंगच्या ह्या भागात शाहीर हिरामन जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत पारंपरिक लोककला प्रकार पोवाडा. या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामन जाधव. ऐकूया पारंपरिक लोककला प्रकार पोवाडा.

लोककला रूपरंगच्या आजच्या भागात आपण पारंपरिक लोककलेमध्ये अत्यंत प्रभावशील आणि चेतनामय वाटणारा कलाप्रकार म्हणजे पोवाडा। पोवाड्याचं अस्तित्व यादव काळापासूनच असलं तरी त्याची खऱ्या अर्थानं जडणघडण मात्र शिवकाळातच झाली आणि पेशवेकाळात त्याला बहर आला। पूर्वी शाहीर म्हटला की त्याला पोवाडा म्हणता आलाच पाहिजे, तोच खरा शाहीर असं म्हणत। लोकनाट्य तमाशामध्ये गण गवळण फार्स बतवणी संपली की त्या तमाशातला मुख्य सरदार किंवा शाहीर पुढे येऊन अगदी कणखरपणे खड्या आवाजात पोवाडा म्हणायचा। अर्थात आजही तीच पद्धत रूढ आहे। आता पोवाडा फक्त तमाशातच ऐकायला मिळतोय, इतरत्र मात्र तो दुर्मिळ झाला आहे। आणि पोवाडा म्हणणारे शाहीर गायक हे अगदीच दुर्मिळ झाले आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये। काळाबरोबर कलावंतही बदलले, त्यांनाही जुनं सोडून नव्या नव्यांची गुढी लागली। पाश्चिमात्य संस्कृतीच्या रिमिक्स सारख्या कलाकृतींचा आधार घेऊन जुन्या गाण्यांचं स्वरूप बदलण्याचा सपाटा लावला आहे, त्यामुळे पोवाडा म्हणण्याची धमक कोणात राहिली नाही। मंडळी, पोवाडा म्हणणे म्हणजे कुणीही उठावं आणि पोवाडा म्हणून चालत नाही। पोवाडा म्हणायलाही धमकच असावी लागते। पोवाड्याला गुळमुळीतपणा अजिबात चालत नाही, हेच तर खरं पोवाड्याचं वैशिष्ट्य आहे। मंडळी, पोवाड्यानं समाज जीवनाचं वास्तव दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे। छत्रपती शिवरायांच्या काळात गोंधळ्यांनी शाहिरांनी त्यावेळची त्या काळची गरज ओळखून पोवाड्यात उर्मी भरली। एका बाजूने शत्रू सैन्याला आपल्या गाण्यात गुंग ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूने शत्रूवर हल्ला करायचा असा गनिमी कावा केला जायचा। त्यात या लोक कलावंतांचं योगदान निश्चितच मोठं होतं। पोवाड्यातून जसं तत्कालीन समाज

अभिरुचीचे दर्शन होते, तसे त्यातून सांस्कृतिक इतिहासही कळतो, समाजाचे धार्मिक सांस्कृतिक स्वरूप स्पष्ट होते. मंडळी, पोवाड्याने भौगोलिक प्रादेशिक विशेषांची ओळख करून देऊन जागृती केली आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या शूर लढवय्या देशाभिमानी कर्तृत्ववान स्त्री पुरुषांचं भावविश्व पोवाड्यात गुंफून त्यांचं गुणगान गाऊन नव्या पिढीत नवचेतना उभारण्याचं सामर्थ्य निर्माण केलं आहे. मंडळी, पोवाडे तसे दोन प्रकारचे, एक म्हणजे यशोगान आणि दुसरा कीर्तिगान. यात उदाहरणच घ्यायचं ठरलं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, झाशीची राणी, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, पत्री सरकार, नाना पाटील, उमाजी नाईक अशा अनेक थोर शूरवीर कीर्तिवंत बुद्धिवंतांच्या यशाची महती, कीर्तीची थोरवी या पोवाड्यांच्या माध्यमातून अजरामर झाली आहे. मंडळी, आजच्या युगात पाश्चिमात्य संस्कृतीचं कितीही मोठं आक्रमण असलं तरी कालचा पोवाडा आजही जिवंत आहे. त्यातली धमक आजही तशीच आहे. तो पुढेही चिरकाल जिवंतच राहील यात शंकाच घेण्याचं कारण नाही. कारण पोवाडा प्रकारच मुळात एवढा प्रभावशील आहे की त्यात झोपलेल्या जाग करण्याचं सामर्थ्य आहे. ना मर्दातही मर्दाचं बळ उभारण्याची ताकद आहे. शायराने पोवाडा म्हणण्याआधी नुसती डफावर थाप मारली तरी लोकांच्या अंगात शहारे उभे राहतात आणि तो पोवाडा ऐकण्यासाठी अंतकरणापासून आतुर होतो. मंडळी, पोवाडा ऐकताना माणसाच्या नजरेसमोर वास्तवाचं जणू चित्रच जसंच्या तसं उभं राहतं आणि मग तो ऐकणारा माणूस भावनाविवश होणार नसेल तर नवलच. त्याच्याही मनात शौर्याची बिजली कडाडते. त्या वास्तवाच्या असंख्य संकल्पना त्याच्याही डोक्यात खिळू लागतात. ज्या व्यक्तीवरचा पोवाडा असेल त्याच्या यशस्वी कार्याची कीर्तीची महती ऐकताना त्या प्रत्येक क्षणाचे प्रसंगाचे वास्तवाचे बोल काळजात जाऊन फिरतात आणि आपणही त्यांची प्रेरणा विचारधारा त्यांच्यासारखं कर्तृत्व करून दाखवावं अशी भावना मनात चेतवल्याशिवाय राहत नाही. राष्ट्रावरचा पोवाडा ऐकला तर राष्ट्रावरचं प्रेम अस्मिता द्विगुणित होणार नसेल तरही नवलच. श्रोते हो, पोवाडा ही कला आजही खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात जिवंत आहे. अंगात सलवार कुर्ता अथवा धोतर, डोक्यावर तुरा काढलेला पटका, अंगात जाकीट, हातात डब घेऊन पुढे शाहीर तर मागे साथीला कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार सुरते, एका बाजूला ढोलकी तर दुसऱ्या बाजूला तुंतुणे, कडी, झांज वा टाळ अशी एकूण पोवाड्याच्या संचाची वेशभूषा आणि मांडणी असते. मंडळी, तर मग आता पोवाडा म्हणजे नेमकं काय असतं ते आपण प्रत्यक्षात पोवाड्याच्या सादरीकरणातून ऐकूया. गात आहेत उत्तम जाधव, पोवाडा.

पोवाडा जागृती शिकवतो, पोवाडा कर्तृत्वाची कास धरायला शिकवतो, पोवाडा निष्ठा क्रांती शौर्य आणि खंबीरपणा शिकवतो. ज्या ज्या व्यक्तीवर पोवाडा रचला आहे त्या त्या व्यक्तींनी आपल्या जीवनात काय काय केलं, कसा कसा त्याग केला याचं जिवंत चित्रण तुमच्यापुढे ठेवतो. यातून तुम्ही नेमकं काय शिकायचं, कसं वागायचं हे ठरविण्याचं तुमच्यावरच अवलंबून आहे. आत्ताच आपण तानाजीवरचाच एक पोवाडा ऐकला, आता पुन्हा एक पोवाडा आपण उत्तम जाधवांच्या तोंडातून ऐकूया.

0: श्रोतहो, आताच आपण लोककला रूपरंगच्या ह्या 16व्या भागात पारंपरिक लोककलेचा पोवाडा हा प्रकार ऐकलात. लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामण जाधव, यामध्ये सहभागी कलावंत निवेदक हिरामण जाधव, गायक उत्तम जाधव, सहगायक गजराम वाजे, चंद्रभान पवार, अशोक जुनरे, लतीफ पटेल, बजरंग दळवी, भाऊसाहेब चव्हाण, चंद्रभान जाधव आणि यशवंत पाटील. संगीत साथ हार्मोनियमवर सुमंत गायकवाड, तुणतुणे केरू भोर, ढोलकी आनंद केदारे आणि प्रकाश साबळे, खंजेरी गजराम वाजे आणि बजरंग दळवी, टाळ अविनाश निर्भवणे, झांज चंद्रभान पवार, घुंगरू कांता नगराळे. शीर्षकगीत रचना होती शाहीर हिरामण जाधव यांची. शीर्षकगीत गायन केलं होतं सुमंत गायकवाड यांनी. संकल्पना उत्तम कोळगावकर यांची. निर्मिती सहाय्य होतं जयंत ठोंबरे आणि रेखा महाजन यांचं. ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती होती.
1: लोककला रूपरंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 मेघाहर्ट्स आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया अदनान सामी यांच्या स्वरातील समीर यांचं पॉप गीत. संगीत आहे अदनान सामी यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण नीती गोरे यांच्या स्वरातील आशा गव्हाणकर यांचं बालगीत ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं वर्षा भावे यांनी. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया जगजीत सिंह यांच्या स्वरातील कुंवर मोहिंदर सिंग बेदी यांचं गीत. संगीत आहे घनश्याम वासवानी यांचं.

जगजीत सिंह यांच्या स्वरातील कुंवर मोहिंदर सिंग बेदी यांची गझलरचना आताच आपण ऐकली. या गझलरचनेनं मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळांतर्गत आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात वैशाली झाल्टे यांची मुलाखत आणि त्यानंतर प्रिया सफळे लिखित भंबेरी ही विनोदी कथा. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: आणि धाडसी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. महिलांसाठी त्या कार्य करतात, शाळाबाह्य मुलांसाठी त्या कार्य करतात आणि त्यांच्याकडून एक प्रेरणा घेण्यासारखं आपल्याला नक्कीच आशादायी वाटणार आहे. ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातील वेदना शक्तीत बदलल्या आणि स्वतः उभं राहत शेकडो मुलींच्या आयुष्यात त्यांनी प्रकाश टाकला, तर त्यांचं नाव आहे वैशाली झालटे मॅडम. मैत्रिणींनो, आपण या ताईंचं स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार मॅम.
0: ताई, तुम्ही जे महिलांसाठी कार्य करतात, शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करतात, अभेद्य फाउंडेशन नावाची आपली एक संस्था तुम्ही चालवतात, गुलाबी एक फाउंडेशन आहे ते सुद्धा तुम्ही सध्या सुरू केलेलं आहे, तर या सगळ्या कार्याची सुरुवात ताई तुम्ही केव्हापासून केली?
1: खरं सांगायला गेलं तर मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. माझ्या वडिलांचं कुठलंही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नाही किंवा माझीही तशी नव्हती, पण आमच्या घरावरती असं काही घडून आलं, आमच्या संपूर्ण कुटुंबावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. आणि ते होत असताना माझ्या ताईला आम्ही गमवलं, तर ताईला गमवल्यावरती मला असं वाटलं की माझी ताई तर आमच्यापासनं दूर गेली आहे, तर माझ्या अशा असंख्य ताई ज्या आहेत समाजातील, त्या ताईंना मी वाचवू शकते का? मी मुलींसाठी महिलांसाठी काम करू शकते का? समाजातील वंचित घटकातील ज्या बहुजनांच्या महिला आहेत त्यांच्यासाठी मी लढू शकते का? म्हणून मग मी ठरवलं की मला आता काम करायचं आहे. तर 2014 मी मग कामाला सुरुवात केली. त्यामध्ये बऱ्याच असे चढ उतार झालेत काम करत असताना.
0: ताई, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या घरामध्ये दुःखद घटना घडली, मग ताई तुम्ही त्या घटनेमधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कसा केला?
1: मला म्हणजे मला रडायचं नव्हतं की मी रडून फक्त एक अबला नारी बनायचं नव्हतं. ऑलरेडी मधल्या ताईला मी गमवलेलं होतं, तर मला असं वाटत होतं की स्वतःला सावरण्या पर्यायच नाहीये. घरामध्ये मीच आहे शिकलेली, म्हणजे माझ्या घरामध्ये माझं BA आणि MHW शिक्षण मी करत होती त्यावेळेस. तर पप्पा पण एवढे शिकलेले नव्हते किंवा आई पण इतकं उच्च शिक्षित नसल्यामुळे मला एक म्हणजे फुलेशाहू विचारसरणीचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. जिजाऊ रमाई आणि सावित्री आईची मी लेख आहे, त्यावेळेसही मी तोच विचार केला होता की त्या जर कधी लढू शकतात, स्वतःला सावरू शकतात इतक्या संकटामध्ये, तर मी का स्वतःला सावरू शकत नाही. आणि मी एक ठाम निर्णय घेतला की स्वतःला सावरायचा आणि माझ्यासारख्या असंख्य महिला ज्या आहेत, ज्या की लढत आहेत, झटत आहेत स्वतःच्या संघर्षासाठी, तर तो विचार पुढे ठेवून मी त्यावेळेस स्वतःला हिंमत दिली आणि कामाला सुरुवात केली.
0: हो, आणि तुमच्या सारख्या इतर भगिनी माता ज्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पुढे आल्या आणि स्वतःमध्ये जिद्द ठेवली आणि हा लढा तुम्ही तिथून सुरू केला ताई. आणि थोर समाज सुधारक यांना तुम्ही प्रेरणा म्हणून समोर ठेवून हे कार्य तुम्ही चालू ठेवलं. ताई, मग आता हार मानायची नाही, रडायचं नाही तर लढायचं तुम्ही इथून ठरवलं आणि मग त्याच्यातच तुम्ही तुमचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. मग शिक्षण घेत असताना तुम्हाला असं काय वाटलं की माझ्या जीवनामध्ये शिक्षणाने खूप मोठा बदल झालाय?
1: मला एवढं होतं की 10वीपर्यंत शिक्षण माझं होणार आहे, त्याच्या पुढे काय माहीत नव्हतं, काय नियोजनच नव्हतं काही. पण तशी मी ना स्कूलमध्ये खूप अशी गुड गर्ल, मला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला खूप आवडायचं, मी काव्यवाचन करायची, वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आल्याशिवाय राहायचंच नाही. आणि मी काही अशा खूप मोठ्या स्कूलमध्ये शिकलेली नाही, तर राजमाध्यमिक विद्यालय म्हणून आहे तिथं माझं शिक्षण झालेलं. पण संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, मस्ती करायची, अभ्यासात हुशार आणि स्कूलला गेल्यावर अगदी डॅशिंग आणि हुशार वैशाली असे दोन माझे पैलू असायचे. आणि शिक्षण करत असताना ठरवलं होतं पेपरमध्ये जेव्हा माझं नाव यायचं स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावरती, तर मला हे माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेव्हापासूनच मी विचार करायची की माझं नाव कसं होईल, मी TV कशी येईल, मी लोकांसाठी कशी काम करेल. आणि आमचे इतिहास शिकवणारे जे सर होते, तर त्यामुळे शिवरायांना मी तिथंच बघितलं होतं, पुस्तकांमध्ये शिवरायांना मी तेव्हाच वाचत होती किंवा समजत होती, तर तो एक विचार होता शिक्षणाचा. नंतर मी BA ऍडमिशन घेतली, मग कॉलेजला पण अगदी हुशार मुलगी, स्पर्धेमध्ये भाग वगैरे बक्षीस जिंक. त्यानंतर मी कराटेला जॉईन केले आणि कराटेमुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला, म्हणजे अगदी कराटेमध्ये कौलं फोडणे असतील किंवा थाईजवरती कौलं फोडणे असतील, तर ती वैशाली त्यावेळेस पुढे पुढे येत गेली. आणि मग नंतर मी लॉला ऍडमिशन घेतली. मला असं वाटलं की मी वकिली करून संपूर्ण महिलांना मदत करू शकते, समाजामध्ये वेगळं काहीतरी घडवू शकते, परिवर्तन वगैरे. पण नंतर असा विचार केला की मला लोकांकडनं पैसे घ्यावे लागतील ना लोकांची फीज लढवण्यासाठी, आणि मला ते घ्यायचे नव्हते. म्हणून मी लॉचं शिक्षण सोडलं आणि मी MHWला ऍडमिशन घेतले आणि MHWचं माझं पूर्ण शिक्षण मी पूर्ण केलं. आणि हे सगळं शिक्षण पूर्ण करत असताना संपूर्ण माझ्या मैत्रिणी, माझे मित्र, मस्ती मजा किंवा काहीतरी

0: पार्टी वगैरे कुठं जाणं भेटणं वगैरे सगळं करायचे. पण हे सगळं करत असताना माझं फक्त माझ्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टामध्ये माझा वेळ गेला, घरच्यांना सांभाळण्यासाठी माझा वेळ गेला, आणि समाजामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्यावरती विचार करण्यामध्ये माझा वेळ गेला. आणि आताही मी काउन्सिलिंगच्या पहिल्या वर्षाचा डिप्लोमा करते समुपदेशनाचा, की जेणेकरून अजून मी चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन अभ्यास करून महिलांना माझं किती देणं देऊ शकते याच्यासाठी माझे संपूर्ण आयुष्यभर मी असेपर्यंत माझे प्रयत्न असणार आहे.
1: शाळेपासून आणि कॉलेजमध्ये असल्यापासून तुमच्यामध्ये हे जे आत्मविश्वास, धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात आणि तुमच्यामध्ये तो गुण आहेच जे तुम्ही मुलींना समुपदेशन करतात, माता भगिनी यांचं तुम्ही समुपदेशन करतात. आणि मग अशी एखादी कोणती गोष्ट आहे का ताई, की एखादी मुलगी जी तुमच्याजवळ आलेली आहे आणि तिने तिच्या दुःख वेदना तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि त्या तुमच्या मनाला खूपच स्पर्शून गेलेल्या आहे आणि तुम्ही तिच्यासाठी काहीतरी वेगळं केलंय, असा काही अनुभव आम्हाला सांगू शकाल?
0: असे बरेच अनुभव आहेत की मी बऱ्याच महिलांना मदत करते. पण एक असा मुद्दा होता की माझ्यावरती जे दुःखाचं डोंगर कोसळलं माझ्या ताईने जे आमच्याबद्दल निघून गेली ती, तर तो अनुभव परत एका मुलीसोबत घडत होता सेम टू सेम तसंच. तर त्या लहानशा मुलीला, म्हणजे ती नाबालिक होती त्यावेळेस, पण मग तिला जी मी मदत केली आणि तिने जे संसार बसवला, नंतर तिचं लग्न झालं, म्हणजे ती स्वतःला म्हणतो ना आपण चुकीची आणि घाण समजत होती. माझ्यासोबत चुकीचं घडलं पण त्या मुलीला मी एकदम व्यवस्थित समजवलं की कोणी आपण घाण नसतो, समोरचा घाण असतो आपल्यासोबत करणारा. किंवा तिची काउन्सिलिंग केली, तिच्यासोबत कुणीच नव्हतं त्यावेळेस उभं, कुणीच नाही, आई वडील भाऊ कुणीच तिला साथ देत नव्हते. त्यावेळेस मी तिला साथ दिली. तिची 10वीला तिला ऍडमिशन घेऊ, ती 10वी पास झाली. त्या मुलीमध्ये खूप बदल झाला. तर ते मला खूप माझ्या आयुष्याला खूप म्हणजे असं ऊर्जा देणारं होतं की बापरे आपण असं करू शकतो, म्हणजे आपण इतकं चांगल्या प्रकारे कुणाला तरी मदत करू शकतो आणि बदल इतका समोरच्या आयुष्यात घडवू शकतो. आपण पण कुठेतरी ती छोटीशी सावली बनवू शकतो कुणासाठी मदतीचा हात म्हणून. तर ते माझ्यासाठी खूप वेगळं होतं त्या मुलीला.
1: आता ताई, समाजामध्ये अजूनही मुलींना कोणत्या मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
0: म्हणजे माझ्याकडे ज्या काही महिला येतात, मानसिक म्हणजे स्थिती, त्यांची मानसिक स्थितीच ठिकाणावर नसते. म्हणजे पहिला मुद्दा तर त्यांना सपोर्ट नसतो, घरातले कुणी मदतीला नसतात. परत समाज काय म्हणेल, एक मोठं वलय आपल्या प्रत्येक स्त्रीला, स्त्रीला जॉब करणारी स्त्री असो, कुठं घरातली स्त्री असो, किंवा कुठं नुसतं काही स्त्रीमध्ये काही वेगळं पण दिसलं लोकांना, ती स्वतःही वेगळं वागायला लागली तर समाज काय म्हणेल, ह्या एका विचाराने महिला ही 10 पटीने मागे जाते.
1: खरंच.
0: आणि त्यातल्या त्यात मग रूढी परंपरा, घरातनच समानता मिळत नाही, मत म्हणजे भेदभाव असतो घरातनच, भावाभावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये आई वडील भेदभाव करतात. ह्या एका गोष्टीला तिला सामोरे जावं लागतं. असुरक्षता, महिलांमध्ये असुरक्षता पण खूपच आहे, त्या गोष्टीला महिलांना सामोरे जावं लागतं. अशी एक समस्या नाही आहे, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचारावरती इतका अत्याचार आहे की आपण त्याला शब्दात सांगू शकत नाही, म्हणून त्याला एकच वाक्य असेल की अत्याचार. महिलांना प्रत्येक गोष्टीला, मानसिक आरोग्याला, प्रत्येक गोष्टीला. आणि आता काय झालंय, महिलांना स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देत नाही, त्यामुळे आरोग्याच्याही खूप मोठ्या समस्या आहेत. आता मी महिलांमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये काम करते, तर महिला काय करतात, शेवटच्या स्टेपपर्यंत कॅन्सर होईपर्यंत सहन करत असतात, त्यांना काहीही त्रास हो सहन करत असतात. नवऱ्याला सांगणार नाही, कुठं हॉस्पिटलला जाणार नाही, नाही आम्हाला होतोय ना त्रास आम्ही सहन करू, कारण की इतकी स्वतःला बिझी करून घेते स्वतःच्या घरामध्ये, जॉबमध्ये, की ती स्वतःकडे काहीच लक्ष देत नाही. तर या सगळ्या समस्यांमध्ये महिलांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे की तुम्ही जगला तरच तुम्ही परिवाराला जगणार आहे. सावित्री आई शिकली म्हणून तिने संपूर्ण समाजाला शिकवलं. रमाईने त्याग केला नवऱ्याचा, तिने त्यागमाता झाली म्हणून ती आज सगळ्यांची रमाई त्यागमाता म्हणून आहे. पण आपण काय करतोय हा एक विचार करून आपण स्वतःकडेही लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे ह्या समस्या येणारच आहे महिलांना, पण त्यावरती पण काहीतरी उपाय महिलांनी करायला पाहिजे मला असं वाटतं.
1: तुमच्यासारख्या परिस्थितीमध्ये काही मुली असतात की त्यांच्यावर सुद्धा अनेक दुःखाचे डोंगर कोसळतात, मग अशा मुलींसाठी तुम्ही काय सांगाल?
0: तुम्हाला खूप खूप खूप हिमतीने लढावं लागेल त्यावेळेस. सगळ्या माझ्या सखींना, माझ्या बहिणींना मी एकच सांगते की तुम्हाला हिमतीने लढावं लागेल, खूप खूप स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि स्वतःचा आधार स्वतः व्हावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःचा आधार व्हाल तेव्हाच तुम्ही सगळ्यांना आधार देऊ शकतात. आणि खूप अडचणी येतात, तुमच्या चारित्र्यावर संशय लोक करतील, तुम्हाला कॅरेक्टरलेस लोक ठरवतील, तुम्हाला वेगवेगळे ॲलिगेशन किंवा चुकीच्या गोष्टी लोक बोलतील, पण तुम्ही मागे नका बघू. पुढे चालत रहा, कारण की तुम्ही पुढे चालून स्वतःच्या परिवाराकडे बघा की आपल्याला काहीतरी करायचंय या संकटातून.

0: बाहेर पडायचंय. मी आज माझ्या ताईला न्याय नाही देऊ शकली तर पण आज मला असंख्य ताईंना मी न्याय देते. माझ्या ताईच्या आम्ही त्यावेळेस नेत्रदान, म्हणजे तिचं बॉडी सिव्हिलमध्ये पडलेली, पप्पा आणि मला, आम्ही तिचं नेत्रदान केले त्यावेळेस, अवयवदान केले. त्यानंतर मी माझ्या संपूर्ण शरीराचं अवयवदान करून ठेवलेलं आहे आता, की काही भविष्याचा काही भरोसा नाही आहे. पण माझं असं म्हणणं की महिलांनी स्वतःसाठी तुम्ही सक्षम व्हा, आणि मी तुम्हाला आयुष्यभर नाही पुरणार आहे ना वैशुताई, स्वतः आयुष्यभर नाही राहणार आहे, तर तुम्हाला स्वतः वैशुताई स्वतः स्वतःसाठी लढावं लागेल. पण माझं एकच आव्हान असणार आहे संपूर्ण महिलांना, की तुम्ही स्वतःसाठी उभ्या राहा, स्वतःसाठी संघर्ष करा, कायद्याचं थोडं तरी नॉलेज घ्या. आज गुगलवरती युट्यूबवरती सगळ्या गोष्टी सहजच मिळतात, तुम्ही ते ऐका कधीतरी. तुम्ही स्वतःचे हक्क, मूलभूत हक्क यावरती काहीतरी करा. कुठंतरी चुकीचं होत असेल, अशा प्रकरण, अशा रूढी परंपरा, श्रद्धा ठेवा. मी कुणाच्याही श्रद्धेला काहीच कधीच बोलणार नाही की कुणी श्रद्धा ठेवू नका, पण ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक असतो. अंधश्रद्धा कुठं आहे, श्रद्धा कुठं आहे, हे समजून घ्यायला पाहिजे,
1: समजलं पाहिजे आपल्याला.
0: येस. आणि आपण म्हणतो की शिवाजी महाराज जन्मावे शेजारच्या घरात, पण मी तर नेहमी म्हणते की शिवाजी महाराज जन्मावे तर प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये. आपण आपल्या लेकरांना घडवा तसं, प्रत्येक स्त्रीला खूप आव्हान आहे. नुसतं फक्त आम्ही जगतोय म्हणून जगतोय असं नका करू, जीवनाचं काहीतरी ध्येय ठेवा. मी नाही म्हणत की तुम्ही समाजामध्ये क्रांती परिवर्तन घडवणार ना, पण स्वतःच्या घराला तर बदलवा, शेजारच्यांना तर बदलवा, नातेवाईकांना तर बदलवा. तुम्ही तसं प्रयत्न केला तर संपूर्ण समाज आपोआप बदलणार आहे. आपल्याला गरज नाही पडणार आमच्यासारख्या लोकांना लढायची किंवा बाहेर पडायची गरज नाही पडणार.
1: खरंच महिलांनी स्वतः परिवर्तन करून प्रत्येक घरामध्ये, जसं तुम्ही म्हटलं की एक छत्रपती शिवाजी महाराज आलेच पाहिजे, आणि ते खरंच एक जिजाऊ मातेसारखं प्रत्येक आईने करून दाखवलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष द्या, आपल्या घराचं कुटुंब सुद्धा तसंच घडवा. तुम्ही अभेद्य फाउंडेशनची स्थापना केली, मग त्याचं कार्य कसं चालतं ताई, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मी आधी पण म्हटलं की मी कराटेला असल्यापासून तो एक वेगळाच आत्मविश्वास, वेगळीच डेअरिंग होती, तर अगदी लढवू व्यक्ती तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि स्वतःलाही काहीतरी बदल घडवून आपण काहीतरी परिवर्तन आणू शकतो का समाजामध्ये, हा एक विचार होता. तिथे चलबिचल होत होती, परिवर्तन घडून येत नव्हतं, त्याचा एक राग येत होता मनामध्ये की परिवर्तन होतच नाहीये याने. व परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण कुठं काम करू शकतो. ज्या रामेश्वर कॉलनीच्या भागामध्ये मी राहत होती, लहानाची मोठी झाली, त्या भागामध्ये मी स्वतःला झोकवून दिलं. मला तिथं काम करायचं होतं, लोकांमध्ये जायचं होतं. शाळा बाह्य मुलं, कचरा वेचणारी मुलं आणि घरकाम करणाऱ्या महिला यांच्यासाठी मी सुरुवातीला काम करत होती. माझ्याकडे मी जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तर कचरा वेचणारी मुलं मला दगड शिव्या वगैरे देऊन पडून जायचे. 6 महिने मला हिंमत नव्हती माझ्यामध्ये, 6 महिने की मी संस्था रजिस्टर करावी, कारण की भीती होती. एक ते म्हणतो ना आपण करू शकतो की नाही करू शकतो ह्या विचाराने मी सुरुवात केली होती.
1: येस.
0: आणि मग सुरुवातीला मला सगळे म्हणायचे वेडी पोरगी येऊन बसते मंदिरामध्ये, काहीतरी बडबड करते, पाट्या घेऊन येते घरून, पेन्सिल घेऊन येते, आपल्या पोरांना शिकवते, किती दिवस करणार, 2 दिवस करणार, 8 दिवस करणार. पण 8 दिवसाचे जे 6 महिने झाले आणि 6व्या महिन्यामध्ये जे थोडस तरी बदल घडवून आला, की ते जे काका काकू ताई म्हणजे जे व्यसन करणारी लोक माझ्या जवळ त्यांच्या मुलांना सोडून जायची, की नाही तुम्ही बसा ताईजवळ, ताईजवळ शिक्षण घ्या. आणि मग तिथनं माझं शिक्षण घर अभेद्या फाउंडेशन सुरू झालं. आज माझ्या मुली 10वीला आहेत, कुणी 11वीचं शिक्षण घेत आहे. मागच्या वर्षी माझ्या मुलीने धुनी भांडी करून 70% मिळवले, आणि तेही म्हणजे तेही कुठल्याही प्रायव्हेट स्कूलमध्ये नाही, तर आमचे सगळे लेकर सरकारी स्कूलमध्ये जातात. काही अगदी हुशार जे आहेत त्यांना आम्ही प्रायव्हेटमध्ये टाकलेले आहे. माझ्या संस्थेला कुठला CSR नाही किंवा कुठलं गव्हर्नमेंटचं कुठला प्रोजेक्ट नाही, किंवा मला असं मी स्वतः जॉब करायची, मी स्वतः काउन्सिलिंग इतर संस्थेमध्ये करते आणि माझ्या संस्थेचं मी करते. इकडचं घर खूप छान भेटलंय, म्हणजे माहेर तर होतच छान प्रोत्साहन करणारं, तर मग अशा सगळ्या गोष्टींनी मी करते.
1: अभेद्य फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे, त्यात तुम्ही अशा बालकांना जोडून घेतलेलं आहे, काही दुर्बल घटकातील महिलांना जोडून घेतलेलं आहे, आणि त्यांना तुम्ही शिकवतात, त्यांच्यामध्ये काहीतरी आत्मविश्वास निर्माण करतात. हे कार्य खूप खरंच खूपच छान आहे ताई तुमचं. आणि ताई, आता आम्ही आपल्याबद्दल ऐकलं आहे की गुलाबी गँग याची तुम्ही स्थापना केलेली आहे, तर नेमकी ही संकल्पना काय आहे?
0: गुलाबी गँग ही संकल्पना अशी आहे की गुलाबी गँग सखी सखी लावतो आम्ही पुढे. मी ह्या वर्षापासूनच ते सुरू केलं. महिलांसाठी तर काम करतेच, पण गुलाबी गँग म्हटलं की थोडंसं गँग म्हटलं की थोडंसं वेगळं हे होतं, आणि महिलांनाही उत्साह निर्माण होतो की अरे आपण म्हणजे कुठल्या अभेद्य फाउंडेशन शिक्षण घर म्हटलं तर त्यांना वाटतं की शिक्षण घर म्हणजे शाळेसाठी काम करणारी महिला आहे. पण जेव्हा गुलाबी गँग सखी आपण म्हणतो तेव्हा महिला वेगळ्या नजरेने बघतात, की सखी म्हटलं की महिलांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो, त्यांना आनंद वाटतं आपलं.

0: असं कुणीतरी आलेलं आहे.
1: आपल्याला काही व्यासपीठ मिळतं की काय इथे?
0: येस, मग आमचं काम तेच आहे. माझ्याकडे आता सध्याला 1000 महिला आहेत. या सगळ्या महिलांमध्ये कुणी डॉक्टर पण आहेत आमच्याकडे की ज्या आम्हाला मदत करतात. सिव्हिल हॉस्पिटलच्या काही नर्सेस आहेत ज्या आम्हाला सहकार्य करतील. प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातल्या महिला आपल्या गुलाबी गँगमध्ये आहेत. मग ह्या गुलाबी गँगमध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळला जातो. त्यांच्या काही समस्या असतील त्या आम्ही समजून घेतो. त्यांना आनंद देण्याचं आम्ही काम करतो. घरगुती हिंसाचाराचे काही प्रकार असतील, हुंड्या घेण्यासारखे काही प्रकार असतील, अत्याचाराचे काही प्रकार असतील, महिलांच्या फिर्याद नोंदवल्या जात नसणार, महिलांना कुठं काहीच सपोर्ट मिळत नाहीये, कोर्टामध्ये त्यांना व्यवस्थित समजवलं जात नाही वकिलांकडनं, तर संपूर्ण समस्या, कुठलीही समस्या असू द्या, कुठलीही, त्या समस्येवरती आमची अभेद्या फाउंडेशन सखी, म्हणजे अभेद्या फाउंडेशन शिक्षण घराच्या मार्फत हा उपक्रम राबवला जातो. गुलाबी गँग सखी उपक्रम. मग ह्या उपक्रमामध्ये आम्ही सगळी मदत महिलांना करतो. खेड्यापाड्यांवरती पण मी गेलेली आहे. चिंचोलीच्या महिला आपल्याकडे आहे, धानोऱ्याच्या महिला आहेत, भादलीच्या महिला आहे. काही नाही, योजना महिलांपर्यंत पोहोचवतो आम्ही ह्या मार्फत. योजनेमध्ये महिलांचं ऑपरेशन बसू शकतो का? ह्या म्हणजे सगळ्याच गोष्टी, अशी एकही समस्या नाही आहे की. आणि खास म्हणजे पुरुष सुद्धा आमच्या गुलाबी गँग सखीमध्ये सहभागी आहे. आम्ही पुरुषांना सुद्धा मदत करतो. फक्त असं नाही की महिलांच्याच हक्कासाठी न्यायासाठी लढतो, तर पुरुषांना सुद्धा मदत करतो.
1: मग ताई, या मार्फत तुम्ही महिलांची काही आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते का?
0: तो माझे जे काही ओळखीचे हॉस्पिटल आहेत चांगले, तिथं मी महिलांना पाठवते. तर डॉक्टर म्हणजे मी खरंच आयुष्यात काही कमवलं नसेल, पण लोक आणि माणसं खूप चांगली कमवलेली आहेत. माझं नाव घेऊन जी महिला जाईल ज्या हॉस्पिटलमध्ये, तर ते डॉक्टर तिच्याकडनं फीस घेत नाही, तिची तपासणी वगैरे करतात. आणि काही अडचण आली तर मग आम्ही योजनेमध्ये वगैरे त्यांची मदत करतो. म्हणजे पुढच्या महिन्यापासून आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक कॅम्प घेऊन घेऊन आम्ही महिलांचं आरोग्य शिबिर असतील किंवा काय असेल ते सगळं घेऊ. सॅनिटरी पॅड वाटप होतात माझ्या संस्थेमार्फत. मी दरवर्षी सॅनिटरी पॅड वाटप करते. आणि फक्त पॅड वाटप न करता आरोग्याविषयी मासिक पाळी बद्दल आम्ही सगळंच महिलांना व्यवस्थित समजवून सांगतो.
1: हे सगळं कार्य तुम्ही करता आहात, तुमच्यामध्ये धाडसी वृत्ती आहे, जिद्द आहे, तुम्हाला सगळ्या ताई भगिनी ताई म्हणून संबोधतात. मग हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांची साथ कशी मिळते?
0: माझे वडील तर मला पहिले साथ देत नव्हते जेव्हा मी 10वीपर्यंत आली. नंतर पप्पांनी खूप सपोर्ट केला, खूप खूप, म्हणजे आई वडील माझा आधारस्तंभ झाले. नंतर मग इकडे मी जेव्हा माझं लग्न झालं तर मला प्रितेशची साथ पण तशीच मिळाली. एक जोडीदार म्हणून अगदी सपोर्ट करणारा जोडीदार मिळाला. आणि माझे सासू सासरे जे आहेत, माझी सासू आई जी आहेत, त्या पण अगदी उच्च शिक्षित आहेत, तर तेही मला फुल सपोर्ट करतात. परत म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या मुलांना स्वेटर वाटप जे असतील, नवीन स्वेटर घेऊन देणं असेल, माझ्या संस्थेचं रूम भाडं भरणं असेल, हे सगळं माझ्या इकडच्या परिवारामधले लोक करतात, माझे सासरचे लोक करतात. आणि मी फक्त त्यांची सून म्हणून नाही तर मला मुलगी म्हणून ठेवतात. म्हणजे मला लहानपणी सगळेच एक आशीर्वाद द्यायचे. मी समाजात पण कामं करते तर मला एकच आशीर्वाद मिळायचा की तुला चांगलं घर भेटेल. पण मला ते इतकं चांगलं घर मिळालं की मला कधी आईवडिलांची त्यांनी जाणीव भासूच दिली नाही की मला आई माझे थोडेसेही म्हणजे लांब राहतात माझ्यापासनं. तू कामं करत राहा, प्रोत्साहित होत राहा, हेच त्यांचं एक उद्दिष्ट आहे. तर घरचा खूप सपोर्ट आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला घरचं जर कधी सपोर्ट करणारे लोक नसतील तर तुम्ही काम करू शकत नाही. आज 3 वर्षाचा लेकराला सोडून मी हे सगळे कामं करते तर त्यांच्यामुळे शक्य होतात सगळे.
1: खरंच खूपच छान ताई. आणि तुमच्या कुटुंबाचा जो आधार तुम्हाला मिळतो आणि त्यांचा खंबीरपणे पाठिंबा तुम्हाला आहे, त्याच्याशिवाय एवढं कार्य, हे सामाजिक कार्य शक्यच नाही. ताई, आता महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळ्यात आधी तर स्वतःसाठी बचत करायला शिका. ते बचत करून करून तरी तुम्ही काहीतरी छोटे मोठे उद्योग घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात की आपण छोटे मोठे उद्योग सुरू करू शकतो का. बघा, आत्मनिर्भर हा शब्द काय की स्वतःसाठी काहीतरी करणं,
1: स्वावलंबी
0: होणं. मग ते महिलेला चांगल्याच प्रकारे स्वावलंबी होता येतं. बऱ्याच महिला, आता माझ्या ज्या महिला आहेत त्यापैकी काही महिला शिलाई काम करतात, काही पापडचं काम करतात, काही महिलांनी बचत गट ओपन केलेले आहेत. तुम्ही असं काहीतरी करू शकतात. स्वतःमध्ये काहीतरी कलागुण असतील त्याला वाव द्या. आणि भविष्यामध्ये मी तर प्रयत्न करणारच आहे सगळ्या महिलांसाठी की काही रोजगार चांगल्या प्रकारे आपण उपलब्ध करून देऊ शकतो का महिलांसाठी. आणि कॉलेजच्या ज्या मुली आहेत, मला तरी असं वाटतं की कॉलेजच्या मुलींनी आता फक्त पहिले शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे स्वावलंबी व्हा. नाहीतर तुम्ही काय करतात, आई वडील लग्न करून दिल्यावरती नवऱ्याकडे जातात, मग परत तुमचे भांडणं वाद होतात. डिवोर्सच्या केस माझ्याकडे इतक्या येतात की हद्दीच्या बाहेर माझ्याकडे समुपदेशनासाठी आणि मदतीसाठी लोक येतात. का तर मग मला

0: माझी सासू पैसेच देत नाही खर्चायला, माझा नवरा मला पैसेच देत नाही. पण या ठिकाणी तुम्हाला थोडंही तुमचं काही शिक्षण झालेलं असेल, तुम्ही काहीतरी शिकलेला असाल, तुम्हाला काही येत असेल, तर स्वतःची बचत करून तुम्ही स्वतःच्या गोष्टी पुरवू शकतात ना, दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहू शकत. आणि जॉब जे काही आहे, तर जॉब तर प्रत्येकीकडे आता मिळतात नाही मिळत तो वेगळा प्रश्न आहे, पण तुम्ही असं काहीतरी स्वतःमध्येच काहीतरी डेव्हलप करायचा प्रयत्न करा की तुम्ही स्वावलंबी होणार आहे. कराटेसारखं प्रशिक्षण घ्या. हिम्मत म्हणजे स्वतःमध्ये हिम्मत आणण्याचा प्रयत्न केला तरच हिम्मत येणार आहे. तुमच्यामध्ये कुणी हिम्मत टाकणार नाही आहे किंवा तुम्हाला ती हिम्मत काही विकत घेता येत नाही. स्वप्न बघायची असते तर ती विकत घेता येत नाही, कुठलीच गोष्ट विकत घेता येत नाही, ती आपल्यामध्ये असायला पाहिजे, मग ती बाहेर पडते, नाही तर मग ती अजिबात पडणार नाही. माझ्यासारख्या म्हणजे मी मला शेजारचे लोक सुद्धा ओळखायचे नाही की माझ्या आई वडिलांची मी मुलगी आहे, पण आज संपूर्ण मला माझ्या वडिलांचं नाव मी चालवते. मग तुम्ही स्वतःमध्ये स्वतःचं आत्मसन्मान असेल, सगळ्या गोष्टी स्वतःच निर्माण करा, तरच तुम्हाला शक्य होईल सगळ्या गोष्टी. आणि बघा, प्रशासन जे आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करेल. जर कधी तुम्ही गेलेत त्यांच्याकडे मागायला, तर ते देणारच आहे, ते उद्योग आणणारच आहे, पण आपल्यामध्ये ते आहे का, आपण करू शकतो का, तर ह्या सुद्धा गोष्टी महिलांनी बघायला पाहिजे.
1: आणि स्वतःमधले जे कला कौशल्य आहे, गुण आहे, ते सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि त्याचा विकासही करता आला पाहिजे.
0: आता बघा, माझ्याकडे मेहंदी काढणारी मुलगी आहे, रांगोळी काढणारी मुलगी आहे, डेकोरेशन करणाऱ्या मुली आहेत. आपण असं करू शकतो का? परत तुम्हाला पार्लरचं कोर्स मोफत मिळतात, बऱ्याच योजना मोफत आहेत, मग त्याचा फायदा महिलांनी घ्यायला पाहिजे. स्वतः करायला पाहिजे सगळ्या गोष्टी, कुणावर डिपेंड आपण राहूच शकत नाही आताच्या काळामध्ये तरी, मला तरी असं वाटतं. म्हणजे मुलगी सुद्धा थोडी मोठी झाली तर आई म्हणते की स्वतः शिक ग बाई, स्वतःचं मी कधीपर्यंत असणार आहे. तर सगळ्या महिलांनी स्वतः स्वतःचं विचार करून पुढे जायला हवा पाहिजे.
1: स्वावलंबी बना, आत्मनिर्भर,
0: बस तेवढंच. तोच एक पर्याय मॅम, नाहीतर दुसरं काहीच नाहीये. म्हणजे आपण किती हे करणार आहे की रोजगार नाहीये, कामं नाहीये, स्वतः स्वतःचा काहीतरी विचार करून पुढे जायला पाहिजे मला तरी. आणि शिक्षण घेतलं ना माणसाने, शिक्षण संपूर्ण आयुष्य बदलवून टाकतं तुमचं. शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपण महिलांनी करायला पाहिजे, नुसतं फक्त घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्तही काहीतरी. आणि माझं सुरक्षण कोणी दुसरं करेल, माझी मला कुणीतरी दुसरा मला हे करेल, म्हणजे माझं सुरक्षण मदत करेल, याचा विचार का करायला पाहिजे? स्वतः स्वतःची मदत करायला पाहिजे, स्वतः स्वतःसाठी हिमतीने हे करायला पाहिजे. घरामध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकतो वगैरे, तर आपण त्या गोष्टी का नाही वापरू शकत? आपल्यावर कुणी कधी हमला करायला आला तर, अत्याचार करायला आला तर, मग या स्वतः महिलांनी सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे.
1: अगदी छान, खरंच ताई. आणि आज ती काळाची गरज सुद्धा आहे, आत्मनिर्भर व्हायलाच हवं, स्वावलंबी महिलेने व्हायलाच हवं. तुमचं पुढचं काय स्वप्न आहे?
0: मला राजकारण खूप आवडतं, खूप म्हणजे खूप, आधीपासूनच. तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये महिलांनी जायला पाहिजे, महिलांची खूप कमी राजकारणामध्ये, राजकारणात. आणि मला असं वाटतं मी जर कधी गेली, माझं स्वप्न मला असं वाटतं मी जर कधी राजकारणात गेली, तर मी संपूर्ण समाजाला अजून चांगल्या रीते खूप खूप मदत करू शकते, खूप परिवर्तन, खूप योजना आणि खूप बदल घडवून आणू शकते. युवा पिढी जी आहे, तरुण पिढी जी आहे, त्यांना मी काहीतरी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू शकते. हे एक आहे, म्हणजे स्वप्न नाही म्हणता येणार, पण अशी एक इच्छा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वप्न म्हटलं तर संपूर्ण भारतभर मला माझ्या काम पोचवायचं आहे. काम का पोचवायचं आहे? कारण की मला असं वाटतं ना कधी कधी की एकही माणूस माझ्यापासून मदत न घेता राहायला नको, कारण की गरजू खूप आहे, प्रत्येकाला मदत आहे. प्रत्येक जण आज घरात रडत आहे, पण त्यांना मदत करायला कुणीच नाहीये. तर माझी तेही एक इच्छा आहे की मला गुलाबी गँग जी आहे, माझी सखी गुलाबी गँग सखी, ही संपूर्ण भारतभर पोचवायची आहे. आणि माझ्या सारख्या प्रत्येक घराघरामध्ये एक वैशाली निर्माण करायची आहे. हे माझं खरंच स्वप्न आहे की आज मला नाही माहिती की मला मी किती वर्ष राहणार आहे किंवा किती वर्ष काम करणार आहे, पण मी गेल्यावरती माझ्या पाठीमागे असंख्य वैशालीताई निर्माण झाल्या, तर त्या अजून असंख्य वैशालीताई निर्माण करतील आणि ते एक चक्र सुरू राहील वैशालीताई निर्माण होण्याचं. नाहीतर स्वतःमध्येही त्या झाल्या चांगल्या सबल, किंवा त्यांच्यात आत्मविश्वास आला, स्वतःसाठी लढू शकल्या, भांडू शकल्या, काम करू शकल्या, स्वतःचा आनंद स्वतः शोधू शकल्या, तरी मला खूप बरं वाटेल. मला अशा असंख्य महिला हे करायच्या आहेत वैशाली सारख्या, हेच माझं एक स्वप्न असणार आहे.
1: मैत्रिणींनो, आज आपण वैशाली झालटे यांचा एक प्रेरणादायी प्रवास ऐकला, जिथं वेदना होत्या, संघर्ष होता, पण त्याहून मोठी होती ती जिद्द. अपयशानं खचून न जाता त्यातून उभं राहत स्वतःचं आयुष्य घडवणं आणि इतरांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवणं हीच खरी यशोगाथा आहे. वैशालीताई, आज या कार्यक्रमामार्फत मैत्रिणींना, आपल्या महिलांना, माता भगिनींना तुम्ही एक सुंदर संदेश दिलेला आहे. जीवनात काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवायला कधीही विसरू नका. तर ताई, या सुंदरशा नोटवर आज कार्यक्रमातून आपण अनुमती घेत

0: आणि आपण आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या सगळ्या महिलांना जे मुलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्या सगळ्या या कार्याची सविस्तरपणे माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.
0: चला तिला समजून घेऊया महिलांसाठी कार्य याविषयी वैशाली झाल्टे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: सखींनो, स्त्रियांना अन्नपूर्णा सुगरण असं म्हटलं जातं. परंतु मैत्रिणींनो, आजची प्रत्येक स्त्री ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतीये. ती कितीही शिकली, मोठ्या पदावर कार्यरत असली ना, तरीही स्वयंपाक हा तिला कधीही चुकलेला नाही. स्वयंपाक हा आपल्याला करता आलाच पाहिजे असं म्हटलं जातं. आणि मैत्रिणींनो, स्त्री सुद्धा अशीच असते ना की तिला दुसऱ्यांना जेव घालण्यात एक आत्मिक समाधान मिळत असतं. पण सखींनो, जेव्हा आपण नवनवीन रेसिपीज करतो ना, त्या अगदी पहिल्या प्रयत्नात बेस्ट होतीलच असं नाही. गोंधळ, गडबड, धमाल होतेच ना, पण हार मात्र आपण कधीही मानत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, ऐकूया प्रिया सफळे लिखित विनोदी कथा स्वयंपाक घरातील भंबेरी.
1: बाई बाई बाई, लग्न होऊन आले आणि स्वयंपाक घरात प्रवेश झाला खरा, पण काय कुकर लावणं, पोळ्या त्याही थंड झाल्या की दाताशी बळजबरी करणाऱ्या, भाज्यांचे नेमके प्रकार जसे की कोरडी, पातळ, खोबरं लावून, शेंगदाण्याचं कूट लावून, साग्र संगीत मसाल्याच्या वगैरे वगैरे सगळो सावलो गोंधलो. ऋतू मनाशी बडबड करत होती. तिच्या लग्नानंतरच्या 10 वर्षातल्या अनेक गमतीदार आठवणींनी तिला हसू येत होतं. नवरोबा टूरवर आईबाबा लेकीकडं निवांत राहायला गेलेले, ती आणि तिची मनू दोघीच घरी होत्या. मम्मा पिझ्झा कर ना, मनूच्या डिमांडवरून ती स्वयंपाकघरात तिच्याकडून इतक्या वर्षात ज्या ज्या स्वयंपाकात धमाली झाल्या ती आठवत राहिली. लग्न झालं आणि सासरी आले, हनीमून वगैरे सगळं पार पडलं, एकमेकांना ओळखणं सुरू होतंच. नुसतं छान छान ड्रेसेस आणि मेकअप करून नवऱ्यासोबत गार्डनमध्ये फिरणं, शॉपिंग, मूव्ही, नाटक.

बायको मस्त चाललेलं होतं. घरात सासू सासरे होते. नणंद अधूनमधून येऊन जायची. सासूची आणि तिची गट्टी लवकरच जमली, त्यामुळे टेन्शन हा प्रकार नव्हताच. सासरे भारतीय रेलमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. निवृत्त झाले तरी पासेस मिळायचे, मग वर्षातून त्यांच्या दोनदा टूर ठरलेल्या असायच्या. लग्न होऊन 2 महिने झाले होते. आई बाबा 15 दिवस हरिद्वारला जाणार होते. एक रामदेव बाबांचा कोर्स त्यांना करायचा होता. आईंनी भरपूर सूचना दिल्या जाताना. बाय बाय करत दोघेही हरिद्वारला निघून गेले. मग काय, घरात राजा वरुण आणि राणी ऋतुजा. आत्ता खरी धमाल. पहिला प्रसंग ऐकूया, रसनालू सब्जी. चला बाई, वरुण यायच्या आत थंडगार रसना बनवून ठेवते आणि लगेच स्वयंपाकही करून टाकते, म्हणजे गप्पा मारत बसता येईल निवांत. असा विचार करत तिनं तांब्यात रसना बनवून ओट्यावर ठेवला. इकडं बटाट्याची रस्सा भाजी करू असा विचार करत कुकरला खिचडी आणि बटाटे उकडायला ठेवले. कांदा टोमॅटो सारी तयारी करून ठेवली. उकडलेले बटाटे सोलले, फोडणी टाकली, पाणी टाकलं, झाकण ठेवलं, पोळ्या झाल्या. बसली वाट बघत वरुणची. 8 वाजलेच त्याला येता येता. मी फ्रेश होतो, मला खूप भूक लागली, लगेच वाट. काय बेताय आज असा विचारत तो बाथरूममध्ये गेला. हिनं टेबलावर ताटं मांडली, भांडी आणून दिली. सासूबाईंना चटण्या लोणची करायची भारी हौस. तो ट्रे अनेक छोट्या छोट्या बरण्यांनी भरलेला असे. तो फ्रेश होऊन आला. कडकडून भूक लागली आहे ग. अरे, आवडीची बटाटा रस्सा भाजी केली आहे, घे घे. तू पण बस ना. मी पापड भाजते, तोवर तू कर सुरुवात. त्यानं पहिला खास घेतला. अगं, काय टाकलंयस रश्यात? अहो, काय म्हणजे काय? ये एक घास खा. तिला वाटलं प्रेमानं खाऊ घालतोय. इश्य, मी बसते जेवायला, तू जेव. असं नाही, तुला एक घास खावाच लागेल माझ्या हातून. बरं राजा, इतको प्रेम. असं बोलत तिनं त्याच्या हातून रस्सा भाजी पोळीचा घास घेतला आणि ये. अरे कसली आहे, काय लागते ही भाजी? रसनाचा वास आणि चव येते. ऋतू, नवीन संशोधन का? रसनालू सब्जी का? तिनं कपाळावर हात मारून घेतला. रडवेली होत म्हणाली, सॉरी, मी पाणी टाकायचं तर चुकून तांब्यातला रसना टाकला. अशी झाली भंबेरी. आता दुसरी भंबेरी ऐका हो, पुरणपोळीची. लग्नानंतरची पहिली सोळी. आई म्हणाल्या, ऋतू येते ना पुरणपोळी? आई, त्याचं काय आहे ना, मी सायन्सला होते ना, मग कॉलेज, प्रॅक्टिकल्स, अभ्यास इतका असायचा की पदार्थही शिकायला वेळच नाही मिळायचा. आई म्हणायची, शिकून घे, पण भाज्या निवडणं, चिरणं, ताटपाणी करणं एवढीच कामं असायची. शिकेन ग मी हळूहळू. काही हरकत नाही, जॉब करतेस, इतर घरातली कामं असतातच, ती बघतेस, बाबांचे बँकेचे व्यवहार पाहतेस, करून बघ एखादी. हो आई. आईंनी पुरणपोळ्या केल्या. आता या 2 शेवटचे तू कर हं ऋतू. हो आई. तिनं कणकेचा गोळा घेतला, थोडा लाटला, पुरणाचा गोळा ठेवला आणि लाटायला सुरुवात केली. चक चक चक चक चक. अरे, पुरणपोळीतून पुरण बाहेर डोकावतंय, लाटण्याला चिकटतंय. पटकन तिनं गोळा डब्यात लपवला. हिमतीनं दुसरा गोळा घेतला. अन्नपूर्णा डोळ्यासमोर आणली. कणकेचा गोळा लाटला, पुरण ठेवलं, हळूहळू लाटायला सुरुवात केली. थोडं जमलं, यावेळी पोळपाटाला पुरण चिकटलं, पण लाटणं पुढे सरकेच ना. आता काय करू? नशीब, आई दुसरं काहीतरी काम करत होत्या. तिचं डोकं आऊट झालं, पुरण संपलेलं. तिनं कणिक आणि पुरण एकत्रित गोळा केला आणि पुरण मिश्रित कणकेचा खटपट करीत गोळा लाटला कसा तरी. ती पोळी अजब गजबच झाली. आईंनी देवाला नैवेद्य दाखवला. होळीचा सगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवला. ऋतूनं टेबलावर सर्व आणून मांडलं. चला जेवायला, आईनं बोलवलं. वाव, आता

0: मस्त पुरणपोळी चापणार आहे मी, वरून जेवताना म्हणाला. ऋतू, बाबांना वाढ तुझ्या हातची पोळी.
1: नको नको, मी माझी माझी खाईन.
0: नीट नाही झाली आहे ती. मग तर मला हवीच, बाबा अडून बसले.
2: तिला रडूच कोसळलं. आईंनी डब्यात सगळ्यात खाली ठेवलेली पुरणाचं धिरड झालेली पोळी बाहेर काढली.
0: घ्या सुनबाईच्या हातची पोळी. बाबांनी तूप वाढून घेतलं. मस्त झाली आहे, फक्त पुरण पोळीत न राहता पोळी बाहेर सगळीकडे पसरलंय,
2: असं म्हणत त्यांनी ती कटासोबत खाल्ली. ती आईना रडक्या स्वरात म्हणाली,
0: आई मला शिकवाल पोळी? सगळं शिकवेन ग, चल आता बैस जेवायला. तिने निश्चय केला, मी सगळे पदार्थ करायला शिकेनच. तिला प्राजूची, तिच्या मैत्रिणीची आठवण आली. प्राजूच्या सासूनं साऱ्या पाहुण्यांसमोर आईनं काहीच शिकवलं नाही का ग, असा अपमान केला होता तिचा. सतत टोमणे मारून अपमानित करायच्या. मी किती भाग्यवान आहे, मला दुसरी आईच मिळाली. माझ्या भंभेरीलाही किती छान सांभाळून घेतात दोघंही. आता तिसरा प्रसंग ऐका हो, कौठाची जेली. ऑफिसमध्ये लंच आवर म्हणजे सुग्रास टिफिन पंगतच. ऋतूला एक एक डिशेस बनवायला जमू लागलं होतं. लग्नाला 6 वर्ष झाली होती. छोटी मनाली 4 वर्षाची, मग स्कूल, टिफिन, ऑफिस सगळं सांभाळत ती घरचं करत राहायची. आई बाबा, त्यांचे टूर्स, सिनियर सिटीजन ग्रुप मस्त चाललेलं होतं. पदार्थ घडायचे बिघडायचे, पण ती जिद्दीनं करत राहायची. एकदा काय झालं, शलाकानं टिफिनमध्ये आणलेली वेगळ्याच रंगाची बर्फी, असं पियर्स सोपचा जसं कलर असतो ना तशी मस्त दिसत होती. वाव, काय ग हे, साऱ्याच तुटून पडल्या त्या बर्फीवर. मस्तच ग, आंबट, गोड, यम्मी, असे शेरे सुरू झाले. रेसिपी सांग पटकन, काय काय आहे पण काय हे? ऋतून एक पीस उचलत विचारलं. ओळखा ग? बरीच ओळख परड केली पण चुकीची.
1: सांग बाई, आता मस्त झाली आहे ग.
0: अगं, ही आहे कवठाची जेली. तिला बर्फीचा आकार दिलाय. शलाकानं रेसिपी सांगायला सुरुवात केली. इतक्यात ऋतूचा मोबाईल वाजला. कॉल संपेपर्यंत लंच ब्रेक संपला. अच्छा, कवट कुकरला का? अर्धवट ऐकलेलं. सगळ्याजणी टेबलवर पुढचं ऑफिस वर्क करत बिझी झाल्या. घरी येता येता ऋतू भाजी मंडईत मुद्दामून गेली. 2 कवट आणले. घरी पोहोचताच आई एक सरप्राईज डिश करणार आहे.
2: हो ग, कर ह, आम्ही जरा मंदिरात जाऊन येतोय. मनूला घेऊन जातोय. हं,
0: हो हो, या जाऊन निवांत. वरुणनं चहा हातात घेतला. आज मी लवकर आलोय, मस्त तुझ्या हातचा गरमागरम चहा. आहा, मी ना आज एक नवीन डिश बनवणार आहे, बघच तुला नक्की आवडेल.
2: अगं, कितीतरी प्रकार खातोच ना, न बोलता तुझ्या हातचे
0: प्रयोग माझ्यावरच होतात. कर कर. बस का?
2: न बोलता म्हणे.
0: तिला भांडायला वेळच नव्हता. कधी एकदा कवठाची जेली करते असं तिला झालं होतं. फ्रेश होऊन कुकर लावला आणि भांड्यात कवट धुवून ठेवले. 4-5 शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाल्यावर तिनं कवट बाहेर काढले. ते जसेच्या तसेच होते. शलाकानं कवट कुकरला लावायलाच तर सांगितलं होतं. तिनं शलाकाला कॉल केला. अगं, कवट काही शिजले नाहीत ग.
2: शलाका म्हणाली, ओ मा,
0: मी अख्खे कवट कुकरला नव्हते लावायला सांगितलंय. अगं, ते फोडून गर काढायचा, पाण्यात शिजवायचे. धन्य आहेस ग बाई, उद्या सगळी रेसिपी नीट ऐकून घे. आता जरा थोडी मी घाईते. बाय बाय बाय बाय बाय.
2: ऋतूनं कपाळावर हात मारून घेतला. पुन्हा उडाली कवठाची जेली आणि माझी भंभेरी.
0: सगळ्यांना उत्सुकता होती नवीन डिश खायची, पण तिनं डोकं दुखतं या सबबीवर नंतर करणार आहे नवी डिश असं सांगून वेळ धकवली. आपली फजिती त्यावेळी न सांगता काही दिवसांनी जेव्हा चांगली जेली बनवता आली तेव्हा साऱ्यांना सांगितली आणि साऱ्यांची हसून पुरेवाट झाली.
3: मम्मा, झाला का पिझ्झा? भूक लागली आहे ना ग.
0: मनूच्या ओरडण्यानं ती ताडकन वर्तमानात आली.
2: बापरे, अजून बऱ्याच भंभेऱ्या आहेत.
3: आता आठवत बसले.

0: तर भोकाड पसरेल माझी मनू, चल चला पटापट पिझ्झा करूया, असं मनाशी म्हणत तिनं कढईत चिरलेल्या भाज्या परतायला घेतल्या आणि मनाशी हसत राहिली.
1: प्रिया सफळे लिखित विनोदी कथा आपण ऐकलीत भंबेरे. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली रजा घेतीये. पुन्हा भेटूच अशा नवनवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 12:45 होऊन गेलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
3: प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी कार्यक्रम.

निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात आज कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी जाणून घेणार आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे ऋचा गद्रे यांचं. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार श्रोते हो, निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. श्रोते हो, कोकण म्हटलं की आपल्यासमोर येतात हिरवेगार डोंगर, नारळी पोफळीच्या बागा आणि अथांग पसरलेला समुद्र. कोकण हे निसर्ग, शेती, मासेमारी आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. कोकणातली शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. इथं भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. याचबरोबर नाचणी, वरी ही पिकं देखील घेतली जातात. याच्याबरोबर आंबा, काजू, नारळ, सुपारी ही नगदी पिकं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे. इथल्या हापूस आंब्याला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. श्रोते हो, इथला शेतकरी हा निसर्गाशी घट्ट नातं जोडून जगणारा आहे. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्यावर मात करत तो खंबीरपणे उभा राहतो. आता बदलत्या काळानुसार कोकणातील शेतीत देखील बदल होत आहेत. शेतीपूरक व्यवसायही आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता या शेतीविषयी आपल्याला सांगताहेत प्रगतिशील शेतकरी प्रतीक कळंबटे.

एक अंबानी काजू बागायतदार आहे. त्याचबरोबर मी स्वतः कृषी पदवीधर असून गेली 15 वर्षापासून मी सक्रियरित्या नर्सरी व्यवसाय सुद्धा कार्यरत आहे. कोकणामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते, त्याचबरोबर नाचणी सुद्धा केली जाते, त्याचबरोबर फळबागांमध्ये आपल्याकडे आंबा काजू फणस यांची शेती केली जाते. तर यामध्ये आपल्याकडे आता जे हवामान बदल होत आहेत त्यानुसार वेगवेगळे सल्ले आम्हाला आकाशवाणीद्वारे दिले जातात. जसं की आता टेम्परेचर वाढत आहे, खरं तर 34-35 पर्यंत आपलं रत्नागिरीतलं किंवा कोकणातलं टेम्परेचर असायचं, आता ते वाढून 42-43 पर्यंत जात आहे. तर अशा वेळेला आपल्या ज्या फळ पिकांची आहे ते कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे कळत असतं. तसंच आता आंबा पिकामध्ये वेगवेगळ्या फवारण्या केल्या जातात, तर या फवारण्या करताना सुद्धा काय काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कारण फवारणी करत असताना वारा सुटलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक कीटकनाशक आपण वापरत असतो, तर ती वापरताना आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आकाशवाणीद्वारे सांगितलं जातं. आणि ती काळजी घेतल्यामुळे आरोग्याचं रक्षण शेतकऱ्यांचं आणि त्या शेतकऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांचं होत असतं. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची, पारंपरिक

ज्या जाती होत्या, आता ज्या हायब्रिड जाती आहेत किंवा सुधारित जाती आहेत त्याचा वापर केला जातो. जसं काजू मध्ये पहिल्यांदा गावठी काजू असायचा, आता वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8, 9 यासारख्या विकसित केलेल्या जातींचा वापर केला जातो. त्याचबरोबर आंब्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा सलग हापूसची लागवड केली जायची, परंतु आता विद्यापीठाच्या रिकमेंडेशन द्वारे आता वेगवेगळ्या जाती सुद्धा 20-25% त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात, जेणेकरून जे परागीकरण आहे आणि फलधारणा आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला या मिक्स लागवडीमुळे दिसून येतो. त्याचबरोबर आता काही शेतकरी आहेत ते सघन लागवडीकडे सुद्धा वळू लागलेले आहेत, कारण पहिल्यांदा फक्त एका एकरमध्ये 40 झाडं बसत होती, सघन लागवडीमुळे हीच झाडं आता 150-200 बसायला लागलेली आहेत. लोक हल्ली सघन लागवडीकडे सुद्धा वळायला लागलेले आहे, ज्यामुळे लोकांचं आता उत्पन्न हळूहळू वाढायला लागलेलं आहे. कोकणामध्ये खरं म्हणाल तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला मिळतात, परंतु काही वर्षापूर्वी या सर्वच फळांवरती प्रक्रिया केली जात नव्हती, त्यामुळे खूप सारा रानमेवा असेल जशी करवंद असतील हा फुकट जात होता. परंतु आता वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या केल्या जातात किंवा त्याच्याविषयी जी माहिती आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळते त्याच्यामुळे अगदी करवंदासारखा गोष्ट असेल त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर काजूची बोंड त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, म्हणजे ज्या गोष्टी पहिल्यांदा दुर्लक्षित होत्या जसा रातांबा होता त्याच्यावर सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया व्हायला लागलेली आहे. तसं फणस खरं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाच्या घरासमोर 1-2 तरी फणस असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये फणस याचं उत्पादन होत होतं, परंतु कोणीही सिरियसली किंवा त्या आर्थिक दृष्ट्या त्या फणसाकडे बघत नव्हतं. आता हळूहळू अवेअरनेस आल्यामुळे आणि लोकांच्या यशोगाथा कानावरती आल्यामुळे लोक त्या फणसाकडे सुद्धा अर्थार्जनाचा एक मार्ग म्हणून बघतायत आणि त्यातून एका चांगल्या प्रकारचं इन्कम शेतकरी कुटुंबाला मिळत आहे. आता हवामानामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि त्यानुसार पिकावरती येणारे रोग किडी हे सुद्धा बदलत असतात. इतर वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार कोणकोणती उपाययोजना करायच्या हे आम्हाला आकाशवाणीमुळे कळते. त्याचबरोबर शासनाची नवीन नवीन धोरणं तशा नवीन नवीन कृषीसाठी असणाऱ्या योजना ह्या सुद्धा वेळोवेळी आम्हाला या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे कळत असतात आणि त्यामुळे त्यांचा लाभ घेणं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना खूप सोयीचं पडतं. कोकणामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, फणस, चिकू, त्याचबरोबर रातांबा, त्याचबरोबर मत्स्यशेती केली जाते किंवा मासेमारी केली जाते. या सर्वांनाच आकाशवाणीचं फार मोठं मार्गदर्शन विविध कार्यक्रमातून लाभत असतं. त्याचबरोबर आकाशवाणीवरच्या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठातील वेगवेगळे कृषी तज्ज्ञ आमंत्रित केले जातात, त्यांच्याकडून कृषी विद्यापीठांमध्ये होणारे नवीन नवीन संशोधन आणि याबद्दल आम्हाला माहिती कळते. त्याचबरोबर आमच्या असलेल्या पिकांसोबतच कोणती जोडधंदे आम्हाला करता येतील यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळत असतं. सो अशा पद्धतीने संपूर्ण कोकणामध्ये कोणते वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत, कोणकोणते यशस्वी शेतकरी आहेत त्यांच्या मुलाखती आम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळतात, त्यातून नवीन काम करण्याची, नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा सुद्धा आम्हाला मिळत असते. सो अशा पद्धतीने कोकणाच्या एकूणच शेतीच्या विकासामध्ये आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आम्हाला दररोजच लाभत आहे.

0: श्रोतेहो, शेतीच्या बरोबरीनं कोकणात मासेमारी हा व्यवसाय देखील इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. पारंपरिक होड्यांपासून ते आधुनिक ट्रॉलर्सपर्यंत विविध पद्धतींचा वापर करून इथे मासेमारी केली जाते. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी यासारख्या माशांना बाजारात मोठी मागणी असते. आता या मासेमारीविषयी आपल्याला सांगताहेत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथील प्राचार्य डॉ केतन चौधरी.
1: कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण अशी किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीवरती 3.5 लाख मच्छीमार हे आपला व्यवसाय करत असतात. साधारणपणे 70 ते 80 हजार मच्छीमार रोज समुद्रामध्ये जातात आणि मासेमारी करतात. आता शासकीय नियमाप्रमाणे म्हणजे एक आपल्याकडे महाराष्ट्र मासेमारी कायदा 1981 हा आहे. त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक मच्छीमारांनी आपल्या बोटीवरती ज्यावेळेला जायचंय त्यावेळेला 2 रेडिओ घेऊन जायचे आहेत, बरं का?

0: रेडिओ हा मासेमारी नौकेवरती असणं हे आवश्यकच आहे, तो असतो त्याप्रमाणे. आणि मग रेडिओ असतो, त्यावेळेला ते मासेमारी करत असतात, त्यावेळेला ते रेडिओवरती आपले सगळे जे कार्यक्रम आहेत ते ऐकत असतात. त्याच्यामुळे आपण जे हे सगळे कार्यक्रम करतो, कृषी आहे किंवा मत्स्य व्यवसायाच्या संबंधीचे जे कार्यक्रम आहे, याचा लाभ मच्छीमारांना नक्कीच होत असतो. हे सगळे जे विविध विषय आहेत, मासेमारीच्या संदर्भातील असतील, मत्स्य संवर्ध विषयातील असतील, हे अन्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे, हे रेडिओ सारखं स्वस्त कुठलंही साधन नाही. आणि अगदी सहजच ते आपलं काम करत असतानाच ही सगळी जी माहिती आहे ही त्यांच्या कानावरती पडते आणि या माहितीचा त्यांना उपयोग सुद्धा होतो. आता खरं तर त्यांना जे रेडिओ आपण नौकेवरती ठेवायला सांगितले होते, ते हवामानाचा जो अंदाज आहे तो काही तातडीची जर का हवामानाची इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्याकरता सुद्धा त्याचा उपयोग होतो. बाकी तंत्रज्ञान जे आहे, आता आपण बघितलं की यामध्ये आपण मत्स्यशेती आहे, कोळंबी शेती आहे, नंतर शोभिवंत मत्स्यशेती आहे, कालवांचं संवर्धन, खेकड्यांचं संवर्धन, विविध मत्स्य पदार्थ तयार करणे, याविषयीचे विविध कार्यक्रम आपण आपल्या या रेडिओच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि त्याचा फायदा जो आहे हा शेतकऱ्यांना सुद्धा होतो. तर त्यांना ज्यावेळेला कळतं की आता माझं आता व्याख्यान समजा आज रेकॉर्ड झालंय, मग आम्ही तो तुम्ही खूप छान ते हे तयार करतात फ्लायर, आणि मग ते फ्लायर आम्ही सगळ्यांना पाठवतो, आमचे गट आहेत शेतकऱ्यांचे. आणि आजकाल तर ते ही पण येते ऑडिओ फाईल जी आहे ती सुद्धा बऱ्याचदा मच्छीमार त्याची तयार करतात आणि ती आपल्या ग्रुपमध्ये जी आहे ती प्रसारित करतात किंवा ती डिस्ट्रीब्यूट सुद्धा करतात. तर रेडिओचा फायदा हा जबरदस्त, खूप छान फायदा आहे. हे जे माध्यम आहे हे माध्यम असंच सर्वांना आपल्या ज्या सेवा आहेत ह्या 100 वर्ष आणि त्या नंतर सुद्धा अविरितपणे देऊत राहो असं मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, बदलत्या काळानुसार मासेमारीमध्ये देखील मत्स्य संवर्धन, मत्स्य पदार्थ तयार करणं यासारखे व्यवसाय देखील वाढीला लागले आहेत. आपलं कोकण आणि आपल्या कोकणातली शेती, मासेमारी म्हणजे निसर्ग आणि परंपरा यांचा खूप छान संगम आहे.

0: आताच आपण ऐकलात निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी आपण जाणून घेतलं. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं रुचा गद्रे यांचं. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे सगळे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचा 1 वाजतोय. ठीक आहे,
2: FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते, आता दुपारचा 1 वाजत आहे. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: अच्छा सर,
1: आणि 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू। 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्स बरोबर। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी 2026-27 या वर्षासाठी चार संसदीय समित्यांची पुनर्रचना केली। लोकसभेतले भाजप खासदार डॉ संजय जयस्वाल यांची लोकसभेच्या 30 सदस्यांच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश असलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलंय। बिर्ला यांनी लोकसभेतले काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली। यात लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचं अध्यक्षपद लोकसभेतले भाजप खासदार फग्गन सिंग कुलस्ते यांच्याकडे असेल। या समितीत लोकसभेतले 20 आणि राज्यसभेतल्या 10 सदस्यांचा समावेश असेल। या चार समित्यांचा कार्यकाळ 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 हा असेल। केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय। भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी म्हटलंय। नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातल्या 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान सुरू आहे। 7 वाजता मतदान सुरू झालं। मगराहाट पश्चिम इथल्या 11 आणि डायमंड हार्बर इथल्या 4 मतदान केंद्रांवर मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं दिसून आल्यावर या ठिकाणी फेरमतदान घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या होत्या। सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलंय। 11 वाजेपर्यंत मगराहाट पश्चिम इथं 38% जास्त तर डायमंड हार्बर इथं 36% मतदानाची नोंद झाली असून सरासरी 37% मतदानाची नोंद झाली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात आव्हान दिलं होतं। न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉय मल्लबागची यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले। कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हा सर्वथा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती जॉय मल्लबागची यावेळी म्हणाले। मतमोजणीच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांनी केली। यावर हे फुटेज 45 दिवसांसाठी जतन केलं जाईल असं आयोगानं न्यायालयात सांगितलं। पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान झालं। येत्या सोमवारी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। टपाली मतांच्या पाकिटांची अवैधरित्या छाननी सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल

काँग्रेसनं कोलकाता इथल्या खुदिराम अनुशीलन केंद्रासमोर आज निदर्शनं केली. आज पहाटे 4 वाजता टपाली मतदानाच्या 8 मतपेट्या सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत आणल्या आणि त्याची अवैधरित्या छाननी केली जात असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. उत्तर आणि पूर्व कोलकाता इथल्या अनेक मतदारसंघातल्या मतपेट्या खुदिराम अनुशीलन केंद्रात ठेवलेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू असतानाच इथं भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वाधिक 94.14% आहे. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मेपासून येत्या 17 मेपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय. मुंबईतल्या MDSL अर्थात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 अ अंतर्गत बनवलेली निलगिरी या श्रेणीतली महेंद्रगिरी ही 6वी युद्धनौका गेल्या 30 एप्रिल रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या नौका बहुउद्देशीय आणि अष्टपैलू युद्धनौकांचा समूह असून सागरी क्षेत्रातली सध्याची स्थिती आणि नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. या अत्याधुनिक नौका स्वदेशी रचना, गुप्तता, लढाऊ क्षमता आणि टिकाव धरण्याची क्षमता या क्षेत्रातली मोठी झेप असल्याचं यात म्हटलंय. अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 25% नेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार कराराचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून युरोपियन वाहन उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. मात्र युरोपियन युनियननं नेमकं कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. युरोपियन युनियन आणि अमेरिकेदरम्यानच्या करारानंतर 1 वर्षाच्या आतच अमेरिकेनं ही भूमिका घेतली असून यामुळे दोन्ही बाजूंमध्ये व्यापार तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ओमानच्या आखातात आणि सागरी मार्गांवर अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचा जवळजवळ 4.80 अब्ज डॉलर्सचा तेल महसूल बुडालाय. अमेरिकेतल्या एका वृत्तसंस्थेनं पेंटॅगॉनचा हवाला देत हा दावा केलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेल्या इराणी जहाजांविरोधातल्या अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या ऊर्जा निर्यातीत घट झाल्याचं यात म्हटलंय. दरम्यान इराणवरचा आर्थिक दबाव कायम राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलंय. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 30 एप्रिल रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचं उद्घाटन केलं होतं. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा संपर्क मजबूत होईल अशी आशा आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन, आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी या जोडीनं चिनी तैपेबरोबरचे आपापले सामने जिंकल्यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झालाय. महिलांच्या संघाला मात्र चीनकडून उबर चषक स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषकात भाग घेता आला नाही. यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्रतेची लाट
उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाच्या मे महिन्यात देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी, मध्य भारताचा काही भाग आणि लगतचा प्रदेश आणि ईशान्य भारताच्या

0: च्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असं हवामान विभागानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात एका 19 वर्षीय तरुणानं 180 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे 350 अधिक अश्लील व्हिडिओ तयार केल्याची घटना एप्रिलच्या सुरुवातीस उघडकीस आली. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असून मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. या प्रकरणातील गंभीरतेमुळे प्रशासनानं आरोपीच्या घराचा अनधिकृत भाग बुलडोझरनं पाडून कारवाई केली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. सध्या अयानवर पोस्को कायद्याअंतर्गत 2 मुलींनी तक्रार दिली आहे. चांदूर रेल्वे नगर परिषदेत नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये तीव्र वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. महिला नगरसेवकांनी विरोध दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला तर काही सदस्यांनी एकमेकांवर असभ्य वर्तनाचा आरोप केला. नगराध्यक्षांनी या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून या राजकीय वादामुळे शहरातील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे असं स्थानिकांचं मत आहे. अमरावती जिल्ह्यातील शाळा मधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या आणि कागदोपत्री संख्या यांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागानं 11 एप्रिलपासून विशेष मोहीम राबवली. या अभियानाअंतर्गत 3 टप्प्यात 2871 शाळांमधील 4.83 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलद्वारे पडताळणी पूर्ण करण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश बोगस विद्यार्थी पटसंख्येचा पर्दाफाश करून शिक्षण विभागात पारदर्शकता आणणं हा होता. अनेक शाळांनी अतिरिक्त अनुदान मिळवण्यासाठी बोगस पटसंख्या दाखवल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात आली. एप्रिल महिन्यात अमरावतीसह संपूर्ण विदर्भात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळाला. जिल्ह्यातील तापमान 46 ते 47 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. हवामान विभागानं नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला होता. वाढत्या उष्णतेमुळे सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले तर शेतमजुरांना दुपारच्या वेळी काम करणं अशक्य झालं. उष्णतेच्या या लाटेनं आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसात विशेषतः एमआयडीसी आणि व्यावसायिक परिसरामध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कापसाच्या गोदामांना लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालं. प्रशासनानं आता व्यावसायिक आस्थापनांना अग्निशमन सुरक्षा ऑडिट बंधनकारक केलं असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयानं 24-25 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या मोहिमेत 8 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 9 संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्यात आली. सराईत गुन्हेगारांचा शोध घेणं आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हा या मोहिमेचा उद्देश होता. अमरावती जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक ठरला आहे. 1055 प्रकरणांना मंजुरी देऊन जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्वबळावर उद्योग सुरू करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळाली असून बेरोजगारी कमी करण्यास मदत झाली आहे. पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होऊ नये आणि ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणनं महत्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी विशेष कूलर बसवण्यात येत आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील युवक युवती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे सन 2024-25 आणि 2025-26 जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय अमरावती इथल्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आले. सन 2024-25 या वर्षासाठी विशेष जिल्हा युवा पुरस्कार नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास गणेश पोकळे याला जाहीर झाला आहे. श्रीनिवासनं आपल्या अभिनयानं 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. युवक गटातून अमर पुरुषोत्तम

0: वानखडे तिवसा, युवती गटातून जान्हवी राऊत नया वाठोडा तसंच संस्था गटातून श्री संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम यांची निवड करण्यात आली आहे. सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाज प्रबोधनकार वेदांत मुंदाने अमरावती, युवती गटात पूजा गुंजरकर ब्राह्मणवाडा थडी आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच अचलपूर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: मध्यम लहरी

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण। महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं। महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं। ग्रामविकास विभागानं महालक्ष्मी सरस उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप मिळवून दिल्यानं या प्रदर्शनाची तुलना आता जागतिक स्तरावरील प्रदर्शनांशी होऊ शकते असं ते म्हणाले। महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले। प्रधानमंत्री मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देशाच्या विकासाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग वाढवण्याचा संदेश दिला, त्यालाच अनुसरून गेल्या 10 राज्यात महिला बचत गटांची एक मोठी चळवळ उभी राहिली। अनेक महिलांनी स्वबळावर आणि बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनं तयार करून स्वतःची ओळख निर्माण केली, आपल्या कुटुंबाचं सक्षमीकरण केलं असं ते म्हणाले। राज्यात 1 लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। येत्या 14 हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून राज्यासह देशाच्या विविध भागातली महिला उद्योजकांची उत्पादनं, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे। या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे। याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत। ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर 17 लाख रुपयांचे करार केल्याची माहिती त्यांनी दिली। पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी नियोजन, महाराजस्व अभियान शिबिरं इत्यादी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेत नोंदणी केल्यानंतर या मोहिमेला राज्यात प्रारंभ झाला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली। या मोहिमेत नागरिक SE.census.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात। प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक आयडी मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल। या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 2 मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14

शतांश टक्के लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. बारावीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भोर घाटात मिसिंग लिंकचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर उद्घाटन समारंभासाठी उभारलेल्या सुविधा हटवल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या बँकिंग समूहाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्यात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोला यश आलं आहे. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पारेख यानं काही संचालकांच्या मदतीनं बँकाचा निधी परदेशातल्या कंपन्यांमध्ये वळवून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सीबीआय आता या संपूर्ण प्रकरणातल्या इतर आरोपींची भूमिका समजून घेण्यासाठी पारेखची चौकशी करेल. परराष्ट्र आणि गृहमंत्रालयाच्या समन्वयानं तसंच इंटरपोलनं जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई केली गेली. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात काल प्राणीगणना करण्यात आली. राज्यातलं पहिलं रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचं नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेमध्ये सोनेरी कोल्हा, रान मांजर, तरस, मुंगूस, रान ससे यासारख्या विविध वन्यजीवांचं दर्शन झाल्यामुळे विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बुद्ध पौर्णिमेला आकाश स्वच्छ, चंद्र पृथ्वीपासून अधिक जवळ, अधिक प्रकाशमान असल्यानं वन्यजीव गणना सुलभ होते. तसंच उन्हाळ्यामुळे वन्यप्राणी पाणवठ्यावर येण्याची शक्यता वाढते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं. या कारणानं वैशाख पौर्णिमेला दरवर्षी प्राणी गणनेचा उपक्रम राबवला जातो. पालघर जिल्ह्यात चिंचपाडा परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या परिसरातून जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी मागून भरधाव वेगानं येणाऱ्या एका अन्य वाहनानं ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात याला हजर करण्याकरता वॉरंट बजावण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पीएमएलए न्यायालयात धाव घेतली आहे. खंडणीखोरी, महिलांचं लैंगिक शोषण आदी आरोपांखाली खरात विरोधात दाखल झालेल्या एफआयआरची दखल घेत ईडीनं खरातवर पीएमएलए अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यात 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीविरोधात 15 दिवसात आरोपपत्र दाखल करून याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवली जाईल असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: जान किसी बहाने आज तेरी मेरी हो गई पहचान।
1: मैं रूठ

आताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकलात भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचे गायन, संत त्यागराज यांची रचना, राग षण्मुखप्रिया आणि आनंद भैरवी. त्यांना मृदंगम साथ केली होती सुरेश सेथुमाधवन यांनी आणि व्हायोलिन साथ केली होती वनमाला दीक्षित यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: आज तुमच्यासाठी लिहिताना शब्द अपुरे पडत आहेत. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच शब्द शोधत आहेत. मित्रांनो, ओळखलं का या आवाजाला? अहो, यापूर्वी बरेचदा तुमच्याशी चर्चा, गप्पा, संवाद करणारा हा आवाज बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आलाय. नमस्कार, सचरियाकाल, खम्मग आणि राम राम दोस्तांनो, मी धनश्री स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, विचार करताय ना की आज मी एकटीच कशी? त्याचं काय ना, बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी गप्पा मारायची, तुमच्याशी बोलायची संधी मिळालीये म्हणून जरा लवकरच आले.
1: धनश्री, अरे वा, आज तुला इथे बघून छान वाटतंय. चल चल, कार्यक्रम सुरू करूया, आपले मित्र वाट बघत असतील.
0: ओ मिस्टर लेट, आम्ही म्हणजे मी आणि मित्रांनी कार्यक्रम सुरू केलाय.
1: अच्छा, म्हणजे मलाच जरा उशीर झालाय तर. मित्रांनो,

0: गौ नका, मी तुमचा नेहमीचा लाडका दर्शन, आज थोडा लेटच झालो.
1: ओ मिस्टर नेहमीचा, कार्यक्रम सुरू करा नेहमीचा म्हणे.
0: बर बर, ए पण तू आज इकडे कशी, रस्ता चुकली की काय?
1: आकाशवाणी आणि माझं नातं इतकं घट्ट आहे ना की रस्ता मी चुकणारच नाही. जेव्हा मला जिथे हजर राहायचं असतं तेव्हा मी तिथे हजर असतेच.
0: ओ अच्छा, असं आहे का ते?
1: बाय द वे दर्शन, तू इतका टॉक्सिक का साऊंड करतोय? कुठल्या विश्वात आहेस तू? खूप बदलल्यासारखा वाटतोय तू, आणि हे फक्त मी नाही आपले मित्र पण म्हणतात.
0: धनश्री, मी बदललोय की नाही हे मला माहिती नाही, पण तुझ्या इथे असण्याने बदल होतोय एवढं मात्र नक्की.
1: माझ्या इथे असण्याने बदल होतोय म्हणजे कसं?
0: हेच की आल्यापासून नुसती बडबड बडबड, आणि ती पण फालतू. कार्यक्रम पुढे न्यायचा आहे, गाणी ऐकायची आहेत, याचं मान आहे का तुला?
1: ए हो, गाणं ऐकायचं राहिलंच. तर मित्रांनो, ऐकूया एक तडकत फडकत छानसं गाणं.

0: वेलकम बॅक मित्रांनो.
1: दर्शन, आजची तारीख काय?
0: 2 मे.
1: मग आजचा दिन विशेष काय?
0: आज राष्ट्रीय जीवन विमा दिवस आहे.
1: करेक्ट. दरवर्षी 2 मे हा दिवस अमेरिका आणि सगळं जग राष्ट्रीय जीवन विमा दिन म्हणून साजरा करतं.
0: आणि या दिवसाची सुरुवात झाली ती अमेरिकेतून. 2 मे 1759 रोजी अमेरिकेत पहिल्यांदा जीवन विमा उपलब्ध झाला, तेव्हा फिलाडेल्फिया या

0: ठिकाणी प्रेस्बिटेरियन मिनिस्टर्स फंड ही पहिली जीवन विमा कंपनी सुरू झाली.
1: हा दिवस का साजरा करतात बरं? तर जीवन विम्याचे फायदे समजून घेण्यासाठी आणि आपल्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा घेण्याची आठवण करून देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो.
0: कर्ज फेडणं, मुलांच्या शिक्षणासाठी निधी, व्यवसाय टिकवून ठेवणं आणि कुटुंबाला आर्थिक आधार देणं यासाठी जीवन विमा खूप महत्वाचा आहे.
1: आता या जीवन विम्याचे आपल्याला काय फायदे होतात? तर आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. कर्ज, गृह कर्ज, मुलांचं शिक्षण यांचा खर्च भागवता येतो. मनशांती मिळते की आपल्या नसण्यातही कुटुंब सुरक्षित राहील.
0: आणि भारत सरकारनं 2025 मध्ये सबका विमा सबकी रक्षा हा ऍक्ट पास केला, त्यामुळे 2026 हे वर्ष विमा क्षेत्रासाठी वाढ आणि डिजिटल उत्पादनांचं वर्ष ठरणार आहे. तसंच जीवन विमा उत्पादनांवर GST सूट दिल्यामुळे संरक्षण वाढण्यावर भर आहे.
1: मित्रांनो, हा दिवस तुम्ही आणि मी कसा साजरा करायचा? तर तुमची सध्याची जीवन विमा पॉलिसी तपासा, कुटुंबाच्या गरजेनुसार विमा संरक्षण पुरेसं आहे का ते बघा आणि आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.
0: जीवन अनिश्चित आहे पण तुमचं नियोजन निश्चित असावं. राष्ट्रीय जीवन विमा दिवसानिमित्त आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आजच योग्य पाऊल उचला.

0: या छानशा गाण्यानंतर तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तुला लहानपणापासून काय बनायची इच्छा होती रे?
0: असं काही फिक्स नव्हतं, पण मला वादनाची आवड होती. म्हणजे मी घरातले डबे वाजवायचो, घागर, मातीचे भांडे, जे हाताला येईल त्यावर बोटं फिरवण्याची प्रॅक्टिस करायचो. म्हणजे मला सगळंच वाजवता आलं पाहिजे असं मला वाटायचं, पण ते काही शक्य नव्हतं. कारण प्रत्येक वाद्याच्या वादनाचा प्रकार हा वेगवेगळा असतो. थोडं फार मिळतं जुळतं, पण भरपूर वेगळं असतं.
1: माझ्या मनात असा विचार आला, पूर्वी जेव्हा गायन क्षेत्रात घराणेशाही जास्त प्रचारात होती तेव्हा कसं होत असेल रे? म्हणजे राग तोच, पण घराण्यानुसार गाण्याची पद्धत वेगवेगळी. त्यामुळे या घराण्याचं गाणं दुसऱ्या घराण्याच्या व्यक्तीने गायचं नाही हे पण योग्य होतं असं वाटतं मला कधी कधी. अरे म्हणजे उगाच गाताना गोंधळ नको व्हायला ना.
0: असं काही नाहीये. असेही गायक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या घराण्यांचा अभ्यास केलाय, आणि त्यातलेच एक जे नाट्यगीतांसाठी प्रसिद्ध होते ते म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे.
1: अरे हो, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा तो मी वसंतराव देशपांडे हा चित्रपट बघितलाय मी. अरे ते त्या काळातले संगीतातले PhD होल्डर होते.
0: हो, आणि त्याच डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा 2 मे हा जन्मदिवस.
1: अरे म्हणजे आजच.
0: करेक्ट. आणि त्यांच्याबद्दलची एक लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक गुरूंकडून संगीताचे धडे घेतलेत. नागपूरमध्ये ग्वाल्हेर घराण्याचे मास्टर शंकरराव सापरे, किराणा घराण्याचे सुरेश बाबू माने, पतियाळ घराण्याचे असद अली खान, भेंडी बाजार घराण्याचे अमन अली खान आणि अंजलीबाई मालपेकर, आणि ग्वाल्हेर घराण्याचे रामकृष्ण बुवा वझे.
1: आणि वझे बुवा यांचे शिष्य दीनानाथ मंगेशकर यांचा देशपांडे यांच्यावर मोठा प्रभाव होता बरं. म्हणून त्यांना मंगेशकरांचे संगीत वारस मानलं जायचं, कारण देशपांडेंनी मंगेशकरांची गायन शैली हुबेहूब आत्मसात केली होती.
0: धनशी, तू एका नाटकाचं नाव ऐकलंय का?
1: कुठलं?
0: कट्यार काळजात घुसली.
1: अरे किती फेमस नाटक येते, म्हणजे काय ऐकलंच आहे.
0: त्या नाटकाचे 1976 पर्यंत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी 1000+ अधिक प्रयोग केलेत.
1: त्यांच्या नाट्यगीतांना खूप पसंती मिळाली आणि म्हणूनच सर त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.
0: तर मित्रांनो, याच नोटवर ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत.

0: मित्रांनो, तुमच्याशी गप्पा मारताना, एखाद्या विषयाबद्दल चर्चा करताना वेळ कसा निघून जातो ना, काहीच कळत नाही. अहो, भानच उरत नाही.
1: टाइम इज फ्लाइंग फार.
0: ओ जेन झेड, जनरेशन झेड, मराठीत काही बोलता येईल का आपल्याला?
1: धनश्री, अख्खा कार्यक्रम आपला मराठीत आहे, हे विसरलीस का तू? आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे, ज्याचा मला अभिमान आहे.
0: पण व्यक्त होण्याकरता त्यातले शब्द फार जड आणि मोठे वाटतात, नाही का?
1: एक्झॅक्टली, त्यामुळे थोडा कंटाळा येतो बोलणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला पण.
0: पण आपल्याला असं कसं वाटू शकतं? जी आई आपल्याला बोलायला शिकवते, तीच आई आपण मोठं झाल्यावर आपल्याला कंटाळवाने का वाटते? आणि मराठी ही फक्त भाषा नाहीये, ती आई हा शब्द देणारी आईच आहे.
1: हे मी मान्यच करतो की महाराष्ट्र मराठी भाषेशिवाय अपूर्ण आहे.
0: मोठ मोठी पदे भूषवणारे कित्येक महान व्यक्ती याच भूमी जन्माला आले, जसं की जगन्नाथ शंकर शेठ. आणि यांच्यामुळे भारतात रेल्वे धावली आणि त्यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणतात.
1: पहिली महिला लोको पायलट म्हणजे वंदे भारत लेडीज स्पेशल ट्रेन चालवणारी सुरेखा यादव म्हणजेच महाराष्ट्र.
0: भारतातली पहिली महिला युनिव्हर्सिटी स्थापन करणारे, त्याचबरोबर एका विधवा महिलेशी लग्न करून विधवांना सन्मान देण्याचा संदेश देणारे महर्षी कर्वे म्हणजेच आपला महाराष्ट्र आहे.
1: भारतीय चलचित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके म्हणजे महाराष्ट्र.
0: पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी म्हणजे महाराष्ट्र.
1: स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे महाराष्ट्र.
0: भारताचं पहिलं सुपर कम्प्युटर बनवणारे भारतीय सुपर कम्प्युटरचे जनक विजय भाटकर म्हणजेच महाराष्ट्र.
1: प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर म्हणजे महाराष्ट्र.
0: अरे, फक्त देशभरात काय तर अख्ख्या जगभरात ज्यांच्या नावाने अंगावर शहारे येतात ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र. आणि दर्शन, आजच्या दिवसाची एक विशेष गोष्ट सांगू का?
1: सांग ना.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच दिवशी म्हणजे 2 मे ला लंडन मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
1: हो अच्छा. अगं, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कारणीभूत असलेली कितीतरी महाराष्ट्रातली नावं आपल्याला घेता येतील.
0: ज्या राज्याने घडवलं, शिकवलं, प्रगतीपथावर उंच भरारी घेण्यासाठी पंख दिले, अशा माझ्या महाराष्ट्र राज्याचा आणि त्या माय मराठीचा मला सार्थ अभिमान आहे.

0: आता कसं वाटतंय जय महाराष्ट्र, आता कसं वाटतंय जय महाराष्ट्र।
1: मित्रांनो, कार्यक्रमात आम्ही घेतोय तुमची रजा, पण त्यापूर्वी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर। संपर्कासाठीचा पत्ता आहे,
2: प्रिय दोस्तो हो, युवावाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52।
1: आणि मित्रांनो, पत्रांसोबतच सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या पेजला फॉलो करा आणि कॉमेंट करा। मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी,
2: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे।
1: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
2: बाय बाय,
1: सी यू।

0: आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. ठीक 6 वाजता हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या.
1: कार्यक्रम तराने नए पुराने के शेष गीत आपको समाचारों के बाद सुनवाए जाएंगे. थोड़ी ही देर में समाचार प्रसारित होंगे.

0: पक्ष्यांचे हे असे लक्षत हवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एआर ॲपवरही. पक्ष्यांचे लक्ष ठरे.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण। तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी। आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी। राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे। विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली, तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे। उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे। मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%। निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे। गुण पडताळणीसाठी उद्या 3 मेपासून येत्या 17 मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील। पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय।
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते।
2: पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तालुक्यापर्यंत आपल्याला उमेद मॉल कसा नेता येईल की जेणेकरून एक मोठं नेटवर्क जसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या चेन

0: तशी उमेदची चेन कोणालाही काही घ्यायचं असेल तर तालुक्यात तो उमेदच्या दुकानातच गेला पाहिजे अशा पद्धतीची मार्केट प्लेस ही तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे.
1: महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटींची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. या प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना हाऊसिंग स्टॉकमधली घरं उपलब्ध करून देण्यासंबंधी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे देखील या बैठकीला उपस्थित होते. सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांशी संबंधित जागांचं केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून सर्वेक्षण करावं आणि विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबतच्या केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरता एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या जागांबाबतची न्यायप्रविष्ट प्रकरणं तातडीनं निकाली निघावीत यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. लोकप्रिय चित्रपट गीतं जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणातल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण काल उघडकीस आलं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान आरोपीला न्यायालयातून बाहेर नेताना काही नागरिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. आरोपीनं यापूर्वीही काही गुन्हे केले होते अशी माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकामादरम्यान आज एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजूर मृत्यूमुखी पडले. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून चौकशी सुरू आहे. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी

जप्त केले आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेफ्ड्रीन याचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या पीडित महिलेचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेली कंपनीतली माजी कर्मचारी निदा खानचा अटक

0: पुणे हौशी अॅथलेटिक्स संघटनेनं यंदापासून सुरेश कलमाणी क्रीडारत्न पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आता थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्याला सुरुवात होईल. चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 2 विजय मिळवले आहेत तर चेन्नईनं केवळ 3 विजय मिळवले असल्यानं दोन्ही संघांसाठी या सामन्यातला विजय महत्वाचा ठरणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यावेळी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. थोड्याच वेळात आपण प्रसारित करणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. दरम्यान ऐकूया काही संदेश.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी, पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातनं झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: श्रोतेहो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
4: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर.

0: गुरुदेसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात, तेव्हा अवश्य सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30। मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही।
1: पक्ष्यांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात। हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात। त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून।
2: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो। हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे।
1: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा। सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही। पक्ष्यांचे लक्ष थवे।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आज सकाळी 11:42 देशातल्या सर्व नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक एक संदेश आणि सायरन सारखा आवाज ऐकू आला. ज्यांचे मोबाईल सायलेंटवर होते त्यांनाही हा संदेश ऐकू आला. काही नागरिक घाबरले, काहींना हा सायबर हल्ला वाटला. सर्वच नागरिक काही क्षणांसाठी सावध झाले. देशवासियांना सावध करण्यासाठीच ही विशिष्ट आपत्कालीन संदेश प्रणाली केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सुरू केली आहे. आज या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. याच प्रणालीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. श्रोत्यो, दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली सक्षम करण्यासाठी आजची चाचणी करण्यात आली. भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्कालीन प्रसंगांमध्ये नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आजच्या चाचणी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा इशारा बुधवारी देण्यात आला होता. आपत्तीच्या वेळी देशवासियांना सूचना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेल ब्रॉडकास्ट सुरू करण्यात आल्याचा संदेश आज नागरिकांनी ऐकला. सतर्क रहा आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवा असंही या संदेशात म्हटलं होतं. विशेष म्हणजे हा संदेश प्रत्येकाला स्थानिक भाषेत मिळाला. या प्रणालीच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याकडून.
1: सेल ब्रॉडकास्ट या आपत्कालीन संदेश प्रणालीचे आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या रिलीफ कमिशनर परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले. सेल ब्रॉडकास्ट ही आपत्कालीन अलर्ट प्रणाली असून सदर प्रणाली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांच्याद्वारे विकसित केलेली असून ही आपत्कालीन सूचना यंत्रणा आहे. सदर प्रणाली ही सी डॉट या संस्थेने विकसित केली असून त्यासाठी ITU इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन यांनी शिफारस केलेली आहे. यात वेगवेगळ्या आपत्कालीन सूचना जसे भूकंप, सुनामी, पूर, विजेचा धोका, चक्रीवादळ इत्यादी आपत्तीत सूचना प्रसारित केल्या जातील. या सूचना हा एकाच वेळी एका विशिष्ट क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर सायरनसह संदेश पाठवते आणि यातील सूचना ह्या बहुभाषिक असून यात विविध 21 भाषांसह मराठी भाषेतही संदेश प्रसारित होतील. ही प्रणाली आपत्कालीन संदेशाची स्थानाधारित संदेश काही सेकंदात असंख्य लोकांपर्यंत पोहोचवते.

0: ही प्रणाली ही जुन्या एस एम एस प्रणालीपेक्षा अधिक जलदवर कार्यक्षम असून ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली 2G तसेच 5G या प्रकारच्या सर्व प्रकारच्या नेटवर्कवर कार्यरत असून कोणत्याही विशिष्ट सेवा पुरवठादारावर अवलंबून नाही, म्हणजेच ही व्हेंडर ॲग्नॉस्टिक प्रणाली आहे. याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे इंटरनेट सेवा उपलब्ध नसताना, तसेच मोबाईलमध्ये सिम कार्ड नसताना अथवा सेल्युलर सबस्क्रिप्शन घेतले नसतानाही, तसेच कनेक्टिव्हिटी नसतानाही मोबाईलवर संदेश पोहोचतो, हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. तसेच मोबाईल सायलेंट असला तरीही प्रणालीत संदेश पोहोचत असून आवाज मोठा होतो, त्यामुळे संदेश प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात येतो. ही प्रणाली अस्तित्वात असलेल्या इतर सर्व प्रणालींना, तसेच DND मोड ॲक्टिवेट असतानाही संदेश पोहोचवण्याचे काम करते. योग्य वेळेत या प्रणालीद्वारे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी साध्य होते, म्हणजे ज्यांना आवश्यक आहे अशा शेवटच्या घटकापर्यंत योग्य वेळी आणि योग्य प्रकारचा संदेश या प्रणालीमुळे पोहोचवला जातो. म्हणजेच असुरक्षित क्षेत्रातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत त्वरित संदेश पोहोचतो. सेल ब्रॉडकास्ट हे एक मोबाईल तंत्रज्ञान प्रणाली आहे जी त्वरित 1-1 म्हणजेच 1-to-many आणि भूलक्षित म्हणजे जिओ टार्गेटेड संदेश वहनासाठी विकसित करण्यात आलेली प्रणाली आहे. ही प्रणाली विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांना एकाच वेळी सूचना पाठवते. SMS पेक्षा ही प्रणाली वेगळी असल्याने यामुळे नेटवर्कवर ताण म्हणजेच कंजेशन असतानाही वास्तविक वेळेत संबंधितांपर्यंत मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळे पूर, भूकंप, चक्रीवादळ अथवा इतर धोकादायक घटनांबाबत सूचना देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ही प्रणाली विशेषतः प्रभावी आहे, कारण यासाठी वापरकर्त्याची पूर्वनोंदणी म्हणजेच साइनअपची आवश्यकता नसते. तसेच ही प्रणाली अनेक भाषांना समर्थन देत असल्यामुळे, तसेच नेटवर्क ट्रॅफिकमुळे संदेश पाठवण्यात विलंब होत नाही. यासाठी कोणत्याही विशेष ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरची गरज नसते आणि साध्या मोबाईलवरही ही प्रणाली सहज कार्य करते. राज्य शासनाने अत्याधुनिक राज्य आपत्कालीन कार्य केंद्र म्हणजेच स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर स्थापन केले आहे, जे आधीपासूनच भारतीय हवामान विभाग व इतर विविध नोडल पूर्वसूचना देणाऱ्या यंत्राया यांच्याकडून APIद्वारे रिअल टाईममध्ये पूर्वसूचना प्राप्त करत आहे आणि या सूचनांच्या अनुषंगाने नागरिकांना SMSद्वारे जनतेपर्यंत पोहोचवले जाते. मात्र मोबाईल नेटवर्कवरील कोंडीमुळे अनेक वेळा SMS पोहोचवण्यात विलंब होत होतो. आता सेल ब्रॉडकास्ट या प्रणालीमुळे पूर्वसूचना प्राप्त करणे आणि त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत हमखास व त्वरित पोहोचवणे शक्य झाले आहे.
1: राज्य शासनामार्फत स्थापन केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत अधिक जलदगतीने या प्रणालीमार्फत यापुढे संदेश पाठवले जातील. सदर ब्रॉडकास्ट प्रणाली ही आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा धोक्याच्या वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. या प्रणालीमुळे विविध आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होणार आहे. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की आजचा संदेश हा केवळ चाचणी संदेश असून त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र यासोबतच भविष्यात येणाऱ्या संदेशांची नागरिकांनी नोंद घेऊन त्यातील सूचनांचे पालन करण्याचे शासनामार्फत सूचित करण्यात येते. धन्यवाद.
2: श्रोतेहो, या प्रणालीच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण ऐकलं, पण या प्रणालीचा सायबर चोरांमार्फत गैरवापर केला जाऊ शकतो का? ही प्रणाली नेमकी कशी तयार केली जाते, म्हणजेच आपल्यापर्यंत संदेश नेमका पोहोचतो कसा, याविषयी माहिती देत आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे अभ्यासक आणि लेखक अतुल कहाते.
3: आज सकाळी भारत सरकारच्या वतीने अनेक लोकांच्या मोबाईलवर एक अलर्ट किंवा संदेश आला आणि अचानकपणे आलेल्या या संदेशामुळे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि लोकांची घाबरगुंडी सुद्धा झाली अशा प्रकारच्या बातम्या आल्या. तर हा अगदी अचानकपणे असा आलेला संदेश खरं म्हणजे नव्हता, त्याची काहीशी पूर्वसूचना होती आणि एकूणच जगभरामध्ये अनेक देशांमध्ये अशा प्रकारची संदेश वाहनाची व्यवस्था नेमक्या याच कामासाठी वापरली जाते. तर पहिली यामधली गोष्ट अशी आहे की हा खरोखरच अधिकृत संदेश होता याबद्दल काही शंका बाळगायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी जे आपण तंत्रज्ञान वापरतो तर ते नेहमीच्या SMS, व्हॉट्सअप किंवा इतर प्रकारच्या संदेशांसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा ते वेगळं असतं. म्हणजेच जसा व्हॉट्सअपचा संदेश किंवा SMS हा तसा पाठवायला सोपा असतो आणि कमी खर्चामध्ये आणि एखाद्या सायबर गुन्हेगाराला सुद्धा तो पाठवता येईल अशा

0: प्रकारची सोय त्याच्यामध्ये असते. पण आजचा जो संदेश आलेला होता तर तो या मार्गांनी पाठवता येत नाही. याचं कारण असं की त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तरतूद ही प्रत्येक मोबाईल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने केलेली असते, तर त्याला सेल ब्रॉडकास्ट असं म्हणतात. आणि हे सेल ब्रॉडकास्ट करण्याची परवानगी ही फक्त त्या कंपन्यांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसारच ती केली जाऊ शकते, आणि त्या परवानगीशिवाय ही इतर कुणाला वापरता येत नाही सुविधा. आणि त्यामुळे तिथून असे संदेश अनधिकृतरित्या येणं शक्य नसतं. म्हणजेच एखाद्या हॅकरनी उदाहरणार्थ या प्रकारच्या सगळ्या ऍक्सेसेस मिळवून त्यानंतर असा संदेश पाठवावा ही खूपच जवळपास अशक्यप्राय गटात मोडणारी गोष्ट आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये असे संदेश हल्लेखोरांकडून येऊ शकतात का, किंवा समाज विघातक लोकांकडून येऊ शकतात का, तर अशी शक्यता ही खूप दुर्मिळ आहे. आपण ती पूर्णपणे नाकारू शकत नाही, पण जणू सगळ्या दूरसंचार कंपन्यांच्या कारभारावर कुणी ताबा मिळवावा आणि त्यानंतर असा संदेश पाठवावा अशी व्यवस्था त्यासाठी करावी लागेल, आणि ती जवळपास अशक्य आहे. पण यातून एक दुसरी गोष्ट हे हल्लेखोर करू शकतात की हा संदेश सरकारकडूनच आलेला आहे असं भासवण्यासाठीचा अशा प्रकारचा संदेश ते नक्कीच पाठवू शकतात. पण त्यातला आणि या आजच्या संदेशातला महत्वाचा फरक असा की तो संदेश या मार्गाने येऊ शकत नाही. म्हणजे आज ज्या मार्गाने तो आलेला आहे तो SMS च्या माध्यमातून आलेला नाहीये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा हल्लेखोरांकडून आलेला संदेश हा या पारंपरिक माध्यमांमधूनच येऊ शकतो. तो अशा वेगळ्याच मार्गाने जसा आजचा संदेश दिसला तसा दिसू शकत नाही. आणि खरं म्हणजे या संदेशाची किंवा अशा प्रकारच्या संदेशांची भीती बाळगण्याची अजिबात गरज तर नाहीच आहे, पण उलट हे संदेश खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणजेच युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कुठे काही भीषण परिस्थिती निर्माण होणार असेल आणि सरकारला त्याचा अंदाज आलेला असल्यामुळे त्याविषयीची पूर्वसूचना सगळ्या नागरिकांना मिळावी म्हणून हा संदेश पाठवायचा असेल, अशा अनेक उपकारक कामांसाठीच खरं म्हणजे तो संदेश वापरला जाऊ शकतो. आणि हे भारतापुरतंच नाहीये, हे जगभरात अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ इराण बरोबरचं जे अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, तर त्या संदर्भात आखाती देशांमध्ये संभाव्य हल्ल्यांची सूचना देण्यासाठी अशा प्रकारचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं अनेक देशांमध्ये. तर त्यात खरं म्हणजे नाविन्यपूर्ण असं काही नाही, पण कदाचित आपल्याला हे नवीन असल्यामुळे कदाचित ही भीती थोडीशी पसरली असावी. आणि याच्यामधला आणखीन एक मुद्दा असा की समजा आपल्याला सरकारकडून येणारे हे संदेश अगदी नकोच असतील तर तीही तरतूद आपण करू शकतो. म्हणजे शक्यतो ती करू नये, कारण असे संदेश महत्वाचे असतात. पण समजा कोणाला ते अगदी नकोच असतील तर आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन इमर्जन्सी सर्व्हिसेस अशा प्रकारची एक सुविधा शोधावी. हे आता नक्की नेमक्या कुठल्या फोनमध्ये कुठे असेल हे थोडस आपल्याला शोधावं लागेल, पण इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुम्ही तिथे एक टेस्ट मेसेजेस म्हणजे असे चाचणीसाठी पाठवलेले जे संदेश असतात तर ते संदेश आपल्याला मिळावेत का नाही, आपल्यापर्यंत ते पोहोचावेत का नाही, तर यासाठी आपण ते ऑन किंवा ऑफ असं करू शकतो. आणि जर आपल्या फोनमध्ये आपण ते ऑफ केलेलं असेल तर अशा प्रकारच्या चाचणीचे संदेश हे आपल्यापर्यंत येणार सुद्धा नाही. तर सारांश म्हणजे या संदेशाची भीती अजिबात बाळगू नका. एकूण हा संदेश नसून उपकारक आहे. फक्त अशा संदेशांचा गैरवापर करून हल्लेखोरांकडून भविष्यात असे संदेश येऊ नयेत यासाठी अर्थातच उपाययोजना ह्या उच्च पातळीवर केल्या जातात. पण आपल्यापर्यंत असा फसवा संदेश व्हॉट्सअप SMS ईमेल अशा माध्यमांमधून आला तर तो लगेच आपण ओळखावा, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे या माध्यमातून सरकारचा असा अधिकृत संदेश हा येऊच शकत नाही. त्यासाठी सरकारला सेल ब्रॉडकास्ट ही वेगळीच सुविधा वापरावी लागते.
1: श्रोते हो, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठीच केंद्र सरकारनं ही प्रणाली विकसित केली आहे. आज आलेला संदेश चाचणीपर असला तरी भविष्यात अशा संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, उलट सतर्क राहून आपली काळजी घ्या असं आवाहन सरकारनं केलं आहे. श्रोते हो, वृत्तविशेष

कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सायंकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, आजही शनिवार, भारतीय सौर, 12 वैशाख, शके 1948, दिनांक 2 मे 2026. मंडळी, आता ऐकूयात कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून आलेले आजचे बाजारभाव. शेतमालाचे नाव: गहू कमाल भाव 2545 रुपये, किमान भाव 2000 रुपये, सरासरी भाव 2275 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी हायब्रिड कमाल भाव 2400 रुपये, किमान भाव 1900 रुपये, सरासरी भाव 2150 रुपये प्रति क्विंटल. चना कमाल भाव 5150 रुपये, किमान भाव 5100 रुपये, सरासरी भाव 5125 रुपये प्रति क्विंटल. तूर कमाल भाव 7035 रुपये, किमान भाव 6900 रुपये, सरासरी भाव 6965 रुपये प्रति क्विंटल. सोयाबीन कमाल भाव 6295 रुपये, किमान भाव 5955 रुपये आणि सरासरी भाव 6125 रुपये प्रति क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून आलेले आजचे बाजारभाव ऐकले आहेत. किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमातून ऐकूयात पशु प्रजनन आणि दुग्ध व्यवसायात पशु प्रजननाचा फायदा याविषयी डॉक्टर मंजुषा पाटील यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, पशुधनांच्या अनुषंगानं आपण बऱ्याच वेळेला खूप काळजी घेतो, परंतु अनेकही प्रश्न आपल्याकडे असतात. पशुधनांचं पालन करत असताना आपल्याला अधिक उत्पादन मिळालं पाहिजे, विशेष करून दुधाचं उत्पादन जास्त वाढलं पाहिजे असंही आपल्याला नेहमी वाटत असतं. परंतु जनावरांमध्ये सुयोग्य पशु प्रजनन आणि वाढते दूध उत्पादनाचं गमक हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपला हा दुग्धजन्याचा व्यवसाय जो आहे किंवा आपण जे जोडधंदा आपण म्हणून करतोय तो वाढीला लागेल असं आपल्याला निश्चित म्हणता येऊ शकेल. नक्कीच या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत. आज आपल्यासोबत पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणीच्या पशु प्रजनन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर मंजुषा गणेशराव पाटील

0: आज आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्या मनामधले जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच त्या प्रश्नांची उकल आजच्या या मुलाखतीमधून होईल असं मला वाटतं. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो.
0: सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर सुयोग्य पशु प्रजनन हा जो विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आणि जे आमचे पशुपालक आहेत त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी निश्चित आहे. अनेक वेळेला पशु प्रजननच्या वेळेला त्यांच्याकडे खूप अडचणी असतात. बऱ्याच वेळेला त्या वेळेमध्ये त्यांना कळणं गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळेला जे काही दुभते जनावर आहेत किंवा जे काही गाई म्हशी आहेत दुधाचं उत्पादन जास्त वाढत नाही असंही शेतकऱ्यांकडून ऐकण्यात येते. तर आता आपण जे चर्चा करणार आहोत की सुयोग्य पशु प्रजनन आणि वाढत्या दूध उत्पादनाचा गमक असा विषय आपण घेऊन जात आहोत. तर पशु प्रजनन आणि पशु उत्पादन ह्या ज्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं तुम्ही म्हणताय, तर नेमकं याचा काय अर्थ आहे किंवा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही अनुषंगानं?
1: पशु उत्पादन म्हणजे पशूंपासून मिळणारं उत्पादन, जसं की गाई म्हशींपासून मिळणारं दूध, त्यांच्यापासून मिळणारी वासरे, ही जर आपल्याला मिळाली तरच आपल्या व्यवसायात किंवा पशुपालन ह्यामध्ये आपल्याला फायदा होईल किंवा आपली आर्थिक भरभराट होईल. तर हे पशु उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला पशु प्रजनन होणं आवश्यक आहे. कसं आहे, एका गाईपासून आपल्याला दोन वासरं झाली, त्या वासराची पुढे चार वासरं झाली, तर त्यांची जर प्रजा वाढत गेली तर नक्कीच आपल्याकडे जे पशुधन आहे त्याची संख्या वाढत जाईल आणि संख्या वाढत जाईल म्हणजे नक्कीच त्यांचं उत्पादनही आपलं वाढत जाईल. तर आपल्याकडे सुरुवातीला जर चार जनावर असतील, त्याची जर दहा जनावर झाली तर ती परत आपल्याला विकता येतात. तिच्यापासून जे 10 लिटर दूध मिळणार होतं ते आता 100 लिटर मिळायला लागतं, तर तोही आपल्याला फायदा होतो. जर प्रजनन झालं तर आणि तरच पशु उत्पादन वाढू शकतं. हे इतकं साधं सरळ गणित आहे, त्यामुळं हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असं आपण म्हणतो.
0: नक्कीच हा विषय महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांना देखील सुरुवातीलाच हा प्रश्न आपण मी विचारला आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलं आणि शेतकऱ्याला नक्कीच आपलं पशुधन वाढवणं आणि उत्पादन वाढत असताना दुधांचं उत्पादन देखील याच्यामध्ये वाढतं हे नक्कीच लक्षात येते. आता अनेक वेळेला शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की जनावरातील माज म्हणजे नेमकं काय आहे, हे जे माज आहे जे ओळखण्यासाठी शेतकऱ्यांनी कसं ओळखलं पाहिजे की ते माज?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न. माज हा पशु प्रजननातील पहिली पायरी आहे आणि माज ह्या शब्दातच तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. माज म्हणजे काय? एक्स्ट्रा एनर्जी. आपण म्हणतो याला धनाचा माज आहे, याला संपत्तीचा माज आहे, याला ज्ञानाचा माज आहे. तर माज म्हणजे एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त असणं. तर जनावरांच्या शरीरात जेव्हा ताकद किंवा एनर्जी ही त्याच्या जी नेहमीची गरज आहे त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त होते तेव्हा ते माजाच्या स्वरूपात ती दाखवतात. जेव्हा एखादी मादी प्रजननासाठी तयार असते तेव्हा ती एक्स्ट्रा एनर्जी दाखवते, त्याची लक्षणं दाखवते आणि त्याच काळाला माज असं म्हणतात. आणि गाय किंवा म्हैस माजावर आली किंवा काही लोकल भाषेमध्ये वाफेवर आली असं म्हणतात. तर माज म्हणजे प्रजननासाठी जनावर तयार असणं, तर ते आहे माज आणि त्याची लक्षणे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा आम्ही पूर्वी फील्डवर जायचो तेव्हा आम्हाला हे समस्या नेहमी आढळायची की जनावर आमचं माजावर येत नाही किंवा माज ओळखायला येत नाही. पण आज बऱ्यापैकी पशुपालकांना माज ओळखता येतो. माजाची सर्वसाधारण लक्षणे तुम्ही सर्वांनी ही लक्षात ठेवावी, कारण घरात सर्वांनाच हे माहिती नसतं. तर आज पशुपालकांना घरोघरी प्रत्येक घरातल्या प्रत्येक मेंबरला ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. माज हा गाई म्हशीवर्गीय जनावरांमध्ये दर 21 दिवसानंतर येतो आणि तो एका दिवसाचा असतो. तर साधारण एका दिवसाचा माज हा आढळतो. तर ह्यामध्ये जनावर अशी विशिष्ट प्रकारची लक्षणे दाखवतात, जसं की गाई म्हशी एका विशिष्ट स्वरात हंबरतात. जी गाय किंवा म्हैस माजावर आहे तिच्यावर इतर गायी उडतात किंवा ती इतर गायींवर उडते आणि गायींमध्ये प्रकर्षाने तिच्या निर्णातून एक पारदर्शक असा स्त्राव लोंबत असतो, तो दोरीसारखा सतत लोंबत असतो. हे लक्षण प्रकर्षाने दिसतं. आणि म्हशीमध्ये म्हशी ह्या सारख्या युरिनेशन करतात, म्हणजे त्या बस उठ करतात, सारखी लघवी करतात, तर हे म्हशींमध्ये दिसून येतं. तर शेळ्यांच्या बाबतीत जाणून घ्यायचं झालं तर शेळ्यांमध्येही चिकट स्त्राव गळतो, परंतु शेळ्या ह्या चरायला बाहेर जात असतात, त्यामुळे तो थोडासा चिकट स्त्राव कधी गळून जातो हे पशुपालकांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे शेळ्यांमध्ये सतत शेपूट हलवणे किंवा एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढणे ही लक्षणे मुख्यत्वे दिसतात. तर अशा प्रकारची लक्षणे आपण पाहून आपण हे समजू शकतो की आपली गाय किंवा म्हैस किंवा शेळी आज माजावर आहे.
0: म्हणजे पशुपालकांना ह्या ज्या सर्वांना ह्या गोष्टी नक्कीच माहीत आहेत किंवा आपणही फार त्यांची जी लक्षणं आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहेत. बऱ्याच वेळेला काही पशुपालकांना माज ओळखण्यामध्ये काही अडचणी येतात, असं का होतं की म्हणजे का असं काय अडचणी येतात?
1: अतिशय बरोबर तुम्ही सांगितलं. जसं माजाची लक्षणे मी ते सांगितली, बऱ्याच पशुपालकांना असतील लक्षणे माहितीही आहेत, बऱ्याच जणांना ते ऑब्झर्वेशन मधून किंवा याच्या लक्षातही येतील. परंतु बऱ्याचदा काय होतं, अडचणी अशा येतात की जनावरांना ओळख किंवा त्यांच्या नोंदी आपल्याकडे नसतात. कसं आहे, जिथे प्रक्षेत्र आहेत, मोठी फार्म्स आहेत, तर तिथे खूप सारी जनावरं असतात, तर त्यांना इयर टॅग म्हणा किंवा त्यांना एक खुणा असतात, त्या गायींना नंबर दिलेले असतात.

0: एक नंबरची गाय, दहा नंबरची गाय, पंधरा नंबरची गाय. पण जेव्हा आपल्याकडे चार पाच गायी असतात तेव्हा आपण त्यांना काही नंबर वगैरे देत नाही. ह्या ज्या अडचणी आहेत, फार्मवर तीन नंबरची गाय हिटवर आहे म्हणलं की तिथे लिहिल्या जातं की आज तीन नंबरची गाय सकाळी माझ्यावर होती आणि बरोबर तिला 12 तासानंतर कृत्रिम रेतन करून घेतल्या जातं. परंतु ज्या लोकांकडे 4 ते 5 गायी आहेत त्या कळपात चरायला जातात त्या लोकांना नेमकं लक्षात येत नाही की कोणती गाय माझ्यावर होती. तर जी ओळख पटण्यासाठी ज्या खुणा आवश्यक आहेत त्या आपल्याकडे नसतात, त्यामुळे टॅगिंग किंवा ओळख त्या जनावरांची त्यांना असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आज गव्हर्नमेंट एलडीओ सेंटरकडे सगळ्यांकडे तुम्हाला मोफत टॅगिंग करून मिळते. जनावरांना कानामध्ये नंबरचा बिल्ला घालून मिळतो तर तो तुम्ही करून घ्यावा. जनावर आज माझ्यावर असेल तर ते तारीख लिहून ठेवावी की आज 15 तारीख आज माझी गाय माझ्यावर होती. अशा गोष्टी जर लिहून ठेवल्या तर त्यानंतर बरोबर 21 दिवसानं ती परत माझ्यावर येणार आहे ही गोष्टही लिहिल्या जाते किंवा नोंद घेतली जाते आणि त्या तारखेला आपण रिमाइंडर लावून आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तर ही गोष्ट सेव्ह करून आपण ते लक्ष करून त्या गोष्टी पाहू शकतो. पण याची आपल्याकडे उणीव जाणवते. आपल्याकडचा पशुपालक आणखीन एवढा जागरूक नाही की त्यांना ह्या गोष्टीची नोंद घ्यावी ह्याची गरज भासत नाही आणि त्यामुळे काय होतं, जनावर माझ्यावर आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा ते पाहण्याचं त्यांना आठवण राहत नाही. तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. अतिशय साधा उपाय आहे की त्यांनी नोंदी ठेवाव्या.
1: नक्कीच पाटील मॅडम, आपण ह्या ज्या काही अडचणी ज्या आहेत माझ्यावर येणाऱ्या गायी ओळखण्याच्या संदर्भामध्ये आपण खूपच चांगल्या पद्धतीने सांगितलं की शेतकरी बंधूंना की त्यांना त्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, परंतु जे काही तांत्रिक पद्धती आहेत किंवा जे काही आपल्या देशी वाणाच्या ज्या गायी आहेत किंवा संकरित गाय आहेत याच्यामधला जो काही फरक आहे तो निश्चितच असे पशुपालक जे आहेत ते लक्षामध्ये नक्कीच ठेवतील. आता माझ्यावर आल्यानंतर आपण भरवणं देखील महत्वाचं असतं, तर कृत्रिम रेतनाची जी वेळ जी आहे कशी हेरली पाहिजे आणि ती कुठली वेळ असते?
0: अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. नेमकं हे माहिती नसतं की गर्भधारणा होण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, तर त्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं की माझाचा काळ किती आहे हे माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. आपण एकच थंब रूल धरून चलतो की गाय किंवा म्हैस एका दिवसावर माझ्यावर येत असते, एका दिवसाची तिचा माझाचा काळ असतो आणि सकाळी माझ्यावर आलेली गाय संध्याकाळी आणि संध्याकाळी माझ्यावर आलेली गाय दुसऱ्या दिवशी सकाळी भरून घ्यावी हे आपल्याला एकच आपल्या डोक्यात बसलेलं असतं. ऍज अ गायनेकोलॉजिस्ट किंवा एक पशु प्रजननाची तज्ञ म्हणून इथं तुम्हाला कळकळीनं सांगावं असं वाटतं की हा नियम सगळ्या पशूंना लागू होत नाही. जसे जनावरं बदलतात तसं त्यांची फिजिओलॉजी बदलते किंवा जशी ब्रीड बदलते जात बदलते जनावरांची तर ते ह्या गोष्टीमध्ये ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत यात बदल होतो. तर तुम्ही ह्या गोष्टीची नोंद करून ठेवा की गावठी गायी ज्या आहेत किंवा म्हशी ज्या आहेत त्या खूप कमी तासांचा मास दाखवतात, ज्या जातीवंत आहेत त्या 24 तासांचा मास दाखवतात, ज्या संकरित आहेत त्या 2 ते 3 दिवसांचा मास दाखवतात. तर त्यानुसार आपल्याला त्या भरवाव्या लागतात. तुमच्या लक्षात येत आहे का की गाय वर्गीय किंवा म्हैस वर्गीय जी जनावर आहेत त्यांचा माझाच्या काळाच्या शेवटी त्यांच्या अंडाशयातून अंड बाहेर पडतं आणि अंड आणि शुक्राणू यांचं मिलन होणं अतिशय आवश्यक असतं गर्भधारणेसाठी. हा जो माझाचा काळ आहे तो किती आहे हे लक्षात घेऊनच तुम्हाला कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन करून घ्यावं लागेल. तर त्यासाठी काय करावं लागतं, जर 24 तासाचा माझा असेल तर गाय माझ्यावर आल्यानंतर 12 तासानंतर तुम्ही कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन करून घ्यायला पाहिजे. पण जेव्हा तुमची गाय गावठी आहे किंवा तुमची म्हैस गावठी आहे तर अशा वेळेस तुम्ही ती गाय किंवा म्हैस माझ्यावर आली त्या दिसताक्षणीच तिला डॉक्टर बोलून कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन तिचं करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून तो जो शुक्राणू आहे किंवा जो स्पर्म आहे तर तो तिथे उपलब्ध पाहिजे. जेव्हा अंडाशयातून अंड बाहेर पडेल तेव्हा तो तिथे उपलब्ध पाहिजे. वीर्यामधला जो शुक्राणू असतो किंवा स्पर्म असतो त्याचं आयुष्य असतं 48 तास आणि अंड्याचं आयुष्य असतं 24 तास. तर हे दोघं एकाच वेळेस एकत्र असणं आवश्यक आहे. तर ह्याचं एक समर्पक गणित घालून सुशिक्षित लोकांनी गर्भधारणा कशी घडून आणता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत हे सांगता येईल की जर 24 तासाचा माज असेल तर सकाळी आलेली गाय संध्याकाळी करा आणि संध्याकाळी आलेली गाय दुसऱ्या दिवशी सकाळी कृत्रिम रेतन करून घ्या. परंतु जेव्हा गाय संकरित असेल तेव्हा ती 2 दिवस किंवा 3 दिवस मास दाखवते. असं जर असेल तर ह्या 2 ते 3 दिवसाच्या संपल्यानंतर 6 किंवा 8 तासानं तिचं अंड बाहेर पडणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार कृत्रिम रेतन करा. म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी दोन्ही दिवशी तुम्ही जर कृत्रिम रेतन करून घेतलं किंवा नैसर्गिक रेतन घडवून आणलं एखादा वळू तिला दाखवला किंवा लावून घेतला तर गर्भधारणेचं प्रमाण हे वाढतं. कारण दुसऱ्या 2 दिवस मास दाखवणारी गाय तिचं ओव्हुलेशन 2 दिवसानंतर 8 तासानंतर होतं. म्हणजे तिच्यातून जे अंड सुटणार आहे ते 8 तासानंतर सुटणार आहे आणि जे 3 दिवस दाखवणार आहे तर 3 दिवसानंतर सुटणार आहे. त्याच्या पूर्वी तिथे शुक्राणू असणं आवश्यक आहे. जर तुम्ही आज सकाळी माझ्यावर आली संकरित गाय आणि तिला आज दुपारी किंवा आज सायंकाळीच भरून घेतलं आणि त्या गायीचा मास जर आणखीन 3 दिवस चालला तर नक्कीच ओव्हुलेशन त्यानंतर होणार आहे, अंड त्यानंतर सुटणार आहे, तोपर्यंत शुक्राणू मरून जाणार आहे. तर अशा वेळेस कशी गर्भधारणा होणार, तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि कन्सेप्शन फेल्युअर आहे तर हे त्या गोष्टीमुळे होतं. गर्भधारणा जी टळते ती त्या गोष्टीमुळे टळते. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत की शेतकरी जेव्हा

0: गाय घेऊन येतात, तर ते जसं काही डिस्चार्ज आहे किंवा त्यांना असं वाटतं की आज माझी गाय माझ्यावर आहे तर आज मला भरून दिलीच पाहिजे कारण मी दुर्गाहून आलोय आणि माझी चक्कर वाया नको जायला, तर मला इथं तुम्हाला जाणीवपूर्वक किंवा प्रकर्षाने हे सांगावं असं वाटतं की असा अट्टहास तुम्ही पशुवैद्यकाला करू नका. आणि पशुवैद्यकानेही आपल्याला एआय करायचं टार्गेट दिले म्हणून आली ती गाय भरवली असं होऊ नये. तर तिचा जो माज आहे तो व्यवस्थित आहे का, जे योनीमधून स्त्राव गळत आहे तो माजाचाच स्त्राव आहे का, तो इन्फेक्शियस डिस्चार्ज नाही ना, ह्या गोष्टींची खात्री करून घ्यावी. आणि मग खरंच माजावर आहे स्टँडिंग इस्ट्रस आहे ह्या गोष्टी बघूनच तिचं कृत्रिम रेतन करून द्यावं जेणेकरून गर्भधारणा वाढावी किंवा तिचं प्रमाण वाढावं. तर अशा गोष्टींची आपण काळजी घ्यावी.
1: पाटील मॅडम, तुम्ही खूपच बारकाव्याने ह्या बाबी ज्या आहेत याचं जे महत्व आहे तुम्ही पशुपालकांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला पशुपालक जे आहेत की बऱ्याच गोष्टी आपल्या अनुभवाने आपण शिकलेलो आहोत असं त्यांना वाटतं, परंतु जे काही छोटे ज्याच्यातले बारकावे आहेत ते नक्कीच आपण या प्रश्नाच्या उत्तरांमधून पशुपालकांना शेतकऱ्यांना आपण दिलेलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आता पशुपालक जे असतात की जेव्हा जे पशुची जी काही जेव्हा गर्भधारणा होते त्याची जी तपासणी जी करायची आहे ती कशाला काय करायची किंवा त्याच्याकडे नैसर्गिकरित्याच ते वाढू द्यायचं असं बऱ्याच जणांना वाटतं, तर त्याची तपासणी करणं आवश्यक आहे का, जर ते आवश्यक असेल तर ती कशी केली पाहिजे हे देखील आपण शेतकऱ्यांना पशुपालकांना आजच्या या मुलाखतीमधून सांगावं.
0: तर जेव्हा आपण आपली गाय माजावर आली ते ओळखलं नंतर ती भरून घेतली तर तिची तपासणी अतिशय आवश्यक आहे. जसं की तपासणी केलं तरच आपल्याला हे कळेल की तिची गर्भधारणा झाली आहे की नाही, तर गर्भधारणेची तपासणी करून घेणे अतिशय आवश्यक आहे. जर का आपल्याला एकदा कळालं की आपली गाय गाभण आहे किंवा तिच्यात गर्भधारणा झालेली आहे तर आपण तिचं नियोजन व्यवस्थित करू शकतो. म्हणजे एखादी गाय गाभण असेल तर आपण तिला कळपात चरायला सोडणार नाही, आपण तिला बाजूला ठेवू, तिच्यासाठी जो बिछाना आहे तो व्यवस्थित करू किंवा तिला डॅमेज होणार नाही अशी काळजी घेऊ. बऱ्याचदा काय असतं, शेळ्या असतात त्या प्रेग्नंट असतात किंवा गाभण असतात आणि त्यांची सवय असते त्या ग्रुपमध्येच जातात किंवा एका विशिष्ट कळपातच त्या चरतात. तर अशा वेळेस आमच्याकडे इतक्या जास्त केसेस येतात शेळ्या गाभण्याचा, त्याचं मुख्यत्वे कारण हेच असतं की त्या कळपात जातात, त्यांना ज्या शेळ्या असतात त्या त्यांच्या अपडॉमिनवर किंवा पोटावर टक्कर मारतात आणि त्या गाभडतात. तर हे जे आपलं आर्थिक नुकसान आहे ते केवळ आणि केवळ आपल्या व्यवस्थापनाकडे असलेल्या दुर्लक्षामुळे आपलं होतं. तर जेव्हा आपल्याला कळेल की आपली गाय किंवा म्हैस किंवा शेळी ही गाभण आहे तर सहज आपण तिला बाजूला करू शकतो, तिची विशिष्ट काळजी घेऊ शकतो, तिच्या खाद्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतो, तिला पोषक असं खाद्य देऊ शकतो, एक्स्ट्राचं तिच्याकडे लक्ष, तिच्याकडे खाद्य, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण अतिशय छान करू शकतो. त्यामुळं तपासणी करून घेणं गर्भधारणा आहे की नाही हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे.
1: नक्कीच हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण आपण जेवढी काळजी घेऊ तेवढंच आपल्या पशुधनांचं जी काही संख्या आहे ते वाढेल आणि आपण हे महत्वाचं आहे की शेतकरी बंधूंना आपण ही काळजी घेतली पाहिजे. मॅडम, दुसरं एक महत्वाचं आहे की असे पशु गर्भधारणेवर जे काही परिणाम होतात असे परिणाम करणारे कोणते घटक जे आहेत की त्याच्यावर ते परिणाम होऊ शकतात.
0: पशु गर्भधारणा होणे किंवा न होणे याला बऱ्याचशा गोष्टी जबाबदार असतात. तर पशु गर्भधारणा का होते हे मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही वेळेवर गाय ओळखली माझावर आहे आणि तिचा योग्य वेळेस तुम्ही तिचं रेतन घडून आणलं तर नक्कीच गर्भधारणा ही अतिशय व्यवस्थित होते. आपल्याकडे इतकी चांगली, खरं तर सांगायला गेलं तर इतकं बरं वाटतं मला की मी एक पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. तर लोकांना असं वाटतं की मुकी जनावर आहे ती कसं त्यांच्या समस्या सांगत असतील, डॉक्टरांना कसं समजत असेल. तर मी तुम्हाला हे सांगते की पशूंची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती अतिशय चांगली असते. आपण त्यांना थोडं जरी चांगलं लक्ष दिलं, थोडं त्यांना उपाययोजना केल्या त्यांच्या रोग तर ते लगेच तग धरतात आणि ते लगेच त्याला रिस्पॉन्स देतात आणि रिकव्हरी चांगली मिळते. तर त्यामुळं जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि वेळेवर त्यांचा माज ओळखला आणि त्यांचं रेतन करून घेतलं तर गर्भधारणा ही अतिशय चांगल्या प्रकारे होते. परंतु काही घटक असे आहेत की त्यामुळे आपण माज ओळखला तरी बऱ्याचदा काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि गर्भधारणा होत नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता हे जे आपण दवाखान्यात जाऊन इंजेक्शन भरून घेतलं म्हणतो किंवा इंजेक्शन दिलं म्हणतो आमच्या गायीला गाभण राहण्यासाठी, तर ते म्हणजे एक आर्टिफिशियल इन्सिमिनेशन म्हणजे कृत्रिम रेतन. म्हणजे जनावरांच्या गर्भाशयामध्ये आपण वीर्य कांडी सोडतो आणि ते विशिष्ट जातीचं जे वीर्य असतं जनावरांचं ते त्यात जाऊन त्यांच्या शुक्राणूद्वारे फलन होऊन गर्भधारणा होते. तर ही जी वीर्य सोडण्याची जी जागा आहे तर ती पशुवैद्यकांनी व्यवस्थित सोडायला पाहिजे. आजकाल काय होतं, बऱ्याचदा पशुवैद्यक ही डोअर सर्व्हिस देऊ शकत नाही. जे व्हेटनरियन्स असतात एलडीओ डॉक्टर्स किंवा ते दारापर्यंत येऊ शकत नाहीत, म्हणून आपण ट्रेंड जे लोक आहेत ज्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे अशा लोकांकडनं कृत्रिम रेतन करून घेतो. तर बऱ्याचदा ते टेक्निकल नसतात, तांत्रिक ज्ञान त्यांना नसतं, त्यामुळे ते काय करतात, त्यांना ती एक फक्त एक गोष्ट वाटते की बाबा हे अशी गन घ्यायची आणि इथं हे असं यातलं लिक्विड इथे सोडायचं, बस त्यांना एवढंच माहिती असतं. पण हे जे ते डिपॉझिट करतात ते जे वीर्य आहे ते गर्भाशय मुखामध्ये मध्यमुखामध्ये किंवा थोडंसं पुढे गर्भाशयात सोडणं आवश्यक आहे. गायींमध्ये मध्य गर्भमुखामध्येच ते सोडणं आवश्यक आहे. त्या जर पूर्वी सोडल्या गेलं, योनी मार्गात अलीकडेच जर तर वीर्य सोडल्या गेलं तर नक्कीच ते शुक्राणू पुढे जाऊ शकणार नाही.

0: आणि गर्भधारणा होऊ शकणार नाहीत. मला सांगायचं एवढंच आहे की जेव्हा तुम्ही कृत्रिम रेतनासारखं आधुनिक तंत्र वापरता तेव्हा ते करणारा तज्ज्ञ हा खरंच तज्ज्ञ असावा, त्याला त्या गोष्टींची माहिती असावी आणि त्याने ती टेक्निक व्यवस्थित करावी. शेवटी हे कृत्रिम रेतन आहे, हे नैसर्गिक नाहीये, त्यामुळे त्याला दोष देऊन उपयोग नाहीये. आपण व्यवस्थित तज्ज्ञ निवडावा, आपण व्यवस्थित माज ओळखावा, आपण गाय वेळेवर दवाखान्यात न्यावी आणि ह्या सगळ्या गोष्टींची आपण पशुपालक म्हणून काळजी घ्यावी. ह्या पलीकडे पशुवैद्यकांनी जी वीर्यकांडी वापरतायत त्यामध्ये शुक्राणूची हालचाल किती आहे, म्हणजे मोटिलिटी किती आहे हे चेक करून घ्यावं. आणि तसं होत नसेल तर आपणही त्यांना जाणीव करून देण्यास काही हरकत नाही. जर वीर्याची क्वालिटी चांगली नसेल, त्याच्यात मोटिलिटी नसेल शुक्राणूजीत, असं जे सिमेन आहे ते वापरण्यात काहीच अर्थ नाहीये. तर अशा प्रकारच्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. पशुपालकांनी जनावरांचा माज व्यवस्थित ओळखला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपण पशुपालन करतो गड्यांच्या जीवावर किंवा मजुरांच्या जीवावर, तर हे जे मजूर असतात ते आज गाय माजावर आली की उद्या मालकाला सांगतात, मालक आज गाय माझावर आली. मालक दुसऱ्या दिवशी दवाखान्यात घेऊन येतो की बाबा माझी गाय काल माझावर आली पण ती आलेली म्हणजे परवाच्या दिवशी. तर हे हा जो कम्युनिकेशन गॅप आहे किंवा हे जे आपला आळशीपणा आहे हा कमी करावा. माज ज्या दिवशी आला त्या दिवशीच तुम्ही संध्याकाळपर्यंत ती गाय दवाखान्यात घेऊन येणं आवश्यक आहे. तर माज ओळखून व्यवस्थित आणणे हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर काही गायी व्यवस्थित माज दाखवत नाहीत, त्यांच्यामध्ये संप्रेरकांची कमी असते शरीरामध्ये. तर अशा प्रकारच्या गायींना तुम्ही संप्रेरक व्यवस्थित देऊन त्या गायींना माजावर आणणे आणि त्यानंतर त्यांचे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन करून घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर रेतनाची वेळ, जसं मी तुम्हाला सांगितलं, एकच गोष्ट लक्षात ठेवून चालणार नाही की सकाळची संध्याकाळी, तर त्या गायीचा माजाचा काळ किती तासांचा आहे त्यानुसार त्या गायीमध्ये कृत्रिम रेतन करून घ्या. ही गोष्ट, रेताची जी वेळ आहे ती अतिशय महत्वाची वेळ आहे, यामुळे गर्भधारणा मुख्यत्वे टळते आपल्याकडे. तर ही गोष्ट, रेताची वेळ, डॉक्टरांशी तुम्ही बोला, चर्चा करा, तुमच्या जनावरांचा माजाचा काळ किती आहे हे त्यांच्याशी डिस्कस करा. म्हणजे ते तुम्हाला सांगतील की तुमची गाय अशा अशा प्रकारची आहे, तिचा माजाचा काळ एवढा आहे, तर तुम्ही दरवेळेस कृत्रिम रेतन ह्या वेळेस करून घेणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की काही पशुपालकांचा फार अट्टहास असतो की आज मी गाय आणली तर आज मला कृत्रिम रेतन करूनच पाहिजे, तर हे टाळा. कारण बऱ्याचदा काय होतं, जो सोंट गळत असतो किंवा स्त्राव गळत असतो तर तो माजाचा नसतो तर तो इन्फेक्शनचा असतो. आधी कधीतरी जेव्हा जनावर जन्मलं तेव्हा संसर्ग झालेला असतो आणि तो संसर्गाचा स्त्राव गळत असतो आणि त्या स्त्रावात जर आपण कृत्रिम रेतन केलं तर गर्भधारणा होणे दूरच, कॉम्प्लिकेशन वाढतात, परत गाय माजावर येण्याचा काळही दुरावतो आणि पशु प्रजनन एकंदरीत हॅम्पर होतं किंवा नुकसान होतं. त्यानंतर रेतन संख्या अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जसं की काही गायी 2 ते 3 दिवस माज दाखवतात, अशा गायींमध्ये एकदाच रेतन करून चालणार नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे डबल इन्सिमिनेशन करणं आवश्यक आहे, जेणेकरून कुठल्या तरी एका क्षणी अंड आणि शुक्राणू यांचं मिलन व्यवस्थित होईल. तर रेतन संख्या ही एक गोष्ट महत्वाची आहे. त्यानंतर तणावाचा परिणाम, जेव्हा उष्णता खूप असते, ऊन खूप असतं, तेव्हा तुम्ही सुयोग्य नियोजन केलं पाहिजे. जसं की जनावरांच्या गोठा थंडावा राहावा याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. गोठ्याच्या छतावर चुना लावला पाहिजे, आजूबाजूला हिरवी झाडी पाहिजे, गोठ्यामध्ये गोणपाटं लावा, त्यावर पाणी टाका उन्हाळ्यामध्ये, ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून जनावरांमध्ये उष्णतेचा जो त्रास होणार आहे तो कमी होईल आणि जनावर व्यवस्थित प्रजनन क्षम राहतील, ते माज दाखवतील, ह्या गोष्टीही आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि स्त्रीबीज सुटण्याची वेळ, जसं मी तुम्हाला सांगितलं, ती गायी आणि म्हशीवर्गीय जनावरांमध्ये माज संपल्यानंतर 8 तासानंतर अंड सुटतं किंवा स्त्रीबीज सुटतं, तर ही वेळ तुम्ही लक्षात घेऊन तिचं कृत्रिम रेतन किंवा रेतन घडून आणलं पाहिजे. त्यानंतर आहार, जसे खाल तसे दिसाल. जनावर हे बघा, प्रजनन ही जीवनावश्यक गोष्ट नाहीये, त्यामुळे जेव्हा शरीराला लागणाऱ्या इतर गोष्टींसाठी आहार पुरेसा होतो आणि त्यानंतर जी ताकद उरते ती ताकद प्रजननासाठी वापरली जाते. जर जनावर चालण्यात, राहण्यात, उठण्यात, बसण्यात, काम करण्यामध्ये, म्हणजे जे शेतीचे काम असतात ते करण्यात त्याची एनर्जी जाते, दूध उत्पादनात त्याची एनर्जी जाते आणि मग त्याच्याकडे काहीच एनर्जी राहत नाही, तुमचं खाद्य तेवढंच असतं की ते तेवढंच एनर्जी देऊ शकतं, असं जर असेल तर प्रजननाची अपेक्षा करणं सोडून द्या. तुम्हाला त्याच्या गरजांपेक्षा जास्त आहार देणं किंवा चांगला क्वालिटी आहार देणं आवश्यक आहे, तरच जनावर व्यवस्थित प्रजनन दाखवू शकतं. त्यामुळे वाढीव आहार सहित खाद्य म्हणजे कॉन्सन्ट्रेट फीडिंग, तर ह्या गोष्टी तुम्ही वाढीव दिल्या तरच प्रजनन चांगलं राहू शकतं, या गोष्टींची काळजी घ्यावी. कृत्रिम रेतन करण्याची कार्यक्षमता तज्ज्ञाची चांगली असावी तरच यशस्वी होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसूतीनंतर होणारा माज हा ओळखून आपण त्यात कृत्रिम रेतन करावं. बऱ्याचदा हा माजाकडे दुर्लक्ष होतं आणि कृत्रिम रेतन होत नाही, म्हणून 2 प्रसूतींमध्ये किंवा एकदा गाय विल्यानंतर ती परत गाभण राहण्यामध्ये फार मोठा अंतर पडतं आणि वर्षाला 1 वासरू आपल्याला मिळत नाही, तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि असं जर झालं तर आपलं आर्थिक गणित कोलमडतं आणि पशुपालन हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, मग आपण म्हणतो की हा व्यवसाय परवडत नाही, हे तज्ज्ञ लोक फक्त बोलतात. तर तुम्ही जर असं नियोजन केलं व्यवस्थित तर नक्कीच हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं, त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घेऊन आपण व्यवस्थित व्यवस्थापन करू शकतो.
1: नक्कीच मॅडम, आता आपण फार सविस्तर

0: आणि फार चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे की बऱ्याच वेळेला पशुपालकांना वाटतं की बऱ्याच वेळेला आपण शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण पशुधन पाळत असतो, परंतु हे जे काही बारकावे आपण जर लक्षात घेतले नसल्यामुळे पशूंची जी संख्या आहे ती नक्कीच पुढे वाढत नाहीये. ही जर संख्या आपल्याला वाढवायची असेल तर पशुमधले जे काही प्रजननची जी आहे हे प्रजनन वेळेवर सुयोग्य करण्याच्या पद्धतीने आपण ह्यासाठी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपण या कार्यक्रमामधून सर्वात महत्वाचं म्हणजे सुयोग्य पशु प्रजनन या अनुषंगाने खूप चांगली माहिती दिली. जे काही पशुधन पालक आहेत किंवा जे काही आमचे शेतकरी आहेत त्यांना हे जे काही महत्वाचे बारकावे आहेत ते नक्कीच लक्षात आलेले असावेत आणि आपले जे काही पशुधन वाढ करायचे असेल तर आपल्याला ह्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. आणि सर्व श्रोत्यांनी आज आपल्याला या ठिकाणी डॉक्टर मंजुषा पाटील मॅडम यांनी ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपला हा जो काही पशुधनाचा व्यवसाय जर पुढे वाढवायचा असेल, आपल्याला दूध उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल, तर हे जे काही त्यांनी जे गमक आपल्याला सांगितलेलं आहे हे गमक आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्या या पशुधनांची नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे, तरच आपला हा जो व्यवसाय आहे पुढे वाढेल. मॅडम आपण या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांना आमच्या पशुपालकांना खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद
2: मंडळी. आताच आपण किसानवाणी या कार्यक्रमातून पशु प्रजनन आणि दुग्ध व्यवसायात पशु प्रजननाचा फायदा याविषयी डॉक्टर मंजुषा पाटील यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आकाशवाणी

आणि मंडळी, या इतिहासाचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11:10

आताच आपण ऐकलात माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकार्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी। रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती। छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू, 1 जण जखमी। आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे। विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली आहे, तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे। उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे। मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%। निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे। गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील। पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय।
0: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय। भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं। नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे। विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील। सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे। याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट

आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. लोकप्रिय चित्रपटगीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची ओळखपत्र ईसीआय नेट या अॅपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे 4 जवान ठार तर 1 जवान जखमी झाला. जिल्हा राखीव दलाचे जवान आयईडी निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना ही घटना घडली. भूसुरुंग शोध, परिसर तपास आणि शोध मोहीम राबवण्यासाठी हे पथक तैनात केलं होतं. शरण आलेल्या माओवादी आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बस्तर क्षेत्रातून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर आयईडी शोधून काढून निकामी केल्याची माहिती बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदर राजपी यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी जहाज कंपन्यांनी इराणला शुल्क दिलं तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील असा इशारा अमेरिकेनं दिलाय. त्यामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. 17 एप्रिलला शस्त्रसंधीची घोषणा होऊनही इस्रायल आणि हिजबुल्लाचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. गेल्या 24 तासात इस्रायलनं लेबननवर 50 हवाई हल्ले केल्याचं इस्रायलचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एला वावेया यांनी सांगितलं. तर लेबननमधल्या एका गावातल्या घरात दबा भरून बसलेल्या इस्रायली सैनिकांवर ड्रोननं हल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. केनियामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलन झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. एल्गेयो माराक्वेट काउंटीच्या काही भागांना भूस्खलनाचा फटका बसला तर क्वाले काउंटी आणि किटुई काउंटीमधल्या 2 पुलाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. आगामी महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिनं पुनरागमन केलंय. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा या नव्या खेळाडूलाही संधी दिली गेली आहे. हरमनप्रीत कौर हिच्याकडे या संघाचं नेतृत्व असेल तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असेल. 15 सदस्यांच्या या संघात या तिघींशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांचा समावेश आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू अमनज्योत कौर दुखापतग्रस्त असल्यानं तिची निवड होऊ शकली नाही. येत्या 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्स इथं यंदाची विश्वचषक स्पर्धा होईल. विश्वचषक स्पर्धेआधी भारत 28 मेपासून इंग्लंड विरोधात 3 सामन्यांची टी20 क्रिकेट मालिका खेळणार आहे. डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीत काल चिनी तैपेईवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. मात्र भारताच्या लक्ष्य सेनला कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याचे उर्वरित सामने किदंबी श्रीकांत खेळेल. उपांत्य फेरीतल्या प्रवेशामुळे भारताचं एक पदक निश्चित झालंय. याआधी भारतानं 2022 थॉमस चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. भारताला 2026 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवायचं असेल तर त्यासाठी व्यापक प्रशासकीय आणि संरचनात्मक सुधारणा करणं गरजेचं असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारताला दिला असल्याचं आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक बेंजामिन कोहेन यांनी म्हटलंय. भारतात जेव्हा उत्तेजक द्रव्य चाचणी पथकं पोहोचतात तेव्हा खेळाडूंना अशा चाचणी होणार असल्याची आगाऊ सूचना मिळते आणि खेळाडू तिथून पळ काढत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.
भारतातल्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक यंत्रणा अपयशी ठरल्याचा संदेश जाऊ शकतो. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेसारख्या स्वायत्त संस्थेसोबत काम करण्याबद्दल भारतातून काही प्रमाणात विरोध असल्याचा दावाही

त्यांनी केला आहे. आयपीएल चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना चेन्नईत सुरू आहे. या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 8 षटकात 2 बाद 70 धावा झाल्या होत्या. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये 2 तर चेन्नईनं 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. यंदाच्या मे महिन्यात देशात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. मे महिन्यात देशाच्या काही भागातलं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तर काही भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज त्यांनी सांगितला. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्याबाबत सीबीआयला यश मिळाले. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वी प्रत्यर्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू तर 1 जण जखमी. आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मुझे सच सच बता दो कि कब दिल में समाए थे, मुझे सच सच

0: Smriti Mandhana named as vice president. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं आजचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया 5:50. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.